सुप्रभात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 22 मे 2026. सकाळचे 5:57 झालेली आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात करत आहोत.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात.

मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही रचना आताच आपण ऐकलीत. अमृतधारा या कार्यक्रमामध्ये आता देशभक्तीपर रचना समूहस्वरात.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:36:30 झालेले आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 6:40 कृषी वार्ता. या कार्यक्रमांतर्गत भात पेंढ्यावरील अळंबी उत्पादन तंत्र याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी डॉ हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकणार आहात. सकाळी 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये हरित घर याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉ मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 7 साहित्यविषयक कार्यक्रम आयसी अक्षरे रसिके यामध्ये विद्या पाटील लिखित ललितबंध संपर्क आज आपण ऐकू शकणार आहात. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो, सकाळी 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर, तर 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा हे प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:15 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तींची अनंत रूपे आपण ऐकू शकणार आहात. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. आज सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार, 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये नातं तुझं माझं हा विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, 10:30. 11:00 रामचरित मानसगान हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे दिल. 12:00 मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, लेखन वैजयंती नांदगावकर यांचं, त्याचबरोबर आजची रेसिपी मूग स्प्राउट चाट आणि समाजसेविका अनिता बोर्डे यांची

0: मुलाखत वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये आज दुपारी 12 वाजता. 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:30 वाजता स्वस्थ भारत हा कार्यक्रम. 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार. यामध्ये गीतसंवाद हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. यात गुऱ्हाळ घरातील स्वच्छता याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकाल. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. 6:40 झालेले आहेत. ऐकूया कृषीविषयक कार्यक्रम.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया भात पेंढ्यावर अळंबी उत्पादनाचं तंत्र या विषयीची माहिती. हा या माहितीचा 3रा भाग आहे.
2: मंडळी, कंपोस्टचं तापमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा खाली आल्यानंतर ओल्या काडाच्या वजनाच्या 0.4% याप्रमाणे स्पॉनिंग करावं, म्हणजेच कंपोस्टमध्ये बी मिसळावं. यासाठी ताजं स्पॉन कंपोस्टच्या थरात दर 12-15 सेंटीमीटर अंतरावर 2-2.5 सेंटीमीटर खोलीपर्यंत घालावं. यानंतर बेड पातळ प्लॅस्टिकच्या कागदानं झाकावा. पुढील 4-5 दिवस खोलीचं तापमान 32-34 अंश सेल्सिअस पर्यंत ठेवावं. मंडळी, खोलीत बेड झाकल्यानंतर 3-4 दिवसांनी थोडा प्रकाश आणि वायुविजन पुरवावं. नंतर 4थ्या किंवा 5व्या दिवशी प्लॅस्टिकचा कागद काढून थोडंसं पाणी फवारावं. साधारणपणे स्पॉनिंगच्या 5व्या किंवा 6व्या दिवशी बेडवर अंकुर अर्थात पिन हेड दिसू लागतात. पुढील 4-5 दिवसानंतर फळांचा पहिला फ्लश काढणीला तयार होतो. पुढील 2 फ्लश 6-7 दिवसांच्या अंतरानं काढणीला येतात. यासाठी अतिशय आवश्यक बाब म्हणजे 30 अंश सेल्सिअस तापमान, सापेक्ष आर्द्रता 80%, प्रकाश आणि मधून मधून ताजी हवा. मंडळी, या संदर्भातले पारंपरिक पद्धतीतले टप्पे जाणून घेताना भात पेंढ्याचं 0.75 ते 1 किलो वजनाचे बंडल तयार करावेत. सिमेंटच्या टाकीतल्या स्वच्छ पाण्यात बंडल 12-18 तास बुडवावेत. उंच बांधलेल्या बांबूवर किंवा सिमेंटच्या प्लॅटफॉर्मवर बंडल ठेवून जादा पाणी काढून टाकावं. शेजारी शेजारी एकमेकाला लागून 4 बंडल ठेवून त्यावर पुन्हा 4 आडवे बंडल ठेवावेत. 8 बंडलचा एक थर तयार करावा. याचप्रमाणे 2रा, 3रा आणि 4था थर द्यावा. पण प्रत्येक थर देण्यापूर्वी पहिला आणि दुसरा, दुसरा आणि तिसरा आणि तिसरा आणि चौथा या थरांवर स्पॉनिंग करावं, म्हणजेच अळिंबीचं बियाणं टाकावं. बेडच्या वेगवेगळ्या थरांच्या संपूर्ण पृष्ठभागावर कडेपासून 12-15 सेंटीमीटर अंतर सोडून प्रत्येक 5 सेंटीमीटर अंतरावर स्पॉनिंग करावं. स्पॉनिंग केल्यानंतर त्यावर हरभरा पीठ शिंपडावं. 30-40 किलोच्या एका बेडसाठी 500 ग्रॅम स्पॉन आणि 150 ग्रॅम हरभरा पीठ वापरावं. यानंतर वरून बेड दाबून तो स्वच्छ पॉलिथिन कागदानं झाकून घ्यावा. यामुळे बेडमध्ये आवश्यक असलेली आर्द्रता आणि तापमान राखणं शक्य होतं. 7-8 दिवसानंतर पॉलिथिन कागद काढून टाकावा आणि तापमान 28-32 अंश सेल्सिअस आणि 80% आर्द्रता राहील याची दक्षता घ्यावी. कागद काढून टाकल्यानंतर 4-5 दिवसांनी अळिंबी दिसू लागतील आणि पुढील 20 दिवस सुरू राहतील.
1: भात पेंढ्यावर अळंबी उत्पादनाचं तंत्र या विषयीची माहिती आपण ऐकत होतात कृषी वार्ता या कार्यक्रमात. हा या माहितीचा 3रा आणि शेवटचा भाग होता. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: कृषी विषय कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
1: सकाळचे 6:45 झालेले आहेत. ऐकूया आरोग्यविषयक कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: बुलिंग आणि सुरक्षित शालेय वातावरण. मित्रांनो नमस्कार. शाळा म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तो डबा खाण्याची मजा, मधली सुट्टी, खेळाचं मैदान आणि खूप सारी मस्ती. पण तुम्हाला माहिती आहे का, आज अनेक मुलांसाठी शाळेची हीच वाट भीतीची बनत चालली आहे. कारण एकच, बुलिंग. म्हणजेच काय? शालेय दादागिरी. बुलिंग म्हणजे काय? कुणाला तरी त्याच्या रंगावरून चिडवणं, कोणाच्या जाडेपणाची थट्टा करणं, कोणाला तरी सतत एकटं पाडणं किंवा सोशल मीडियावर कोणाबद्दल वाईट लिहिणं. आपल्याला वाटतं ही तर फक्त गंमत आहे, एवढं काय त्यात. पण ज्या मुलावर ही गंमत केली जाते त्याच्या मनावर होणारे जखमा खूप खोल असतात. अनेकदा मुलं शाळेत जाण्याचं टाळतात, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ती स्वतःला खोलीत कोंडून घेतात. का? कारण त्यांना भीती वाटते की आज ही शाळेत गेल्यावर कोणीतरी माझी टर उडवेल, कोणीतरी मला कमी लेखेल. पण मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं. एक सुरक्षित शालेय वातावरण निर्माण करणं ही केवळ शिक्षकांची किंवा मुख्याध्यापिकांची जबाबदारी नाही आहे, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्यासमोर कोणावर अन्याय होत असेल तर शांत बसू नका. सायलेंट बायस्टँडर म्हणजेच मुखप्रेक्षक बनण्यापेक्षा अपस्टँडर बना. आपल्या मित्राच्या पाठीशी उभे राहा. शिक्षकांना सांगा, लक्षात ठेवा, तक्रार करणं म्हणजे चुगली करणं नाही तर कोणाचं तरी आयुष्य वाचवणं असतं. आणि पालकांनो, तुमच्या मुलाशी दररोज संवाद साधा. त्यांना विचारा की आज शाळेत तुला कसं वाटलं, कोणाशी भांडण झालं आहे का, कोणाचं बोलणं तुला लागलं आहे का. मुलांचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून ते त्यांच्या समस्या तुमच्याशी मोकळेपणाने मांडू शकतील. शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि तिथे प्रत्येक मुलाला सन्मानाने वावरता आलं पाहिजे. चला तर मग आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया, आपण कोणाचंही खच्चीकरण करणार नाही, आपण बुलिंग करणार नाही आणि कोणावरही अन्याय होत असेल तर आपण गप्प बसणार नाही. बुलिंगला म्हणा नाही आणि मैत्रीला म्हणा हो. धन्यवाद.

0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित भुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. श्रोतेहो.

भारतीय हवामान खात्यानं यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा आपण काटकसरीनं कसा वापर करू शकतो याविषयी बोलूया आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये. उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02312566224, फोन नंबर पुन्हा एकदा 02312566224.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:50 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर. श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉ मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती.
1: ज्या घरामध्ये जमीन संरक्षण, जल संरक्षण, जीव संरक्षण, जंगल संरक्षण आणि ऊर्जा संरक्षण या पाचही गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करणारे लोक राहतात ते घरांची जीवनशैली आपण हरित जीवनशैली असं म्हणू शकतो आणि त्या घराला आपण हरित घर म्हणू शकतो. हरित शब्दांची एक सुंदर पद्धतीनं व्याख्या केलेली आहे. हरित शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग काय होतं? HARIT. त्याचा लॉंग फॉर्म तयार केला तर होलिस्टिक ॲक्शन फॉर रिज्युविनेटिंग इंडिजिनस टेक्निक्स. म्हणजे आपले जे पारंपरिक ज्ञान आहे, आपलं जे पारंपरिक तंत्र आहे, त्या पारंपरिक तंत्राचं रिज्युविनेशन म्हणजे पुनरावलोकन करून पुनरुज्जीवन करायचं. मग तसं केलं तर पुढे काय करायचं? तर होलिस्टिक ॲक्शन, एक सर्वंकष कृती करायची. आणि ती सर्वंकष कृती केली तर आपण आपल्या घराला हरित बनवू शकतो, आपल्या परिसराला हरित बनवू शकतो. याची अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला कचऱ्याचा एक कणही घरातून बाहेर जाऊ देणार नाही असं नियोजन करायचं. आपल्याला ऊर्जेचा अनावश्यक एकही कणही खर्च होणार नाही अशी सवय लावून घ्यायचे. आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे, त्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आहे. तसंच हवेचं दूषण वाचवण्यासाठी आपण वृक्षांची निर्मिती करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं सर्व जीवांना सोबत राहता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणार आहोत. असं घर पूर्वी होती म्हणून तर तेव्हा खूप आजार नव्हते, खूप औषधं नव्हते. आपल्या आजी पणजीला विचारून बघा, मोठे आजार नाहीत, खूप औषधे नाहीत, खूप मोठा खर्च नाही, डोक्याला खूप ताण नाही, मोठे हॉस्पिटल्सही नव्हती. पण मोठी हॉस्पिटल्स लागतात खरं, पण ती खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर ते आपल्यासाठी भूषण नाही, आपल्यासाठी ते दूषण आहे. मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची गरज पडणे हे आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतंय हे सांगणारं निदर्शक आहे. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आपण आपल्या नित्यकामासाठी वापरू लागलो तर आपलं शरीर चांगलं राहतं. माती आणि पाणी चांगलं असेल तर शुद्ध अन्न मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. मग आपले मन, विचार, बुद्धी आणि आचरण हे सगळंच शुद्ध राहतं. पण अशा प्रकारचे अनेक लोक जर आपण एकमेकांना भेटत राहिलो तर आपण एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान करू शकतो. याला आपण हरित मिलन म्हणू शकतो. यातून आपल्याला करत असलेल्या कामाबद्दल आनंदही मिळतो, समाधानही मिळतं, समान विचाराचे मित्रही मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे झालेल्या एखाद्या फळांची एकमेकांना भेट देता येते, एकमेकांच्या रोपांचं एक्सचेंज करता येऊ शकतं. एखाद्या वेळी आपल्याकडे भाजी तयार झाली असेल तर ती भाजीसुद्धा आपण एकमेकांना एक्सचेंज करून आनंद देऊ शकतो. मग अशा प्रकारे आपलं गाव, आपली कॉलनी, आपली सोसायटी याच्यामध्ये ज्यांचं हरित घर आहे अशा हरित विचारांच्या लोकांनी 15 दिवसांनी किंवा 8 आठवड्यांनी किंवा 1 महिन्याने तरी हरित मिलनाचा कार्यक्रम ठेवायला काय हरकत आहे.
0: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: बरी सर.
1: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
3: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
2: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
2: फोन 940-440-8000.
4: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
5: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
4: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया, आणि ते बी फास्टात.
5: मग चालतंय की?
6: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
7: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे. सुप्रभात काका, मी आलीय. आता सायबर बाबा पुढील अध्याय सुरू करा.
8: अहो, काल एवढं पळत का गेला?
7: ओ काका, तुम्ही एवढे मोबाईल सायबर याबद्दल सांगितल्यावर मला वाटलं त्रिशा मोबाईल बघतीये की काय. आणि मग मी पळत गेले, पण ती अभ्यास करत होती बरं का.
8: हे बघा, आपल्या मुलांच्यावर विश्वास ठेवा. त्यांना किती वेळ मोबाईल बघायला द्यायचा, किती वेळ टीव्ही बघायचा, हे सगळं तुम्ही सांगायला पाहिजे. याचबरोबर तुम्ही त्यांच्या समोर किती वेळ मोबाईल हातात धरून बसता याचा पण विचार करा. आलेले मेसेज बघणं यांच्यासाठी तासभर वेळ पुरेसा असतो. पालक जर मोबाईल सोडत नसतील तर मुलांना कुठल्या तोंडाने सांगणार हो. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा, यातून यांना सूट आहे बर का.
7: काका, काल आणखीन काय सांगणार होता तुम्ही?
8: हे बघा, आपलं मूल इंटरनेटच्या जाळ्यात अगर सायबरच्या तावडीत सापडलं आहे ना, हे ओळखण्यासाठी खूप छोटे छोटे मार्ग आणि मोजमाप आहे. काही मुलं एकदम गप्प बसायला लागतात, जेवण खाण्यावरची त्यांची इच्छा नाहीशी, एकाकी पण वाढतं, सतत दुःखी चेहरा करून बसतात, चोरून फोन करतात किंवा बोलत राहतात, खायचं प्यायचं आपण विचारलं तर चिडचिड करतात, वारंवार त्यांचा मूड बदलतो, झोपेच्या सवयी यामध्ये बदल व्हायला लागतो. ही लक्षणं दिसली की अशा वेळी आपण सावध राहायला पाहिजे. घरच्यांनी मुलांच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे, मुलांना जवळ घ्यावं, विचारपूस करावी, त्याला सांगावं की तू घाबरू नकोस, आम्ही सगळेजण तुझ्या बरोबर आहे, तुला कोणी फसवलंय का, कोणी भीती घालतंय का, पोलिसांच्या मदतीनं त्याच्यातून त्याला बाहेर काढता येईल.
7: काका, आता इंटरनेट, मोबाईल, टीव्ही हा किती वेळ बघावा याचं काही गणित आपल्याला घालता येईल का?
8: हो, हे बघा, 2 वर्षाखालील मुलांना कधीही कुठल्याही प्रकारचा स्क्रीन दाखवू नये. 2 ते 4 वर्षापर्यंत दिवसभर फक्त 20 मिनिटं टीव्ही बघा, मोबाईल हातात घ्यावा. 4 ते 6 वर्षापर्यंत दिवसभरात फक्त 40 मिनिटं आणि 8 ते 12 वर्षापर्यंत दिवसभरात फक्त 1 तास. काही वेळा आताही शाळेत जाणारे मुलं असतील तर लॅपटॉप वगैरे घेऊन बसतात, तो वेळ त्यांना द्यावाच लागतो. मूल दूध पित नाही, जेवत नाही, म्हणून मोबाईलची सवय लावू नका. दिवसभर ऑनलाईन न राहता काम करायला शिकावं. कथा, कादंबरी, रेडिओ, पेपर याची आवड मुलांना लावा. 1 दिवस विना मोबाईल राहा. मुलं टीव्ही पासून, मोबाईल पासून बाजूला होतील आणि सायबरच्या जाळ्यात अडकणार नाहीत.
7: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
1: सुलभ ग्राहक सुसंवाद हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, आज 22 मे, आज जागतिक जैवविविधता संवर्धन दिन. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस दरवर्षी 22 मे म्हणजेच आजच्या दिवशी साजरा केला जातो आणि याच दिवसाला जागतिक जैवविविधता संवर्धन दिन असंही म्हणतात. याची सुरुवात संयुक्त राष्ट्रांनी केली. आपल्या जीवनात जैवविविधता खूप महत्वाची आहे. नैसर्गिक आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जैवविविधतेचे महत्व पाहून जैवविविधता दिवस आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 29 डिसेंबर 1992 रोजी नैरोबी इथं झालेल्या जैवविविधता परिषदेत हा निर्णय घेण्यात आला, पण अनेक देशांनी व्यक्त केलेल्या व्यावहारिक अडचणींमुळे हा दिवस 29 मे ऐवजी 22 मे रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जैवविविधतेनं समृद्ध, शाश्वत आणि आर्थिक उपक्रमांसाठी संधी उपलब्ध करून देणारं वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे. जैवविविधतेच्या कमतरतेमुळे पूर, दुष्काळ, वादळ या नैसर्गिक आपत्तींचा धोका

आणखीन वाढतो, त्यामुळे जैवविविधतेचं संवर्धन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. लाखो भिन्न जैविक प्रजातींच्या रुपात पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे आणि आपलं जीवन ही निसर्गाची अनोखी देणगी आहे. त्यामुळे झाडं, वनस्पती, विविध प्रकारचे प्राणी, माती, हवा, पाणी, महासागर, पठार, समुद्र, नद्या या निसर्गाच्या सर्व देणग्यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे, कारण ते आपल्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी उपयुक्त आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये विद्या पाटील लिखित ललितबंध संपर्क आता प्रसारित करत आहोत.

कितीतरी दिवसात तिचा काही संपर्क नाही असं अधेमध्ये म्हणत असतो नाही आपण. एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती आहे तशी गुणदोषासहित स्वीकारणं, यातूनच हे वाक्य आपण अनुभवत असतो. कारण त्या त्या व्यक्तीची एखादी चांगली गोष्ट आपण स्वीकारलेली असते आणि वाईट गोष्ट ती सोडून दिलेली असते. मानवी विचार, भावना, अडीअडचणींबरोबरच वेदना, सुखदुःख व्यक्त करण्यासाठी मानवी नाती ही हवीतच, तरच आपलं मानसिक स्वास्थ्य, आरोग्य नीट राहतं. यासाठीच अधिकाधिक संपर्काची प्रत्येकाला गरज असते. सध्या अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच निरामय सकस जीवनासाठी मानवी संपर्क, त्यातल्या त्यात संवाद, हा संपर्क ही एक प्राथमिक गरज निर्माण होऊ लागली आहे. संपर्क हा शब्द फक्त भेटण्यापुरता मर्यादित नाही, तो मनाशी, विचारांशी आणि नात्यांशी जोडणारा सेतू आहे. आपण समाजशील प्राणी आहोत. जगण्याला अर्थ देणारी गोष्ट म्हणजे संपर्क. माणूस जन्माला येतो तेव्हाच संपर्क सुरू होतो. संपर्क हा दोन प्रकारचा असतो, एक बाह्य जो शब्द, फोन, संदेश, भेटी यांमधून घडतो, आणि दुसरा अंतर्मनाचा जो न बोलताही जाणवतो. जागृतावस्थेत यंत्रासमवेत आपण काम करतोय. आपण यंत्र नाही ना, भावना, विचार मनाच्या डोहात आहेत. यासाठी अधूनमधून तरी सोबत व्यक्तीच हवी ना. आपण आपलं बोलणं, रडणं, हसणं, रागावणं हे एकतर्फी का करायचं, म्हणजेच यंत्रवत का करायचं? बऱ्याचदा एकटंच आपण फिरायला जातो, एकट्यानंच जेवायचं. खरं तर एकमेकांसमवेत कधीतरी जेवून बघायला काय हरकत आहे? जेवणच नाही तर जीवनही नक्कीच चविष्ट जाणवेल. यासाठीच मानवी म्हणजेच कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवार यांच्या संपर्कात, सहवासात राहायला हवं. आपल्याकडं आज संवादासाठी अनेक संपर्क माध्यमं उपलब्ध आहेत, आणि त्याशिवाय प्रत्यक्ष भेटूनही संपर्क साधता येतोच. गतीबरोबर आपणही थोडंफार धावायला हवं. समाजशील आहोत तर समाज परिवर्तन स्वीकारून चालायलाही हवं. यात महत्वाचं आहे तो म्हणजे वेळ. समतोल साधायचा असेल तर काही नियम करायला हवेत, जसं की शनिवार रविवार एकत्रित नाश्ता, जेवण, फिरायला जाणं, नाटक, सिनेमा, टीव्ही शो एकत्र पाहणं, 2 दिवस पूर्ण कुटुंब, नातेवाईक यांच्या समवेत घालवणं, 1-4 रविवार मित्रमैत्रिणींसमवेत व्यतीत करणं, तरच समाज संपर्क, कौटुंबिक संपर्क, करिअर यामध्ये समतोल राहील. एखादं कुलूप बरेच दिवसात काढलंच नाही तर नंतर ते सहजासहजी उघडत नाही. तसंच एखाद्या जवळच्या व्यक्तीशी काही कारणानं दूर राहत असू तर आपला संपर्क हळूहळू कमी होत जातो, काही वेळा बंदही होतो. आठवणीच राहतात, त्या धुसर होण्यापूर्वी एकमेकांना ठरवून वेळ काढून जाणीवपूर्वक भेटलं पाहिजे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडियामुळं संपर्क सहज झाला आहे, पण संवाद मात्र कमी झाला आहे. अनेक कनेक्शन्स असली तरी मनाशी जुळणारा संपर्क हा खरा दुर्मिळ होत चाललाय. नात्यांमध्ये संपर्क टिकवण्यासाठी नियमित संवाद आवश्यक आहे. मन मोकळं करणं महत्वाचं आहे. ऐकण्याची तयारी असणं गरजेचं आहे. संपर्क हा कधीच अचानक तुटत नाही, तो हळूहळू कमी होत जातो. संपर्क तुटला की गैरसमज वाढतात,

0: संपर्क टिकला की नाती बहरतात. एक साधा फोन, एक विचारपूस, एक प्रेमळ संदेश इतक्यानही नात्यांना नवसंजीवनी मिळत असते. म्हणूनच श्रोते हो, संपर्क म्हणजे केवळ माहितीची देवाणघेवाण नाही, तर तो भावनांचा बंध आहे. काही लोकांशी बोलल्यावर मन हलकं होतं, हाच भावनिक संपर्क. याचाच अर्थ संपर्क हा एकटेपणा कमी करतो, मानसिक आरोग्य चांगलं ठेवतो, आनंद वाढवतो, संकटात आधार मिळतो, व्यक्तिमत्व सुधारतं, आत्मविश्वास वाढतो. संपर्क ठेवणं म्हणजे वेळ देणं नाही, तर मन देणं आहे. मनाशी मनाचा संपर्क जुळला की अंतर कधीच अडथळा ठरत नाही. म्हणूनच श्रोते हो, संपर्क जपूया, कारण संपर्क हा नात्याचा श्वास आहे. नाती जपली तर आयुष्य समृद्ध होतं, बरोबर ना?
1: साहित्यविषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आज विद्या पाटील लिखित ललितबंध संपर्क आताच आपण ऐकलात. वाचन अमृता खानोलकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूण. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला
2: पारदर्शक अर्थव्यवहार ठेवींवर सर्वाधिक व्याजदर द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
3: बचत खाते दाम दुप्पट आवर्त ठेव पेन्शन ठेव लखपती ठेव योजना निवड तुमची फायदा तुमचा
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड
5: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व

0: दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आता सविस्तर बातम्या. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलता हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. खरीप हंगामावरील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामं आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस उतरत्या क्रमानं होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिल करता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून शेतकरी पुढच्या हंगामासाठी पात्र ठरतील असंही ते म्हणाले. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रमाणित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणंच विकत घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
2: यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे. आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं, या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलं आहे. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल.
1: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट्स यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे 760 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि GCCCT सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसच्या अध्यक्षांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत.

दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल सकाळी मायदेशी परतले. या दौऱ्यामुळे हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्याला चालना मिळाली आहे. मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्तानं राज्यभरातील शासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबईच्या डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी डॉक्टर राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्यामुळे हे पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहीर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लेखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिरीरोकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच त्यांनी खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी सीबीआयनं लातूरमधल्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. पुण्यातल्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डीतल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना काल दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचा कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा

0: बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1°C नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉ राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून छान प्यावं.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
2: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
4: काय
5: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
1: श्रोते हो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 आयुष्याचा वेध आयुर्वेद, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, 7:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंतरूपे, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
7: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
8: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
7: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
8: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
1: श्रोतो, भारतीय हवामान खात्यानं यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा आपण काटकसरीनं कसा वापर करू शकतो याविषयी आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात बोलूया उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02312625624. फोन नंबर पुन्हा एकदा 02312625624. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे, तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55 च्या वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंगमध्ये जास्त असतात, हे गेमकडे जास्त अट्रॅक्शन असतं. आणि गुगल प्लेवरती इतके ॲप्स आहेत गेमिंगचे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली, आपला मोहल्ला सोडलेला, त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त 2 नाही तर 3 माणसं त्या घरात राहिली आहे.
2: बरोबर.
1: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील, तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोनवरती मिळायला लागले. आईशी बोलायचं आहे मोबाईलवरती, वडिलांशी बोलायचं आहे मोबाईलवरती, काय बघायचं आहे मोबाईलवरती, आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंगवरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली, खास करून 25 वयोगटाच्या खालची, हे सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहेत, इतके ऍक्टिव्ह आहेत. आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्या पेक्षा तुलना सुरू होते, मुलांच्या मध्ये, मुला मुलींच्या मध्ये तुलना सुरू होते. कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरून तुलना होते, किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून पण तुलना होते. मग ह्याच्यामुळे काय झालेलं की हे सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते, म्हणजे शोधावी लागते खरी माहिती कुठली.
2: म्हणजे
1: कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती, त्यामुळं सगळं गोंधळलेलं, विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती

0: ती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तीने ती ॲज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते, अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे ह्या सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगवेगळ्या ॲपचा वापर जी लहान मुलं करतात, त्याच्यामध्ये ग्रुमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रुमिंग म्हणजे काय, की त्याला उगाचच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच असं करून त्याचा इंटरेस्ट वाढवला जातो. आणि वासा वाढवत वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर पाच पाच तास, सात सात तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे, कारण तो बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूड मध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो, अशाही काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ग्रूमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचं अकाउंट त्या ऍपला देतो पैसे काढण्यासाठी. आणि वडिलांच्या अकाउंटमध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंटमध्ये जेवढे काही पैसे ते सगळे पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दोन भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले ते गेमिंगच्या भांडकडे. म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्हे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाहीये, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे, थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही कुठलीही माहिती बिलीव्ह करू शकत
1: नाही.
0: त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाही आहे. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. तर ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात, की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असतात. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्रामवरती एका मुलानी मुलगी आहे असं भासून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करण्यापत्ती मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा, ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते. ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठेतरी कलेक्ट फोटो गॅलरीमधून काढलेले फोटो, आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत होते. परिणाम असा झाला, एके दिवशी त्याने सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज करतो.
1: अच्छा, ब्लॅकमेलिंग.
0: ब्लॅकमेलिंग सुरू केलं. परिणाम झाला त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर कळालं.
1: अच्छा,
0: म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असतील तर ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी, मुळात पोस्टच करू नये. आपले फोटो गॅलरी वेगळी असावी, त्यासाठी वेगळं आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात, त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवायचे, परंतु सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का, जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये. तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते, तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते, तो तुमच्या ओळखीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईलवरचा फोटो बघून आपण ती ऍक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो, फेसबुक अकाउंट असतो, ते ओपन असतो. आणि त्या अकाउंटवरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं जनरली अगोदर त्याने अभ्यास केला असतो. एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या अगोदर त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूवीज आवडतात का, फायटिंगच्या मूवी आवडतात. खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूवी बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंट असतात, ते सगळं त्याच्यावर लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट, ते काही हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली आहे तो व्यक्ती तोच आहे का. तुम्ही फोन करा, त्याला विचारून घ्या, तो म्हणला हो, तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला

0: ह्या पूर्ण खोट्या आहेत, त्यातली एकही खरी नाही. मग एस आय पी इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही, एक सर्वांनी समजत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं असेल आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या एस एम एस असतात ना बँकेचे, तसे एस एम एस पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात स्वागत करते. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: खरं तर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असं आपण सतत ऐकत असतो हल्ली, आणि ते नेमकं लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे काय याबद्दल आज आधी आपण बोलूयात.
2: लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे असा आजार जो आपल्याच दैनंदिन सवयीमुळे हळूहळू निर्माण होतो. आपण जर बाहेर निसर्गात बघितलं तर सूर्योदयाची वेळ, सूर्यास्ताची वेळ, दिवस रात्र, वेगवेगळे ऋतू आणि त्याच्यानुसार होणारा वातावरणातील बदल हे तसं फिक्स असतं. सूर्य जसा जसा वर जातो तसा तसा त्याचा प्रभाव हा आपल्या शरीरावर देखील होत असतो. म्हणजे ठराविक वेळेत आपल्याला जाग येते, ठराविक वेळेत भूक लागते, दिवसाच्या ठराविक वेळेत एनर्जी लेवल्स हाय असतात आणि नंतर हळूहळू त्या कमी होतात. म्हणजेच आपलं शरीर, मन आणि निसर्ग हे तिघही एका विशिष्ट तालात चालतात. यालाच सर्कॅडियन रिदम असं म्हणतात. आणि जेव्हा हा रिदम सतत डिस्टर्ब होत राहतो तेव्हा त्याचे परिणाम हळूहळू आपल्या शरीरावर दिसायला लागतात. आणि योग्य वेळेत जर त्यावर काही उपाययोजना केली गेली नाही तर मग त्याचंच रूपांतर एखाद्या आजारामध्ये होतं. जेव्हा आपल्या रुटीनमध्ये काहीच डिसिप्लिन राहत नाही, म्हणजेच खूप उशिरा झोपणं, सकाळी खूप उशिरा उठणं, जेवणाच्या वेळा अनियमित असणं, नावडता पदार्थ असेल तर मोजकाच खाणं, पण आवडीचा पदार्थ असेल तर प्रमाणापेक्षा जास्त खाणं, सतत बदलत राहणाऱ्या शिफ्ट्समध्ये काम करणं, फार मानसिक ताण तणाव चिंता करणं, खूप वेळ स्क्रीन समोर घालवणं किंवा खूप वेळ एका जागेवर बसून काम करणं, कोणत्याही शारीरिक व्यायाम न करणं, यामुळे शरीराचं मेटाबॉलिझम आणि हॉर्मोन्स या दोन्ही संतुलन बिघडतं आणि त्यातूनच ओबेसिटी म्हणजे वजन वाढणं, डायबिटीस, हायपरटेन्शन, थायरॉइडचे विकार, मुलींमध्ये पाळी अनियमित होणे, पीसीओडी, एन्झायटी, डिप्रेशन, झोप न लागणे असे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होण्याचे चान्सेस हे वाढतात.
1: श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून, आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर इथे राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी. शिवाय आरोग्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते व्हॉट्सअपवर विचारू शकता. तुमच्या प्रश्नांना डॉक्टर निखिल रणदिवे सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तर देतील. व्हॉट्सअप क्रमांक 8308 8354 8308 8308 54. डॉक्टर निखिल, जसं आता तुम्ही म्हणालात की या लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळेच आपल्याला डायबिटीस, हायपरटेन्शन, थायरॉइड, पीसीओडी सारखे आजार बघायला मिळतात, मग आयुर्वेद याबद्दल काय सांगतं? यात काही उपचार आहेत का?
2: यावर जर योग्य वेळी लक्ष दिलं गेलं आणि अर्ली स्टेजमध्ये जर जीवनशैली, खाण्यापिण्यामध्ये योग्य ते बदल केले तर अशा कंडिशन्स या रिव्हर्स होऊ शकतात. आयुर्वेदात निदान परिवर्जन म्हणजे एखाद्या रोगाचं मूळ कारण दूर करणं हा सर्वात महत्वाचा उपचार मानला जातो. त्यामुळे कोणत्याही आजाराची फक्त लक्षणं नाही तर ते होण्यामागचं मूळ कारणांवरती उपचार केलं गेलं तर शरीराचं बिघडलेलं संतुलन सुधारतं. आणि मग एखादा आजार जुनाट जरी असला तरी औषधांवरची त्याची डिपेंडन्सी ही कमी होऊ शकते. एखाद्या स्त्रीला पीसीओडी असेल, पाळी अनियमित असेल, तर तिला फक्त पाळी येण्याची औषधं देण्याऐवजी आयुर्वेदामध्ये असणारी गर्भाशयाचे कार्य सुधारणारी औषधं, रक्ताभिसरण सुधारणारी औषधं, अपानवायूचं कार्य सुधारणारी औषधं दिली गेली, आहार दिनचर्येत योग्य ते बदल केले गेले तर पाळी वेळेत येते. आणि नियमित बद्धकोनासन, त्रिकोणासन अशी सोपी आसनं जरी केली तरी पेल्विक फ्लोअरचे व्यायाम होऊन गर्भाशयाचे आरोग्य सुधारते आणि पुन्हा पुन्हा असे त्रास होत नाहीत. थायरॉइड ही आपल्या मानेतल्या पुढच्या भागात असलेली एक नाजूक ग्रंथी आहे. ती शरीरातील ऊर्जा, वजन, मनस्थिती आणि हॉर्मोन्सचं संतुलन राखते. जेव्हा तिचं कार्य मंदावतं तेव्हा हायपोथायरॉइडिझम आणि तिचं कार्य वाढलं तर हायपरथायरॉइडिझम होतो. आयुर्वेदानुसार शरीरातील चयापचव मंदावणे, गर्भ किंवा वातदोष वाढणे ही त्याची प्रमुख कारणं आहेत. कांचनार, राजहंस, पुनर्नवा अशी आयुर्वेदिक औषधं वात कफ कमी करून पिट्यूटरी आणि थायरॉइड ऍक्सिस स्थिर ठेवतात. त्यामुळे शरीर स्वतःचं हॉर्मोनल संतुलन पुन्हा मिळवू लागतं. अश्वगंधा, ब्राह्मी, शंखपुष्पी यासारखी औषधं तणाव कमी करून मन शांत ठेवतात आणि कॉर्टिसोलचा प्रभाव कमी करून थायरॉइड ग्रंथीचं काम सुधारण्यासाठी मदत करतात. सर्वांगासन, मत्स्यासन, भुजंगासन, उष्ट्रासन, हलासन अशी आसनं थायरॉइड ग्रंथीला सौम्य दाब देतात, रक्त पुरवठा सुधारतात आणि ग्रंथीचं काम सुधारण्यासाठी उत्तेजना देतात. त्यामुळे कोणत्याही लाईफस्टाईल डिसऑर्डरसाठी योग्य ते औषध उपचार, जीवनशैलीतील आहारातील बदल आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर बहुतांशी आजार हे रिव्हर्स होऊ शकतात किंवा त्याची तीव्रता ही नक्कीच कमी होऊ शकते.
1: म्हणूनच श्रोते हो, अशाच प्रकारच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स साठी, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून, आजारांपासून मुक्ततेसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 8308 8308 54, 8308 8308 54, 8308 8308 54. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेध आयुर्वेद.

0: नमस्कार
1: नमस्कार।
2: आयुष्याचा वेध आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात। आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:45 झालेली आहेत। ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर।
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर।
5: आयुर्विश्व हेल्थ केअर,
6: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म।
7: श्रोते हो नमस्कार। आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत। नमस्कार सर।
8: नमस्कार।
7: आज मला तुम्हाला विचारायचं आहे की पोटाच्या तक्रारी खूप वाढलेल्या दिसत आहेत, तर या अनुषंगाने काय सांगाल?
8: नक्कीच, म्हणजे पोटाच्या संदर्भात बघायला गेलं तर वारंवार पोटात गॅसेस धरणं, अजीर्ण होणं, पोटात छातीतली जळजळ, मळमळ, उलट्या या प्रकारच्या तक्रारी अनेक रुग्ण घेऊन येतात। पण ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट बऱ्याचदा दिसून येते की हे वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स घेत आहेत किंवा पित्तशामक औषधं घेत आहेत आणि त्यांना बरं वाटतंय, पण काही कालानंतर त्यांना असं लक्षात येतं की ही गोळी खाल्ल्याशिवाय अत्यंतर नाही। कारण या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की पित्तशामक औषधं केवळ निर्माण झालेल्या पित्ताला कमी करतात,
7: बरोबर,
8: पण तुमच्या पचनसंस्थेत जे बिघाड झालेले त्यांना दूर करत नाही। म्हणजे आयुर्वेद ग्रंथामध्ये विदग्धावस्था नावाची एक संकल्पना मांडलेली की ज्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं पित्त दोष तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करतो आणि नंतर तुम्ही अगदी पथ्यकर जरी आहार घ्यायला लागलात तरी त्याचं पित्तात रुपांतर व्हायला लागतं किंवा पित्तासारखं तक्रारी त्यातून निर्माण व्हायला लागलेले असतात। त्यामुळे बघायला गेलं तर हे पित्ताचे पेशंट बऱ्याचदा सतत या डॉक्टरकडे नाही तर त्या डॉक्टरकडे जाताना दिसून येतात, कारण आजारामागील मूळ कारण समजलं जात नाही। तर बऱ्याचदा आजारामागील मूळ कारण हे त्यांच्या पचनसंस्थेतील बिघाड आणि शरीरात वाढलेले दोष, त्याचा झालेला पचनसंस्थेवरचा परिणाम, या प्रकारे विचार करणं गरजेचं असतं। केवळ पित्तशामक औषधं न घेता त्यांच्या पचनातील बिघाडांना दूर केलं तर अजीर्ण आणि पित्ताच्या संदर्भातील तक्रारी, वारंवार होणाऱ्या पोटातले गॅसेस आणि तत्सम जे काही तक्रारी आहेत त्या कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते।
7: श्रोते हो, 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतील। इथं त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील। अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 8448449260। याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा। लक्षात ठेवा, कोल्हापूर मध्ये डॉक्टर विश्वास घाडगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत। सर, तुम्ही सांगताय अपचन आणि पोटाची तक्रार, यामध्ये अजून काही तक्रारी येतात का?
8: नक्कीच, म्हणजे याच्या संदर्भात वारंवार तोंड येणं यासारख्या तक्रारी बऱ्याचदा रुग्ण घेऊन येतात। म्हणजे आपल्याला एक वाटतं की बाबा हे ऍसिडिटीमुळे किंवा वाढलेल्या पित्तामुळे आहे, पण बऱ्याचदा अजीर्णाचं परिणाम स्वरूप तुमच्या तोंडाच्या आतील त्वचेमध्ये जखमा निर्माण होणे यासारख्या तक्रारी होतात, ज्याच्यामुळे त्यांना कोणतेही थोडे गरम मसाल्याचे किंवा तिखट पदार्थ खाता येत नाही, त्यांनी त्यांना वारंवार तिथे जळजळ होणं, दुखणं या प्रकारे तक्रारी दिसतात। याच्यासाठी वेगवेगळे उपचार केले जातात, लोकल ऍप्लिकेशन्स केले जातात। पण थोडंसं आयुर्वेदीय संकल्पनातून जर बघितलं तर पचनात जे बिघाड झालेले असतात त्याचा परिणाम तुमच्या तोंडावर झालेला असतो। म्हणजे पूर्वीच्या काळापासून बघताय तुम्ही की बऱ्याचदा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात की डॉक्टर तुमची जीभ तपासतात, कारण तापामध्ये तुमच्या पचनात बिघाड झाले असतात आणि ते तुमच्या जिभेवर दिसून येतात। त्याचप्रमाणे पोटातले पचनातले बिघाड हे तुमच्या तोंडातील आतील त्वचेवरही परिणाम करत असतात। तर माउथ अल्सर ज्याला आपण म्हणतो, तोंड येणं म्हणतो। ऑलटुगेदर आता आपण या एपिसोडमध्ये सगळ्या ज्या गोष्टी चर्चा केली की अजीर्ण आणि त्यामागील मूळ कारण, या सगळ्याचा विचार आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये नाडी परीक्षेद्वारे केला जातो। पर्टिक्युलर रुग्णामध्ये कोणते दोष वाढलेले आहेत, पचनसंस्थेत कोणते बिघाड आहेत, याचा स्पेसिफिक विचार करून त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा अजीर्ण, पित्ताच्या तक्रारी, पचनाच्या तक्रारी आणि वारंवार तोंड येणे सारख्या तक्रारी ज्या अजीर्णातूनच निर्माण झालेल्या आहेत त्या संपूर्ण बऱ्या होण्यासाठी मदत होऊ शकते।
7: श्रोते हो, 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतील। इथं त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील। अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 844-844-9962 844-844-9962 8448449260 याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा.

0: मुरमध्ये डॉक्टर विश्वास घाटगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत. वेळ झाली इथंच थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाटगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळे.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:50 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम. सैनिकी पॅटर्न निवासी शाळा.
4: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम.
5: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
6: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आला का
7: बाबा? झोपू दे ना.
6: काय करायचं याला?
7: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
6: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
5: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
6: मग काय करू?
5: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
6: काय सांगताय?
5: अहो हो,
4: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
5: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
8: नमस्कार.
5: मॅडम, आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
8: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
5: अगदी.
8: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
5: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
8: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
5: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
8: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
5: अरे वा.
8: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
5: अगदी अगदी बरोबर आहे.
8: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
5: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
8: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
5: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
8: धन्यवाद.
4: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
9: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
10: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
5: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन स्पर्धा

0: परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
2: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात राजा बढे यांची गीतरचना.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 8 वाजता समाचार प्रभात ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अहो, बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की, 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी,
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
4: आणि ती नारोराम शेणवींची गोष्ट कोणती ग? मला मागे बाबांनी सांगितली होती.
5: अरे ते शेणवी रेगे, शांता दुर्गेचे भक्त, फार दरिद्री होते. एकदा तर त्यांनी आत्महत्याच करायचं ठरवलं, पण कोणी दिव्य स्त्री त्यांच्या स्वप्नात आली, म्हणजे देवीच रे, म्हणाली देह नको, देश बदल, कल्याण होईल. तेव्हा ते बर म्हणाले. दुसऱ्या दिवशी देवीला नमस्कार करून थेट निघाले ते साताऱ्याला शाहू छत्रपतींच्या पायाशी आले. तिथे त्यांना आमच्या गुणांमुळे चक्क प्रधान मंडळात जागा मिळाली. मग काय, एक दिवस देवीच्या दर्शनाला आले तेव्हा देऊळ आपलं असं तसंच होतं. त्यांनी मग खर्च करून मोठं मंदिर बांधवलं, शिखर बांधलं, कळस चढवला आणि पहिल्या बाजीरावांना कळवून कवळे गाव देवीच्या पूजा नैवेद्यासाठी इनाम देवला. तेव्हापासून इथं देवीचं वैभव वाढतच गेलं.
4: देवीची आरती, स्तोत्र ऐकताना किती समाधान वाटतं इथं.
5: मला एक 4 ओळींचा श्लोक आठवतोय, कुणी रचला ते माहिती नाही पण श्लोक छान आहे.
6: श्री शांता सुखदा म्हणून मनुजा,

0: विजयही चिंतू न शांते हुनी शांतेचा स्तव करो मनरमो शांतेत शांते जणी।
1: शांतेने शिव विष्णूला नमविले म्हणजे काय गाई?
2: अरे ती कथा गमतीदारच आहे, देवांमधल्या भांडणाची।
1: तू ऐकली आहेस की वाचलीयस?
2: मी स्कंद पुराणात वाचली आहे। काय झालं की एकदा विष्णू आणि शंकर भांडायला लागले।
1: वा, देव सुद्धा एकमेकात भांडतात तर?
2: म्हणजे काय, आपण असतं निर्माण केल्या त्यांच्या कथा आणि त्यांची चरित्र।
1: देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या, काठोकाठ भरू द्या प्याला फेस भराभर उसळू द्या।
2: वा वा, केशवसुत पाठ आहेत म्हणजे अभ्यास अगदीच वाया गेला नाही म्हणायचा।
1: आई चेष्टा नको।
2: चेष्टा नाही रे, बरं वाटलं। तर काय सांगत होते की देवादेवांचं भांडण झालं। दोघं इतके भांडले इतके भांडले की शेवटी दोघांनी आपापली शस्त्र उपसली।
1: विष्णूचं सुदर्शन आणि शंकराचं कुठलं ग?
2: पाशुपतास्त्र।
1: हा पाशुपतास्त्र, बर मग।
2: मग काय, दोन्ही शस्त्र एकमेकांना भिडली आणि प्रचंड हाहाकार उडाला।

0: कुणीच कुणाला हार जाईना।
1: बाप रे, दोघही सारखेच मोठे, सारखेच शक्तिशाली, दुसरं काय होणार।
0: होय ना, दोघही शस्त्र मागे घेईनात आणि त्या शस्त्रांची टक्कर इतकी भयंकर की घर्षणानं आग निर्माण होऊन त्या आगीत सगळं जग जळायला लागलं।
1: मग?
0: मग काय, घाबरले सगळे देव, ते ब्रह्मदेवाकडे धावले। त्यानं पाहिलं आणि तोही घाबरला, खूप समजूत घातली, पण विष्णूही मागं हटेना आणि शंकरही ऐकेना।
1: मग कोणी सोडवलं शेवटी भांडण?
0: देवी जगदंबेनं, ब्रह्मदेवानं तिला साकडं घातलं। ती प्रकट झाली तेव्हा तो तिला म्हणाला, बघ ते दोघं भांडतायत, पण विनाकारण निरपराध जग जळते, तूच आता हे भांडण संपव आणि जगाला वाचव।
1: म्हणून देवीनी दोघांना दोन हातांनी पकडले का?
0: असं म्हणतात खरं। तिनं दोघांना थांबवलं आणि तिचा शब्द एवढा प्रभावी होता ना की दोघही थांबले। त्यांनी आपली शस्त्र मागं घेतली आणि ते जगदंबेला म्हणाले, देवी, रागान आम्ही इतके बेभान झालो होतो की जगाच्या रक्षणाचं काम विसरून आम्ही जगच जाळायला निघालो होतो। तू आम्हाला शांत केलंस, आजपासून लोक तुझी शांता दुर्गा म्हणून उपासना करतील।
2: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे।
1: अच्छा, म्हणून ही देवी शांता दुर्गा। आपण कधीतरी हिच्या उत्सवाला तर येऊच, पण दुपारच्या महाआरतीलाही येऊ, ती फार छान असते नाही?
0: मन प्रसन्न होतं अगदी। आधी नगारा झडतो, भाविक जमा होतात चौकावर, मग देवीचा नैवेद्य होतो। आरतीला पितळी झाडांचे दिवे असतात, ती आरतीची झाडं इतकी सुंदर दिसतात म्हणून सांगू। नंतर मग झाऱ्यासारख्या मोठ्या भांड्यात शेकडो वाती लावून आरती होते, धूप आरती, निरांजन आरती आणि कापूर आरती।
2: आपण ऐकत आहात देवीच्या विविध शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे।
1: आई, पावलीचा अभिषेक म्हणजे काय ग? मगाशी कोणतरी त्याबद्दल बोलत होत।
0: ती पण एक कथाच आहे, प्रत्यक्ष घडलेली। देवीचे महाजन रामचंद्र पंत सुकटणकर हे पूर्वी सावंतवाडी संस्थानात नोकरीला होते। ती नोकरी सोडून ते मंगेशीला आले। आधी श्री मंगेशाला अभिषेक करावा म्हणून तिथं गेले तर जवळ फक्त पावली। पुजारी हसले, पावलीचा अभिषेक होणार नाही म्हणाले। रामचंद्र पंतांना फार दुःख झालं, त्यांच्या मानी मनाला तो अपमान सहन झाला नाही। देवस्थानाबाहेर तुळशीशी त्यांनी ती पावली पुरली आणि मनातल्या मनात मोठा होईन अशी प्रतिज्ञा करूनच ते बाहेर पडले।
1: आणि त्याने खरोखरच नाव कमवलं, हो ना?
0: अगदी बरोबर, शांता दुर्गा आणि श्री मंगेश या जागृत दैवतांनी त्यांना बळ दिलं आणि ते फार मोठे आणि धनाढ्य ग्रस्थ झाले। नंतर जेव्हा ते दोन्ही देवांच्या दर्शनाला आले
1: तेव्हा मग पुजारीच म्हणाले असतील, आम्ही अभिषेक करतो, आम्ही अभिषेक करतो।
0: बरोबर, पण रामचंद्र पंतांनी सभा घेऊनच जुन्या अपमानाची कथा सांगितली, तेव्हा सर्वांनी त्यांची क्षमा मागितली आणि पावलीचा अभिषेकही होईल अशी प्रथा सुरू केली। श्री मंगेशाप्रमाणेच मग शांता दुर्गेलाही पावलीचा अभिषेक सुरू झाला।
1: काळ सगळ्यांना धडे शिकवतो, हो की नाही?
0: आणि सदाचारी माणसाच्या पाठीशी देव उभा असतो हेही लक्षात ठेव। चल आता मात्र परत निघूया, तुझे बाबा आले असतील आणि वाट पाहतील। पुढच्या वेळी तेही आपल्याबरोबर येणार आहेत, तेव्हा परत जास्त वेळ थांबूया।
1: चालेल, पण इथून निघावंसच वाटत नाहीये, देवीचं दर्शन तर डोळ्यापुढून हलत नाहीये।
0: आणि देवीची आरतीही आठवते ना अजून। शांता दुर्गेचं दर्शन घेऊन पुढच्या वेळी आपण ऐकूया देवी बनशंकरीचा महिमा।
2: महाराष्ट्रातल्या विविध स्वामींचं श्रुती दर्शन आम्ही आपल्याला घडवलं, ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा।
1: आमचा पत्ता आहे
3: स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी।
5: संकल्पना नावेद आणि जावेद शेख, संहिता डॉक्टर अरुणा ढेरे, निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी, निर्मिती व्यवस्था शेखर काळे।
2: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे।
6: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
7: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला

0: जाऊन बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: स्वामी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात। आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर। श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। मंडळी, शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्राध्यापक डॉ रजनीश कमलाकर कामत यांची निवड काल जाहीर करण्यात आली। डॉ रजनीश कामत हे शिवाजी विद्यापीठाचे 14वे कुलगुरू ठरले आहेत। डॉ दिगंबर शिर्के यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकाकडेच कुलगुरुपदाचा पदभार आलेला आहे। डॉ रजनीश कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे। सध्या ते मुंबई येथील डॉ होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्याकडे लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे।

श्रोतेहो, राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणं आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा योजनेचा निकाल घोषित करण्यात आले आहेत. या स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भात, भुईमूग आणि नाचणी या पिकांमध्ये राज्यस्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 1477 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

0: श्रोतेहो, भारतीय हवामान खात्यानं यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा आपण काटकसरीनं कसा वापर करू शकतो याविषयी बोलूया आपल्या गप्पा गाणी या कार्यक्रमात उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02132566224, फोन नंबर पुन्हा एकदा 02132566224. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. याचबरोबर आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.

0: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. ख्रिस्टोडौलाइड्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाईन क्रमांक 139 द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्ही प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी आयबीसीए म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी आयबीसीए सुरू करण्यात आलं असून आयबीसीएची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं

या पथकाला 25 जून पर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे पर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्ष

0: सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे पर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले,
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 6:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 हून अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे 5 लाख अमेरिकन डॉलरच्या खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड एस्ट्रोनॉटिक्सकडून 2026 गॉडार्ड एस्ट्रोनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात, विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडायलॉड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी

0: सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:40:40 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: एकदा माझ्या कार्यालयातील एक अधिकारी मला म्हणाला की मी एक अमुक प्रकारची देवाची उपासना करतो, ती उपासना योग्य की अयोग्य हे मी पाहत नाही, पण जे माझ्या मनाला योग्य वाटतं ते मी करतो, कारण मन देवाचा अंश आहे. यावर मी त्याला म्हटलं की तुम्ही जे चुकता ते या ठिकाणी चुकता, कारण मन जसं देवाचा अंश आहे तसं ते सैतानाचाही अंश आहे. तुम्ही मनाला वाटतं ते करता, ते खरोखर योग्य असेल याची गॅरंटी नाही. यावर तो म्हणाला, बर, मन बिन बाजूला ठेवू, माझ्या सदसत विवेक बुद्धीला जे पटतं त्याप्रमाणे मी वागतो. आता ज्याला सदसत विवेक बुद्धी असं आपण म्हणतो, ही सदसत विवेक बुद्धी तरी कुठून निर्माण होते? आजूबाजूची परिस्थिती आणि संस्कार यामधून ही बुद्धी निर्माण होते आणि व्यक्ती व्यक्तीनुरूप ती वेगवेगळे निर्णय देते. समजा मुंबईत राहणारा माणूस एका विशिष्ट तऱ्हेनं वागत असेल, तो त्याच्या सदसत विवेक बुद्धीच्या विरुद्ध जाणार नाही. परंतु एखादा अमेरिकन मात्र त्याच परिस्थितीमध्ये वेगळा वागेल, त्याची बुद्धी मुंबईकरांच्या बरोबर विरुद्ध सल्ला देईल आणि तो सल्ला त्याला योग्य वाटेल. म्हणजेच संस्कार आणि परिस्थिती याप्रमाणे सदसत विवेक बुद्धी बदलते हे आपण लक्षात घ्यायला हवं. परिस्थितीप्रमाणे वागणारे प्रवाहपतित होतात, म्हणून सद्गुरूंची गरज आहे, कारण सद्गुरूंची त्या पाठीमागे तपश्चर्या असते. सद्गुरू जे अनेक वर्ष अभ्यासानं आणि तपश्चर्येनं मिळवतात ते तुम्हाला क्षणात देतात. त्यामुळे तुमचं कष्ट करणं, श्रम करणं हे सगळं वाचतं आणि तुम्हाला त्याचा लवकर फायदा मिळतो. जीवनविद्या सांगते की आपल्या मनात एका क्षणात हजारो विचार येतात आणि हे जे अगणित विचार आहेत ते आपल्या जीवनाचं गणित करत असतात.

जसं अवघड गणित सोडवण्यासाठी कोणी रँगलर परांजपे लागतात, तसं जीवनाचं गणित सोडवण्यासाठी शाब्दे परेच निष्णांत सद्गुरू लागतात. ते नाम, भाव आणि देव या तीन स्टेप्समध्ये गणित सोडवतात. जीवनविद्या सांगते की हे जे अगणित विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात, ते जेथून येतात त्या मनावर आपण लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विचारांचं सामर्थ्य निश्चित झालं की मनात विचार कुठून येतात, मनाचं कार्य काय, हे प्रश्न निर्माण होतात. जीवनविद्या सांगते की बहिर्मन आणि अंतर्मन हे एकाच मनाचे दोन भाग आहेत. गंमत अशी आहे की एकाच मनाचे हे दोन भाग असले तरी एक मन जे काम करतं त्याची दुसऱ्याला जाणीव नसते. एकमेकांशी त्यांचा संबंध नाही असं वाटलं तरी प्रत्यक्षात ही दोन मनं एकमेकांवर परिणाम करत असतात आणि त्यातूनच जीवन घडत असतं. बहिर्मन आणि अंतर्मन हे दोन टाळ असून ते जेव्हा सुसंवाद रूपानं वाजतात तेव्हा गोड नाद ऐकू येतो. या उलट अंगात असेल नसेल तेवढी शक्ती काढून टाळ वाजवले तर टाळावर भजन नको असं म्हणण्याची वेळ येते. बहिर्मन जागृत अवस्थेत पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय यांच्याद्वारे जगामध्ये कार्यरत असतं. ते कार्य करत असताना जे जे ग्रहण केलं जातं ते नेणिवेत जातं. आता नेणीव म्हणजे काय? काही लोक सांगतात की नेणीव म्हणजे काही न समजणं, परंतु तसं नाही. जाणीव म्हणजे जाणणं आणि नेणीव म्हणजे जाणलेलं विसरात टाकणं. विसर नावाचा जो खण आहे त्यात टाकून देणं. उदाहरणार्थ आत्ता मी जे बोलतो आहे ते तुम्ही जाणता, यापुढे जे बोलेन ते तुम्ही जाणत जाल, मग आधीचं जाणलेलं कुठे गेलं? आत्तापर्यंत पाच एक मिनिटं बोललो ते कुठे गेलं? ते गेलं नाही, ते जाणीवेत नेलं. जाणीवेत गेलं म्हणजे ते नाहीसं झालं असं नाही. विचार केला तर पुन्हा ते सांगता येईल, ते रिप्रोड्यूस करता येईल. म्हणजे नेणीवेत गेलेलं पुन्हा जाणीवेत आणता येतं. वास्तविक जाणीव म्हणजे बहिर्मन आणि नेणीव म्हणजे अंतर्मन. जे जे जाणतो ते नेणीवेच्या भांडारात पडत जातं. त्या सर्वांचा साठा होतो, त्यात जीवन घडवण्याचं सामर्थ्य असतं. जेव्हा बहिर्मन जागृतीत असतं तेव्हा अंतर्मन त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ढवळाढवळ करत नाही, परंतु आपल्या जीवनाचं वस्त्र मात्र ते दोघे मिळून विणत असतात, हे आपण लक्षात ठेवायला हवं. अंतर्मन हे बहिर्मनाच्या क्षेत्रात ढवळाढवळ करत नाही, पण त्याच वेळेस स्वतःच्या क्षेत्रात ते कार्यरत असतं. शरीरात रुधिराभिसरण, फुफ्फुसाचं काम, अन्न पचवून त्यापासून हाडं, रक्त, मांस, पेशी बनवणं याचा कारखाना अंतर्मन अखंड चालवित असतं. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा बहिर्मन झोपतं, पण अंतर्मन श्वासोश्वास चालू ठेवतं. म्हणून तुम्ही झोपलात तरी कायमचं झोपत नाही, असा बहिर्मन आणि अंतर्मन यांचा परस्पर संबंध आहे. बहिर्मन हे अंतर्मनाच्या मानानं फारच लहान आहे. अंतर्मन प्रचंड आहे आणि त्याच्या ठिकाणी प्रचंड अशी शक्ती आहे. म्हणून अंतर्मनाला शंकर हे नाव दिलेलं आहे. गंमत अशी की प्रचंड शक्ती असूनही अंतर्मन स्वतःहून काही करत नाही. जसं एखादं मोठं यंत्र असतं पण ते स्वतःहून चालत नाही. एखादा गिरणी कामगार ते चालवतो तेव्हा ते चालतं. तसंच अंतर्मन हे यंत्रासारखं आहे, ते स्वतःहून काही करत नाही. त्याचं कॅप्टन कोण? तर बहिर्मन. कॅप्टन वरून ऑर्डर सोडतो आणि त्याप्रमाणे इतर लोक काम करतात, त्याप्रमाणे बहिर्मन ऑर्डर सोडतं आणि अंतर्मन त्याप्रमाणे कार्यवाही करतं, त्याप्रमाणे वागतं

0: एक्झिक्यूट करतं. आज हे असंच चाललेलं आहे, पण हे घडतं आहे याचं आपल्याला ज्ञान नाही. तुम्ही मंडळी काय करता? तुमच्या डोक्यात सहज विचार येतात, माझं कसं होईल, मुलांचं कसं होईल, मुलीचं लग्न कधी जमेल. सहज येणारे हे विचार देखील काळजी, चिंता, दुःख, निराशा अशा प्रकारचे असतात. हे विचार कॅप्टनप्रमाणे असतात. बहिर्मन असे विचार अशा आज्ञा अंतर्मनाकडे पाठवत असतं, आणि अंतर्मन शंकर असल्यामुळं हा शंकर तथा असतो असं म्हणतो. चिंता करतोस काय, मग चिंताच करत राहा. आपलं जीवन हे अशा प्रकारे घडत जात असतं याची कुणाला जाणीव असते? याला जबाबदार कोण आहे? देव, दैव, नशीब, प्रारब्ध की आपण? जीवनविद्या सांगते की आपल्या दुःखाला जबाबदार आपणच असतो, आणि आपल्या सुखालाही आपणच जबाबदार असतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनाचं वस्त्र आपण जसं विणू तसं ते होईल. संत तुकाराम महाराज काय सांगतात पहा. ते सांगतात, इच्छावे ते जवळी आले, ऐसे केले विठ्ठले, सर्व सुखे मान येती लोटांगणे. मी हे का सांगतो आहे की आपल्या जीवनाचं वस्त्र कसं विणायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. जीवनविद्या सांगते की आपलं जीवन हे आपण सावधगिरीनं जगलं पाहिजे, पण दुर्दैवानं अंधश्रद्धा, भोळाभाव यांनी सामान्य लोक रांजून गांजून गेल्यामुळं त्यातून बाहेर पडणं त्यांना कठीण झालेलं आहे. जीवनविद्या सांगते की श्रद्धा पाहिजे पण अंधश्रद्धा नको. त्याप्रमाणे भाव असावा पण तो भोळा नसावा. बुद्धीच्या पायावर श्रद्धा असली, भाव असला तर श्रद्धा ढळत नाही. आपल्या जीवनाला आपणच जबाबदार आहोत हे कळल्यावर जरी अमंगल घडलं तरी तो सावध राहतो, तो कोलमडून पडत नाही, आणि मंगल घडल्यावर तो हुरळून आणि वाहून जात नाही. याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. मनाला वळण देणं म्हणजे परमार्थ. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर.
1: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्या

0: निकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
1: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
0: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डी सी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
1: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीतबहार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला दिल देके देखो या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, उषा खन्ना यांची संगीतरचना.

0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: ताई हे बघ,
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट.
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: आरबीआय सांगते
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: गीतबहार या कार्यक्रमामध्ये दिल तेरा दिवाना या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजात हसरत जयपुरी यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

0: लगता है कि अब हम गए काम से, धड़कने लगता है।
1: श्रोतो अवश्य ऐका एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर।
2: बाबा कॉलेजची फी जास्त आहे।
3: बेटा
2: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते।
3: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। चल
2: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह।
2: आरबीआय सांगते
5: जाणकार बना, सतर्क रहा।

गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता जानवर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज, हसरत जयपूर यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 9:14 झालेले आहेत. कार्यक्रमात आता जंगली या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा आवाज, शैलेंद्र यांच्या गीतरचनेला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

प्रोफेसर ह्या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा आवाज आत्ताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता तुमचा नाही देखा या चित्रपटासाठी ही गीतरचना.

गीतबहार या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, उषा खन्ना यांची संगीतरचना दिल देके देखो या चित्रपटासाठी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त करत आहोत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत.

भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला.
2: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो आणि नको काय म्हणतेस?
3: तात्या त्याचं दात लई बाद आहेत.
2: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
3: मग चालतंय की?
4: माधव मिशन देवल क्लब तळमजला.

0: कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात पुरुषोत्तम दारव्हेकर यांची पदरचना आताच आपण ऐकलीत. संगीत रचना होती जितेंद्र अभिषेकी यांची. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

संदीप खरे यांच्या आवाजात ही रचना आताच आपण ऐकलीत. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता उत्तरा केळकर यांच्या आवाजात बहिणाबाई चौधरी यांची ही रचना.

0: शोधूया गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम इंद्रधनू.
1: श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनू या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण नातं तुझं माझं हा विशेष कार्यक्रम ऐकणार आहोत. जन्माला आल्यापासून आपण आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रत्येक जण

0: कोणत्या ना कोणत्या नात्यात बांधले गेलेलो असतो. माणसाला मन मोकळं करता यावं, जीवाभावाचं आपलं कुणी असावं हे नक्कीच वाटत असतं. किंबहुना हल्लीच्या धकाधकीच्या आपल्या आयुष्यात अशी एखादी जवळची हक्काची व्यक्ती ही प्रत्येकाला हवीच हवी. मग हे नातं मैत्रीचं असो, मानलेलं असो की रक्ताचं असो, जेव्हा अशी व्यक्ती आपल्याला भेटते तेव्हा आपण तिला तिच्या गुणदोषांसकट स्वीकारणं हे आपसुकच आलं, तरच ती नात्याची वीण घट्ट होत असते. कारण कोणत्याही नात्यात कौतुक करणं हे जसं सहज घडत असतं, तसंच वेळीच हक्कानं समज देणं, व्यक्तिगत आयुष्यात मर्यादेत दखल देणं हेही तितकंच गरजेचं असतं. तेव्हाच ते नातं जास्त खुलत जातं आणि सदैव फुलतही राहतं. तर अशाच नातेसंबंधांच्या गुजगोष्टी आज आपण ऐकणार आहोत. पहिल्यांदा ऐकूया शिल्पा गांजवे आणि शोभा बावधनकर यांचं मैत्रीचं नातं कसं आहे ते.
1: शिल्पा राजाराम गांजवे, माझी मैत्रीण शोभा बावधनकर हिची ओळख एका भिशीतून झाली आणि बघता बघता आमची घट्ट मैत्रीण झाली. ती गाणी स्वतः रचते, म्हणते, सुरेख आवाज आहे तिचा आणि कराओके कार्यक्रममध्ये नेहमी भाग घेते आणि प्रत्येक वेळाला ती नंबर घेऊनच येते. तसेच तिला नवीन नवीन पदार्थ करायला सुद्धा आवडतात आणि खायला द्यायला सुद्धा आवडतात. तसेच तिला आध्यात्मिक आवड सुद्धा खूप छान आहे. खूप अध्यात्म मन लावून करते ती आणि इतरांना सुद्धा मार्गदर्शन फार करते ती. तसंच आणखीन सांगायचं तिच्याबद्दल म्हणजे ती यशस्वी उद्योजक आहे. घरात सुद्धा वातावरण हसत खेळीमेळीचं आहे. तिच्याकडे बघून तिला दोन सुना आलेत असं सुद्धा वाटत नाही. पण तिच्याबद्दल एक तक्रार माझी आहे, ती कितीही त्रास झाला काहीही झालं तरी सुद्धा ती मनातलं काही सांगत नाही. काही दुखत असेल, अंग दुखत असेल किंवा काहीतरी त्रास असेल तर ती सांगतच नाही कोणाला. आम्ही ओळखायचं तिचं सगळं. तिला किती सांगतो, कुठंतरी मन रिकाम करत चल, पण अजिबात ती ऐकत नाही. अशी सुरेख माझी मैत्रीण सर्वांना मिळो.
2: मी शोभा शरद बावधनकर इचलकरंजीहून, मी आणि शिल्पा अगदी जवळच्या मैत्रिणी. खरं तर आम्ही भिशीतून आमची ओळख झाली. माझी अनेक खास मैत्रीण आहे कुमुदिनी, तिने तिला तिची मैत्रीण म्हणून आणली आणि आमच्या दोघींची मैत्री घट्ट झाली. आणि ती कशी घट्ट झाली खरोखरच सांगता येत नाही, कारण आम्ही दोघीही अध्यात्मात असल्यामुळं दोघींचे विचार एकसारखे पडले, देवाणघेवाण आमची विचारांची होऊ लागली. आणि दुसरं म्हणजे एक वेळ माझ्यावर अशी आली की खूप वाईट वेळ आली होती, त्यावेळी मला न जाणून चुकून तिच्या घराजवळ मला राहायची संधी आली आणि एकमेकींना आम्ही त्यावेळी खूपच ओळखू लागलो आणि एकमेकींना मदतही करू लागलो. ज्यावेळी मला अडचण यायची त्यावेळी ती मला धावून यायची, तिला अडचण येईल त्यावेळेला मी धावून जायची. मुलींच्या बद्दल एकमेकीबद्दल एकमेकीकडे लक्ष द्यायची, तिनं माझ्या मुलांच्याकडे लक्ष द्यावं, मी तिच्या मुलींच्याकडे लक्ष द्यावं, अशा मदतही चालू असायच्या. की मी जेव्हा तिला बोलवते तेव्हा ती हो म्हणते. आध्यात्मिक क्षेत्रात ज्यावेळेला आमचं काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतात त्यावेळी फक्त आध्यात्मक न सांगता अध्यात्म आणि विज्ञान यांची जोड घेऊन कसं लोक समोरच्यांना सांगता येईल किंवा त्यांची अंधश्रद्धा कशी मोडता येईल हे आम्हाला सांगायचं असतं, त्यावेळी मी तिची मदत घेते. आणि प्रत्येकीच्या घरीच आम्ही भिशी घेतो छान बाहेर न घेता, त्यामुळं इतकं घरच्यांचं पण आमचं नातं छान होतं सगळ्यांचे. आणि प्रत्येकाला माहित आहे की मी कुणाबरोबर गेले. हां, आता मी शिल्पाबरोबर गेले तर हां म्हणजे बिंदास्त असतात घरी, शिल्पाबरोबर आहे ना चल, किंवा शिल्पाच्या घरी असतात की शोभाबरोबर आहे नाही चला, मग सगळे बिंदास्त असतात किंवा कुणी विचारत नाही वेळ झाला किंवा कुठे गेलात काय गेलात. तिला भिशीत आम्ही घेतलं पण ही भिशीवर कधीच वेळेवर येत नाही, हा तिचा अतिशय वाईट गुण आहे. आणि दुसरं म्हणजे काय, भिशीला येतो हा मी येणार आहे म्हणून थंब देते आणि नेमकं साडेपाच सहाच्या टायमाला ही सांगत असते ते माझ्या घरी जरा पाहुणे आलेत ग त्यामुळे मी येऊ शकत नाही, गुगल पे करू का असं करते. त्यामुळे मला मग खूप राग येतो, मग आमचे कधी तर भांडणं होतात कारण आपल्याला भेटायसाठी जमायचं असतं, पैशासाठी जमायचं नसतं, मग तू का गुगल पे करतेस असं आमचं एक म्हणणं असतं. फोन करतो पण फोन होत नाही, फोन केल्यावर सुद्धा आमचं असतं की तू किती दिवस फोन केले नाहीस किंवा मी किती दिवस फोन केला नाही, किंवा तू फोन उचलत नाहीस आणि मी वाट बघत बसले तर तू घरी येत नाहीस, असं आमचं चालू असतं. खूप

0: आमची मनं जुळतात किंवा एकमेकीला काहीतरी त्रास होत असेल तर आम्हाला जाणवतं, इतकी आमची मैत्री घट्ट आहे. मला असं काहीतरी जाणवलं बघ म्हणून शोभा मी तुला फोन केला, असं तिच्याकडून ऐकलं. मग इतकं छान वाटतंय की मैत्रीसारखं नातं दुसरं कुठलंच नसतं. अशी माझी मैत्रीण खूप खूप खूप छान अशी जवळची घट्ट, आणि खूप असं कुठेही जावं तिला आठवलं तर मला काही करावं असं मला वाटतं, अशी शिल्पा.
1: श्रोते हो, मैत्रीचं नातं हे सर्वात श्रेष्ठ असं आपण समजतो, मानतो. आणि हे असं रुसव्या फुगव्याचं खेळीमेळीचं सख्य ऐकून आपलं बालपण तुम्हाला नक्कीच आठवलं असेल, बरोबर ना?

0: श्रोते हो, आता ऐकूया सासू सुनेच्या नात्याविषयी सीमा आणि फाल्गुनी गोगायन यांच्याकडून.
1: नमस्कार, मी सीमा गोगायन. मी फाल्गुनीची सासू. पण आमच्या दोघींच्या नात्याचं वैशिष्ट्य असं की आम्ही दोघी सुद्धा एकमेकींना आधीपासून ओळखत होतो, त्यामुळे आमच्या नात्याचा प्रवास सुद्धा ओळख, मैत्री आणि मग सासू सून असा आहे. खरं सांगायचं तर मला मुलगी नसल्यामुळे आजकालच्या मुलींची फारशी मला सवय नव्हती, त्यामुळे त्यांचं रुसणं, त्यांचे नखरे हे सुरुवातीला मला थोडंसं नवीनच होतं. मी जड गेलं म्हणणार नाही, पण दोन माणसांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या अवतीभोवतीची सगळीच माणसं पुन्हा नव्याने आपला प्रवास सुरू करतात, तसं माझं झालं.
2: नमस्कार, मी फाल्गुनी गोगायन आणि मी माझ्या सासूची सून. आमच्या दोघींचं नातं कसं आहे हे मला जर तुम्हाला सांगायचं असेल तर मी तिला ए मावशी म्हणते, यातच सगळं आलं. जसं ही म्हणाली तसं मी अथर्वला, म्हणजे माझ्या नवऱ्याला आणि हिच्या मुलाला ओळखण्यापूर्वीच हिला ओळखते, म्हणजे आमची ओळख होती. खरा ओळखण्याचा प्रवास माझा सुद्धा लग्नानंतरच सुरू झाला.
1: माझा मुलगा बँकेत असल्याने आम्ही दिवसभर दोघी घरी एकट्याच असतो. त्यात आम्ही आमचं शहर नागपूर सोडून कोल्हापुरात आलो, त्यामुळे आम्हाला सगळंच नवीन. त्यामुळे तसं म्हणायला गेलो तर दोघींना दोघीच.
2: आम्ही भांडत नसलो तरी थोडेफार खटके उडणं चालूच असतं. तिला माझ्या खूपशा सवयी पटत नाहीत, त्यातल्या काही ती बोलून दाखवते तर काही कधीतरी नंतर बाहेर निघतात. पण शेवटी अल्टिमेटली नातं म्हटलं की ॲडजस्टमेंट आली, एकमेकींना समजून घेत बदलणं आलं आणि कधीतरी गरज पडली तर मनातलं बोलून समोरच्याला बदलवणं सुद्धा आलं बहुतेक, हो ना?
1: हां, बरोबर अगदी. कुठल्याच नात्यात नेहमीच सगळं काही गुडीगुडी नसतंच ना. इतका वर्ष संसार केल्यानंतर सुद्धा वरण भातात कधी मीठ जास्त पडतं, कधी भातात पाणी जास्त होतं किंवा अजून काही. आणि त्यामुळे आपण आपला वेळ घेत समोरच्याला सुद्धा आपला वेळ देत जाणं, नातं फुलवत जाणं ही एक प्रक्रिया आहे हे समजून घेऊन पुढे जाणं हेच खरं सत्य आहे.
2: हो, म्हणजे आमच्या या नात्याला फक्त एकच वर्ष होत आहे, त्यामुळे आम्ही काही या बाबतीत फार एक्सपर्ट वगैरे आहे असं मला वाटत नाही. आमचा प्रयत्न चालू आहे आणि प्रत्येक गोष्टीची मजा घेणं चालू आहे इतकंच.
0: श्रोते हो, सासू सुनेची ही हस्ती खेळती जोडी आणि त्यांचं त्या नात्यातलं सख्य ऐकून छान वाटलं ना? हे असंच समजून उमजून प्रत्येक सासू सुनेनं वागलं, पिढीनुसार विचार वेगळे हे समजून घेऊन वागत राहिलं तर हे नातं असंच शेवटपर्यंत सुखावह नक्कीच होत जाईल.

0: श्रोते हो, इंद्रधनु हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आणि आज आपण ऐकत आहोत नातं तुझं माझं हा विशेष कार्यक्रम. आणि आता यामध्ये ऐकूया पुन्हा एकदा मैत्रीच्या नात्याविषयी राधिका भगवान आणि उज्ज्वल करमळकर या दोघी मैत्रिणींचा संवाद.
1: काय ग, आज काय विशेष?
2: नाही ग, काहीच नाही. विशेष काय असणार?
1: नाही म्हणजे आज तू प्रसन्न दिसतीयस, एवढा कसला आनंद झालाय?
2: ते होय. अगं तुला सांगायचं म्हणजे आज माझी शाळेतली मैत्रीण वर्षा कुलकर्णी आली होती.
1: उज्ज्वल, तू MLG हायस्कूलला होतीस ना?
2: हो, पण तुला सांगते ही वर्षा माझी पहिली दुसरीतली मैत्रीण बर का, एकमेकींचा डबा खाणाऱ्या मैत्रिणी. अगं किती वर्षांनी भेटलोय आम्ही आज.
1: काय सांगतेस काय, काहीच कॉन्टॅक्ट नाही मधल्या काळात.
2: आम्ही जवळ राहायचो ना, त्यामुळे आम्ही भेटत होतो, पण तिच्या लग्नानंतर फारशा भेटलो नाही. एकदा दोनदा भेटलो असेन. ए पण आता आजी झाली आहे ती, पण आज आम्ही अगदी पहिल्यासारख्या गप्पा मारल्या.
1: अगं यालाच तर मैत्री म्हणतात ना.
2: हो,
1: अशी मैत्री खूप महत्वाची असते आपल्या आयुष्यात.
2: खरंय ग.
1: आता आपलंच बघ ना, 25 वर्ष उलटली आपल्या मैत्रीला.
2: हो ग,
1: पुस्तकाच्या निमित्तानं आपण एकत्र आलो, पुस्तकाची भीशी सुरू केली, तेव्हापासूनची आपली मैत्री.
2: आणि तुला सांगू का, इतक्या वर्षानंतर मला काय वाटतं ते सांगते. आपली मैत्री इतकी एकजीव झाली आहे, एकरूप झाली आहे असं वाटतं आता.
1: येस, म्हणजे आपल्या 6 जणींच्या मैत्रीचं वर्तुळ आता एका बिंदूवर येऊन स्थिरावले असंच ना?
2: हो हो हो, अगदी अगदी माझ्या मनातलं बोलीस.
1: मैत्रीचा खरा अर्थ प्रेम आहे असं मला वाटतं.
2: हो ग,
1: जवळ नात्याच्या पलीकडे विनाट निस्वार्थी प्रेम.
2: खरंच नात्यांच्या पलीकडचंच आहे मैत्रीचं प्रेम. निसर्गात फुलणाऱ्या फुलाप्रमाणे, फळाप्रमाणे हळुवार उमलत जाणारी आणि परिपक्व होत रसाळ होत जाणारी अगदी नैसर्गिक अशी सेंद्रिय भावना म्हणजे मैत्री.
1: किती छान सांगितलंस ग उज्ज्वल. मैत्री आपण रोजच जगत असतो ना, आठवणीनं.
2: अगदी. आणि मग वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रसंगात, सुखदुःखात, प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवत केलेला प्रवास असं मला वाटतं.
1: खरंच आहे, मैत्री नात्यांसारखी बंधनं नाही, स्वातंत्र्य, समता आणि सोबत या गोष्टींचं दान आपण समोरच्याला स्वखुशीनं देतो.
2: हो ग, आणि अपेक्षांचं ओझं नाही, जबाबदारीची, कर्तव्याची नात्यामध्ये असते तशी भावना पण नाही.
1: हो, पण नात्यामध्ये कर्तव्य असतं आणि मैत्रीत मात्र ते आपणहून केलं जातं. अपेक्षा काय आणि जबाबदारी काय, त्यापेक्षाही प्रेमाची भावना जास्त असते, नाही का ग?
2: खरंय. मी काय म्हणते, मला असं वाटतं की प्रत्येक नात्यातला मैत्रीचा पाया घट्ट असेल ना, तर ती मैत्री ते नातं सुंदर बनवते आणि मग नात्याबरोबर आपलं आयुष्यही समृद्ध होत जात.
1: अगदी बरोबर बोललीस बघ उज्ज्वल. कुठल्याही नात्यात मैत्रीचा पाया असेल, मग ते नणंद भाऊजाईचं नातं असो, जावांचं असो, आई सुनेचं असो,
2: नवरा बायकोंचं,
1: ते तर खूप महत्वाचं.
2: हो, त्याच्यात तर मैत्री आवश्यकच आहे अगदीच.
1: ती नसेल ना तर संसार वरवरचाच होतो. खऱ्या मैत्रीत कुठली स्पर्धा नसते, राग नसतो, ईर्ष्या द्वेष नसतो, असते फक्त आयुष्यभराची प्रेम
2: सोबत. खरंच आहे ग. पण सध्या मात्र, आता बघ ना, सध्याच्या काळात मैत्रीची व्याख्या बदलत चालली आहे. सोशल मीडियामुळे सगळं जग एकमेकांशी मैत्री करण्यासाठी आणि म्युच्युअल फ्रेंड्सची यादी मोठी मोठी करण्यासाठी धडपडतंय.
1: आयुष्यात खरे मित्र मिळाले तुमच्यासारखे सुखी तुम्हीच.
2: हो,
1: सांग ना, आपली 25 वर्षाची मैत्री वळणं घेत किती बदलत गेली.
2: हो हो हो,
1: पण भाव तोच आहे ना.
2: हो, अगदी अगदी. मला ना आमच्या शाळेत काळेबाई होत्या, त्यांनी शिकवलेलं सुभाषित आठवलं बघ एकदम. अलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुता धनम,

0: सौमित्र अमित्रस्य कुतः सुखम्।
1: खरंय, अगदी खरंय।
0: मित्र नसेल तर सुख फार लांब राहतं ग, आपण बघतोय ना आज।
1: हो हो हो। आणि मला वाटतं मैत्री हा शब्द ना थोडा वरवरचा आहे ग। मला ज्ञानेश्वरांचा मैत्र शब्द फार आवडतो ग।
0: अगदी बरोबर।
1: हो, एखाद्याचे मैत्र जडलं ना तर तो आपला फक्त मित्र राहत नाही बघ, तो आपला जीवाभावाचा सखा होतो। म्हणून हे मैत्र महत्वाचं बघ।
0: शेवटी काय माऊली म्हणतात तसं, भूता परस्परे जडो
1: मैत्र जीवांचे।
2: श्रोते हो, दोघी मैत्रिणींचं नातं किंवा सासू सुनेचं नातं, या नात्यांविषयी जसं आत्ताच आपण ऐकलं तसंच त्यामध्ये दोघी विहिणींचं नातंही खूप महत्वाचं आहे। कारण दोन कुटुंबांना जोडून ठेवणारं हे नातं दोन जीवांचा सुखी संसार फुलवत असतंच, आणि त्याचबरोबर त्यामध्ये हे नव्यानं जुळलेले ऋणानुबंध दृढ करत असतं। तर अशाच या विहिणींच्या नात्याविषयी ऐकूया समृद्धी जोशी आणि नेहा कुलकर्णी यांच्याकडून।
3: नमस्कार, मी सौ समृद्धी शरद जोशी। नाते तुझे माझे यामध्ये आज मी सांगणार आहे माझ्या बहीण सौ नेहा विनय कुलकर्णी यांच्याबद्दल। नातं जुळायचं तर आधी मन जुळावं लागतं, मैत्री व्हावी लागते, एकमेकांना समजून घ्यावं लागतं। पण हे सगळं आमच्या बाबतीत इतकं फास्ट घडलं की आम्ही नात्यात कधी बांधल्या गेलो हे कळलंच नाही। नेहा वहिनींबद्दल किती सांगू आणि किती नको असंच मला झालंय। प्रचंड उत्साह, खूप हौस, अगदी आनंदी व्यक्तिमत्व, उत्तम सुकरण। आमची मनं कधी जुळली हेच आम्हाला कळलं नाही, त्यामुळे नातं खळाळतं राहिलं। नेहा वहिनी उत्तम सुकरण आहेत, थालीपीठ मुगभजी त्या उत्तम करतात, घरीच स्वतःचे क्लाउड किचन चालवतात। वहिनींना पर्यटनाची पण खूप आवड आहे। मला सगळ्यात आवडतो तो त्यांचा चुणचुणीतपणा, कोणतंही काम असू दे त्या पटपट हलणार, त्यामुळे एकत्र कुटुंबात सुद्धा त्यांना वावरणे अवघड वाटत नाही। वहिनी सगळ्यांमध्ये पटकन मिसळून जातात, कधी वाटतच नाही आम्ही पहिल्यांदा भेटलोय। पण जाता जाता एवढंच म्हणेन, नेहा वहिनी, नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते, माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते। प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं, पण तुमच्यासारखी माणसं भेटायला मात्र नशीबच लागत।
4: सौ नेहा विनय कुलकर्णी, माझी बहीण सौ समृद्धी शरद जोशी। आमच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे आमचं नातं विहिणीविहिणींचं नसून मैत्रीचं आहे। नीरज आणि श्यामली या आमच्या मुलांच्या मैत्रीमधूनच आमचं नातं सुरू झालं, वर्षानुवर्ष फुलत गेलं आणि यापुढे या दोघांचं लग्न झाल्यावर ते अजूनच दृढ झालं। स्वयंपाकात तर त्या निपुणच आहेत, पण मदतीचा स्वभाव आणि वेगवेगळ्या गोष्टींची माहिती हा त्यांचा खास गुण आहे। कोंड्याचा मांडा कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावं। आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक माणसाकडून काही ना काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात। प्रत्येक नवीन गोष्ट मनापासून शिकण्याचा त्यांचा उत्साह हा खरंच वाखाणण्याजोगा आहे। घरच्या माणसांची मित्र मैत्रिणींची हाऊस माऊस पुरवायला त्या कधीही मागे पुढे बघत नाहीत। आमचं नातं सदैव असंच फुलत राहो हीच सदिच्छा। म्हणतात ना, सहज म्हणता म्हणता ओळख झाली, निमित्ताने भेट झाली, बंध जुळले आपुलकीचे, म्हणता म्हणता स्वैरिक झाली। निमित्त जरी झाले मुलांचे, नाते आहे हे आमचे मैत्रीचे।
2: श्रोते हो, हे विहिणींचं नातं आणि त्यांनी एकमेकींविषयी व्यक्त केलेल्या काव्यरूपी भावना, खरंच समाजातली नात्यांची व्याख्या आज किती व्यापक होत चालली आहे याचंच हे उदाहरण म्हणलं तरी वावगं ठरणार नाही का।

0: मंडळी, आमची अगदी बालपणीपासूनची मैत्री आहे हं, किंवा आमची जवळजवळ 25-30 वर्षांची मैत्री आहे, कधी कधी अगदी 50 वर्षांपासूनची मैत्री आहे, असं कुणी ना कुणी म्हणलेलं आपण आजवर नक्कीच ऐकलं असेल. अशा वेळी आपल्याला किती कौतुक वाटतं, नाही का? कारण इतक्या वर्षांचं हे सख्य जोपासणं, दृढ करणं आणि पिढ्यानं पिढ्या ते वाढवणं हे वाटतं तितकं सोपं नाही. ही मैत्रीच अशी असते की जिथं वयाचं जातीभेदाचंही बंधन नसतं, फक्त आपले विचार जुळले, बंध जुळले की मैत्री अखंडपणे चालत राहते. तर असंच मैत्रीचं नातं आहे गीतांजली दरुरे आणि आसमा पोद्दार यांचं. ऐकूया त्यांच्याकडूनच या त्यांच्या मैत्रीच्या नात्याविषयी.
1: नमस्कार, मी डॉक्टर गीतांजली आशिष दरुरे. आसमा शब्द कानावर पडला की निरभ्र निळे सर्व व्यापी आकाश डोळ्यांसमोर आल्या वाचून राहत नाही, हो ना? अशी एक व्यक्ती जी आकाशाच्या गुणधर्मांनी स्वतःची विशिष्ट मूल्य जपत प्रगतीपथावर नवीन उंची गाठण्यासाठी प्रयत्नपूर्वक वाटचाल करत राहते, ती आसमा. तुमच्या लक्षात आलेच असेल मी जिच्याबद्दल बोलणार आहे, ती माझी मैत्रीण आहे आसमा. आसमाची आणि माझी ओळख जवळजवळ 13-14 वर्षापूर्वीची. कशी झाली हे आता तपशीलवार नाही आठवत, पण मुलं शाळेत जाऊ लागल्यावर मुलांचा ग्रुप झाला, तसा आमचा माता पालकांचाही ग्रुप झाला, ज्याला आम्ही मॉम्स वर्ड असं गोड नाव दिलं आणि या तोंड ओळखीचं रूपांतर घनिष्ठ मैत्रीत होत गेलं हे मात्र अगदी नक्की. आकाश तत्व कसं सर्वव्यापी, तशी माझी ही मैत्रीण सगळ्या नात्यांमध्ये चपखल बसणारी, मोठ्या कुटुंबातील एक जबाबदार समजूतदार मुलगी, अनेक भावंडांमध्ये सर्वांना हवीशी वाटणारी बहीण, कुटुंब कर्तव्य दक्ष सून, प्रेमळ आणि खंबीर साथ देणारी पत्नी, मैत्रिणीसारखी ननन, मुलींची लाडकी मम्मी, त्यांच्या शाळा कॉलेजमधील एक जागरूक पालक, आमची लाडकी मैत्रीण आणि एक जबाबदार सुजान नागरिक सुद्धा. ठिकाण कोणतंही असो, कोणाच्याही एका हाकेला धावून जाणारी आसमा. कुणी आजारी असो, कुणाचं बाळंतपण असो, कुणाचं ऍक्सिडेंट असो, कुणाचीही लहानात लहान मोठ्यात मोठी अडचण असो, आमच्या आसमा मॅडम देवदूत बनून मदतीला हजर. अन्नपूर्णा तिच्यावर प्रसन्न आहे बरं का? खमंग चकली खावी तर आसमाचीच, मसाले भात खावा तर फक्त आसमाच्याच हातचा, गोड लिंबू लोणचे तर आहाहा. आर्थिक दृष्ट्या स्वावलंबनासाठी आसमा आग्रही आहे, त्यासाठी ती घरच्या घरी उत्कृष्ट इमिटेशन ज्वेलरी कलेक्शनचा व्यवसाय करते. तिच्या लागवी स्वभावामुळे तिने असंख्य ग्राहक जोडले आहेत. स्वतःच्या कमी शिक्षणाची खंत कायम मनात बाळगत स्वतःच्या मुलींचे शिक्षण आणि सर्वांगीण विकास यासाठी मनापासून धडपडणारी आसमा मी जवळून पाहते तेव्हा मला ती वेगळीच भासते आणि त्यावेळी ती मला अधिकच भावते. तिच्या प्रेमळ पण करड्या देखरेखीखाली तिच्या दोन्ही मुली शिक्षणाचे टप्पे यशस्वीरित्या पार पाडत आहेत, त्याही तिच्यासारख्याच गुणी आहेत अगदी. आसमाचा एकच गुण म्हणा किंवा अवगुण म्हणा, जो बऱ्याचदा तिलाही त्रासदायक ठरतो, तो म्हणजे तिचा भिडस्तपणा. ती कधीच कुणाला नाही म्हणू शकत नाही. अनेक जबाबदाऱ्या स्वीकारण्यात आणि त्या पार पाडण्यात तिचे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते आणि या एकाच कारणासाठी मला तिला कडक शब्द बऱ्याचदा सुनवावे लागतात. तिला तर मी कधी कोणावर चिडलेले पाहिले नाही, बाकी तिच्याशी वाद छे स्वप्नातही होणे नाही. अशी ही सर्वांना आपल्या प्रेमाने, आपुलकीने, प्रामाणिकपणाने, सामंजस्याने, मदतीच्या भावनेने, लाघवी स्वभावाने स्वतःमध्ये सामावून घेणारी माझी नवे आमची लाडकी आसमा.
2: नमस्कार, मी आसमा आयुध पोद्दार. आकाशवाणीच्या नातू तुझं आणि माझं या कार्यक्रमासाठी आपल्या आयुष्यातल्या जवळच्या आपल्याला प्रिय असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असताना मी माझ्या अत्यंत जीवलग मैत्रिणीबद्दल आज तुमच्याशी बोलणार आहे. डॉक्टर गीतांजली दरुरे ही माझ्यासाठी फक्त मैत्रीण नसून एक

0: आयुष्यातील जिव्हाळ्याची आणि नेहमी आधाराची जागा आहे अशा मैत्रिणीबद्दल मी सांगणार आहे. साधारणपणे 13 ते 14 वर्षापूर्वी माझी मोठी मुलगी आणि डॉक्टर गीतांजलीचा मुलगा वर्गमित्र होते आणि त्यांना शाळेत पालक म्हणून सोडायला आणायला जाण्याच्या निमित्ताने झालेला आमचा परिचय नंतर खूप चांगल्या मैत्रीत रूपांतर झाला. आज तिचा मुलगा मेडिकल फील्डमध्ये आहे तर माझी कन्या इंजिनिअरिंग करते. पण या दोघांमुळे आम्ही एकमेकीला चांगल्या मैत्रिणी म्हणून सापडलो. ही गोष्ट प्रचंड आनंद देणारी आहे. सार्वजनिक जीवनात वैद्यकीय क्षेत्रामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून काम करत असणारी माझी मैत्रीण गीता एक उत्तम डॉक्टर आहेच, पण त्याबरोबर ती एक उत्तम गृहिणी सुद्धा आहे. एकच व्यक्ती दोन भूमिका इतक्या सुंदरपणे निभावू शकते हे तिच्या रूपाने मी बघते, जे मला मनापासून आवडते. महिन्यातून मी गीता आणि आमच्या बऱ्याच मैत्रिणी एकत्र भेटत असतो. एकमेकींच्या सुखदुःखात प्रत्यक्ष भेटून तर कधी मोबाईलद्वारे आम्ही परस्परांना वेळ देत असतो. तिच्याबद्दल एक गोष्ट मी नेहमीच गमतीने सांगते, ती होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि होमिओपॅथीच्या गोळ्या साखरेच्या असतात आणि त्या गोड असून सुद्धा आरोग्यदायी असतात. तिचा स्वभाव सुद्धा तसाच साखरेसारखा गोड आहे आणि तिची प्रत्येक गोष्ट जगण्यासाठी प्रचंड सकारात्मक ऊर्जा देणारी असते. आम्हा मैत्रिणीच्या आवाजावरूनच आमचा मूड ओळखणारी आणि सातत्याने काळजीच्या भूमिकेत असणारी, योगा मेडिटेशन याबाबत नेहमीच जागरूक राहून आम्हाला त्याबद्दल जागरूक करणारी माझी जिवलग मैत्रीण डॉक्टर गीतांजली दरुरे ही माझी मैत्रीण आहे, ही माझी सखी आहे, याचा मला नेहमीच आनंद आहे. मागील 13-14 वर्षापासून जरी आमची मैत्री असली तरी तिच्याशी असणारं नातं जिवाळा असा की जणू आम्ही बालमैत्रिणच. अशी ही सर्व संपन्न गुण असणारी माझी मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी मैत्रीण यावी. धन्यवाद.
1: श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमात आज आपण नातं तुझं माझं यामध्ये मैत्रीच्या नात्याविषयी, विहिणींच्या नात्याविषयी, सासू सुनेच्या नात्याविषयी बरेच अनुभव जाणून घेतले. खर तर कोणतंही नातं म्हणलं की एक हळुवार नाजूक अशी भावना आपल्या नजरेसमोर येते. प्रत्येकाच्याच आयुष्यात नात्यांच्या कटुगोड आठवणी या असतातच, पण त्यामधूनच असं एखादं जीवाभावाचं सख्य असणारं आणि कायमस्वरूपी आयुष्यभर साथ देणारं एखादं नातं हे नक्कीच असतं आणि ते इतरांसाठी नक्कीच एक छान आदर्श उदाहरण देखील ठरत असतं. तर आपल्या आयुष्यातली सुद्धा अशीच ही कोणत्या ना कोणत्या नात्याची वीण जपत राहूया आणि फुलवतही राहूया. आजच्या इंद्रधनु या कार्यक्रमातला नातं तुझं माझं हा विशेष कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया श्रोते हो तुम्ही आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, तेव्हा मी अमृता खानोलकर आपला आता निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: इंद्रधनु हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. ऐकूया रामचरित मानस गान हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमाचा भाग 356 आम्ही प्रसारित करत आहोत. गायक कलाकार अनुराधा पौडवाल, संत तुलसीदास यांची रचना, सतीश भाटिया यांची संगीत रचना.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळचे 11:11 झाली आहेत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला खामोशी या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, जतीन ललित यांची संगीत रचना.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळचे 11:11 झाली आहेत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला खामोशी या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, जतीन ललित यांची संगीत रचना.

कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 11:28 झालेले आहेत. कार्यक्रमात आता सूर या चित्रपटासाठी सुनिधी चौहान यांचा आवाज, निदा फाजली यांची गीतरचना, एम एम करीम यांची संगीतरचना.

अमित कुमार आणि उदित नारायण यांच्या आवाजात कभी हा कभी ना या चित्रपटासाठी गीतरचना आताच आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता पापा कहते है या चित्रपटासाठी उदित नारायण यांचा आवाज.

संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: माहिती, मनोरंजन, संगीत,

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। ठीक दुपारी 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ। दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते। नमस्कार।

मैत्रिणींनो, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजेच पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिकं आणि अगदी छोटासा कीटकही

ही या जैवविविधतेचा महत्वाचा भाग आहे आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. हे आपण खूप छोट्या पण महत्वाच्या प्रयत्नांनी पार पाडू शकतो. ते म्हणजे झाडं लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून, पाण्याची बचत करून, पर्यावरण स्वच्छ ठेवून आणि वनस्पतींचं संरक्षण करून.

0: मैत्रिणींनो, गजानन वाटवे यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चला तर मग मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
3: आई ग, खूप दुखतय ग, जरा हळू लाव ना औषध. हात नको लावूस ग पायाला, खूप खूप दुखतय.
4: या ओरडू नकोस, थोडंफार दुखणारच आहे. आणि मला सांग, पायाला जर स्पर्शही केला नाही तर औषध कसं लावू ग मी?
5: रिया, मला सांग, तू कुठं धडपडलीस ग?
1: काही नाही ग आजी, तिला सवयच नुसती धडपडायची बघ.
3: ए तू चुप रे, मने सवयच आहे धडपडायची. अग आजी, मी की नाही गच्चीवर झाडांना पाणी द्यायला गेले होते.
5: अगो बाई, सूर्य पश्चिमेकडे उगवला की काय? तुझ्या दादूड्याचं काम चक्क तू केलंस?
3: ए आजी.

0: काय ग तुझं हे, माझा पाय किती दुखतोय बघ ना. एकटं तुझं राहुल बाळच गुणाचं नाहीये, मी पण करत असते काम. आता तो माझ्या आधी उठून गच्चीवर जातो, मग घालतो झाडांना पाणी. कशाला उठायचं एवढ्या लवकर?
1: तुझ्यासारखं नाही मी सूर्यवंशी, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायला. रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो बघ मी, त्यामुळे कसं फिट अँड फाईन आहे. तुझ्यासारखं नाही एवढस लागलं तर मुळू मुळू रडायला लगेच.
0: आजी बघ ना कसा बोलतोय हा, आधीच माझा पाय केवढा मुरगाळलाय, किती दुखतय माहितीये का, आणि हा मला चिडवतोय बघ ना.
2: ए राहुल गप्प बस बघू तू. अग पण रिया झालंय काय, गच्चीवर पडलीस का पाय घसरून?
0: नाही गाजी, झाडांना पाणी देऊन झालं की पक्ष्यांसाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. मग खाली येत होते तर चुकून एक पायरी सुटली, पुढच्या पायरीवर पाय गेला. तोल सावराईला गेले तर एका पायावर भार पडला आणि तो मुरगळला.
2: औषध लावू दे ना मला आधी तू.
0: गाजी खूप दुखतय ग.
1: पण रिया पायरी सुटली कशी, नीट बघून उतरायचं होत ना, अशी कशी एक पायरी सुटली बरं? मला तरी वाटतंय बहुतेक ना तुला चष्मा लागलेला दिसतोय, डोळे चेक करून घेतलेच पाहिजे बघ आता तुझे.
2: वा वा वा वा, लगेच सुतावरून स्वर्ग गाठायला निघालाय म्हणे चष्मा लागेल. चुकून झाली ती गोष्ट म्हणून पाय मुरगळला तिचा एवढंच.
1: पण तिने डायरेक्ट उडी मारली ना अगं आई.
2: अगं रश्मी तो म्हणतोय तरी एकदा तपासून घ्या की तिचे डोळे.
0: ए आजी माझा पाय मुरगळलाय, त्याचं दुखणं नीट करा आधी. डोळ्याचं काय काढलं मध्येच आई ग, खूप दुखतय ग.
2: अगं रश्मी किती सुजलाय ग तिचा पाय.
3: हो ना,
2: एक काम कर बघ, तिला आंबे हळद लाव गरम करून.
1: मी काय म्हणतो तुला सांगू का आजी, एकदा ना आपण तिचे डोळे तपासूनच घेऊ बघ.
2: पुन्हा डोळ्यावर आलास का रे तिच्या?
1: आई परवा तू तिला खिचडी करायला सांगितली होती ना.
3: हो.
1: मग तिने काय केलं आठवते त्या दिवशी?
3: हो चांगलंच आठवते, मुगाची डाळ समजून उडदाची डाळ घातली होती खिचडीत.
1: म्हणून तर मी म्हणतोय डोळे चेक करून घ्या.
0: अग सगळ्यांनी तर खाल्लीस ना ती खिचडी.
3: पण तू उडदाची डाळ घातलीस ना मुगाच्या डाळी ऐवजी.
0: हो ग, पण दोन्ही डाळी सारख्याच दिसतात ना. तरी मला थोडी शंका आली होती की मुगाची डाळ पांढरी का दिसतीये, मग मला वाटलं की तू पावडर वगैरे लावून ठेवली असशील खराब होऊ नये म्हणून.
3: छान,
0: चांगली तीन चार पाण्याने धुवून मगच टाकली मी खिचडीत ती डाळ.
1: तरी पण रंग गेला नसेल ना पांढरा.
2: अग भाई असं झालं तर. तरी मी म्हणत होते खिचडी एवढी चिकट का लागतीये. तुझ्या पुष्पा आजीवरच गेलीस बघ वेंदळेपणाला, तिनं काय तांदळात साखर मिसळून ठेवली आणि तू काय खिचडीत उडदाची डाळ घातलीस.
3: हो बाई, ते तांदळातून साखर मिसळलेली ती वेगळी करता करता ना अगदी नाकी नऊ आले होते माझ्या.
1: नऊ कसले, दहा पण आले असतील.
2: आणि अजून वर म्हणते कशी, मला सगळं स्पष्ट दिसत.
1: अगं आजी त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून थोपटत होती माहितीये. आणि विचारलं तर म्हणते कशी माहितीये, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी.
2: अरे मोतीबिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या.
3: हा अहो आई किती खर्च आला?
2: काय काहीतरी 60,000 आला म्हणे.
3: आपल्या पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल.
2: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता. तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000 रुपये भरावे लागले.
3: असं कसं काय झालं बरं?
1: अगं आजी तिला 6,000 रुपये का भरावे लागले माहिती का? कदाचित ना तिने पॉलिसी काढताना आहे ना 10% कोपेचा ऑप्शन निवडला असेल.
2: म्हणजे काय रे राहुल?
1: अगं कसं आहे ना, कोपे म्हणजे असा प्रकार असतो ना की आपण पॉलिसी काढताना जर कोपे घेतला 10%, 20% समजा, तर समजा जर आपल्याला 50,000 रुपये खर्च आला आणि 10% जर कोपे असेल ना तर 5,000 रुपये आपण द्यायचे.
3: अच्छा
2: अगं बाई असं पण असतं का?
1: आणि आपल्याला असं वाटतं की मी तर पॉलिसी काढली आणि मी कशाला पैसे भरायचे.
3: बरं
1: आहे ना ग, पॉलिसी काढताना लोक पटकन सहाय करून मोकळे होतात, पण आहे ना पॉलिसी काढताना ह्या आधी नीट बघून घेतलं पाहिजे, नाहीतर मग ऐन वेळेस अशी अडचण निर्माण होते.
2: खरं की रे.
0: ए दादुड्या तू हे काही इन्शुरन्सचं कौतुक सांगूच नकोस बघ, माझी मैत्रीण आहे ना विभावरी, तिच्या आजोबांनी काढला होता विमा, त्यांनी मोतीबिंदूच ऑपरेशन केलं.

0: तर त्यांना सगळे पैसे स्वतःलाच भरावे लागले बघ.
1: अगं बाई,
2: अगं स्वतःलाच कसे भरावे लागतील पैसे? त्यांनी पॉलिसी कधी काढली होती बरं?
0: मागच्याच तर वर्षी काढली होती.
2: मग बरोबर आहे ना. अगं आज पॉलिसी काढली लगेच उद्या ऑपरेशनला गेलं असं काही गोष्टींमध्ये नाही करता येत.
0: म्हणजे
2: त्याला आहे ना वेटिंग पिरियड साठी थांबावा लागतं.
1: वेटिंग पिरियड?
2: हा, आणि त्या आजोबांनी वेटिंग पिरियड संपायच्या आताच ऑपरेशन केलं ना.
1: बरं बरं बरं.
2: म्हणजे कसं आहे ना की पॉलिसी काढल्यापासून आहे ना 24 महिन्यांच्या आत मोतीबिंदूचं ऑपरेशन जर केलं तर त्याचे पैसे हे आपल्यालाच भरावे लागतात. म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्ष झाले ना. हा, मग 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो.
1: मग हे मोतीबिंदूलाच असतं का फक्त?
2: नाही, कसं आहे ना काही आजारांसाठी काही काळ थांबावा लागतं, ज्याला आपण स्लो ग्रोईंग डिझीज म्हणतो. म्हणजे जसं की हर्निया झालं, गुडघ्याचे आजार झालं किंवा पाईल्स झालं, तर जे हळूहळू होणारे जे आजार आहेत. मोतीबिंदू काय एका दिवसात नाही ना होत.
1: हा बरोबर.
2: तो हळूहळू तयार होतो. मग पॉलिसी काढताना जे आहे ना की आपण ते बघणं गरजेचं आहे की वेटिंग पिरियड हा किती महिन्यांचा आहे. 24 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे तर मग ते आजार जर हळूहळू होणारे असेल तर मग आपण त्याचं 24 महिन्यांनी ऑपरेशन करावं.
1: अच्छा,
2: म्हणजे या आजोबांना 1 रुपया पण द्यावा लागला नसता कदाचित.
1: बर बर. म्हणजे लगेच ऑपरेशनची गरज नसेल अशी डिसीज असं म्हणू शकतो का आपण?
2: हो बरोबर. आपण ज्या आजारांसाठी काही वेळ थांबवू शकतो ना, तर तिथे थांबलं तर मग आपल्याला पैसे भरावे लागत नाही.
0: म्हणजे विमा कंपनी म्हणते पहिली ओळख वाढू द्या मग मदत करतो.
1: तसंच काही सर. अगं रश्मी, आजकालची हॉस्पिटलची पायरी चढली की जे खर्चाला सुरुवात होते ती हॉस्पिटलची बिल पाहूनच हृदय धडधड करायला लागतं बघ बाई.
3: आई, आणि म्हणूनच मला वाटतं आरोग्य विमा काढला ना तर चांगलंच बरं का.
0: आपल्याला कशाला घ्यायला लागतोय विमा? बाबांच्या कंपनीचा आहे ना ऑलरेडी.
3: आहे की यांच्या कंपनीचा पण आपला आपला असलेला काही वाईट नाही ना.
2: रिया तुला सांगू का, आई म्हणती ते अगदी बरोबर आहे बघ. आरोग्य विमा हवाच स्वतःचा, आणि स्वतःचा हवा. कारण कंपनीच्या विमा बाबत काय होतं ना की समजा जर कंपनी बदलली तर आधीच्या कंपनीत काम करताना काढलेला विमा कुठल्याही कामाचा राहत नाही, तो संपुष्टात येतो. नवीन कंपनी जॉईन केली की पुन्हा नव्याने विमा काढावा लागतो. म्हणजे मग आपल्याला ती सिनियरिटी मिळत नाही.
1: अरे राहुल, आणि समजा एका कंपनीमध्ये नोकरी संपेपर्यंत म्हणजे आपलं ते रिटायरमेंट पर्यंत काम केलं तर मग काही अडचण येत नसेल ना रे त्यात?
2: हो, अडचण तशी काही येत नाही, पण रिटायरमेंट नंतरच काय.
1: हा,
2: वय वाढलं की वाढत्या वयासोबत आजारपण देखील येतात ना आजी.
1: खरंय रे.
2: आणि तुम्ही एकदा निवृत्त झालात की कंपनीचा विमा बंद. नंतर येणाऱ्या आजारपणाचं काय मग?
1: म्हणजे नोकरी गेली की विमाही म्हणतो मी पण निघालो असं का?
0: ए आजी, पुष्पाजीचा अनुभव कसा होता ग? आधीच ऑपरेशन म्हटलं की घाबरत होती ती.
1: हो म,
0: हॉस्पिटल, औषध, इंजेक्शन, सलाईन या सगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती ना तिला. आणि आता मुख्य म्हणजे येणारा खर्च, त्याच तर फारच टेन्शन तिला.
1: खरंय बघ रिया, तुझं भित्री आधीपासून भित्रीचे बघती. लहानपणी तर लस द्यायला हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या डॉक्टरांच्या हातात सुई पहिल्यापासून जो गोंधळ घालायची, बाप रे, अगदी नाकी नऊ यायची बघ आमच्या. तिला आवडता आवडता.
0: म्हणजे तिने आताही हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.
1: काय केलं की बाई. पण रिया, आता कशी घालेल ग ती एवढ्या मोठ्या वयाला हे असं शोभा देत का बरं? आता काय आलिया भोगासी असावे सादर. पण हो, तू म्हणती ते खरंय बरं का, तिला पैशाचं टेन्शन आलं असतं. पण तिचा विमा होता ना, त्याच्यामुळे तिला टेन्शनच नव्हतं सध्या.
3: अच्छा.
1: अगं पण एक गंमत झाली बरं का.
3: कसली गंमत?
1: अगं हॉस्पिटलमध्ये ना तिला शेअर्ड रूम मिळाली म्हणे. ते एका रूम मध्ये राहतात ना, दोन दोन पेशंट असतात तसे.
3: अच्छा.
1: हा, तिच्या बाजूच्या बेडवर जी आजी होती ना तिला होती झोपेत घोरायची सवय.
3: अगं बाई.
0: अय्या, म्हणजे आजीचा अगदी सागर संगीत आराम झाला असेल.
3: कसला आराम, झोपेचं खोबरं नुसतं.
1: खरंय ग.
2: अगं आजी, पण तिला सेपरेट रूम नव्हती का मिळाली मग?
1: नाही रे.
2: रूम रेंट लिमिट. अगं तुला सांगू का, रूम रेंट लिमिट आहे ना खूप महत्वाचं असतं बघ.

0: म्हणजे
1: रूम बदलली की बाकीचा खर्चही वाढतो ना.
0: हां हां.
1: मग त्यामुळे पॉलिसी घेतो ना आपण तर रूमची कॅटेगरी पण नीट बघायला हवी आपण.
0: हा गो बाई, असं पण काही असते काय?
1: हो
0: पण
1: आपण काय करतो, फक्त एजंट देतात तिथे सह्या करून देतो आणि मग नंतर हॉस्पिटलला गेल्यावर कळत रे हे तर नाहीच आपल्याला. मग हे सर्व बघणं आधीच गरजेचं राहत ना.
0: हो
2: दादुड्या, तुला बरीच माहिती दिसतीये.
1: अग राजूचे बाबा आहेत ना, ते इन्शुरन्स ऍडवायझर आहेत.
2: अच्छा, तो राजू तुझ्यासोबत 12वीला सोबत होता तो?
1: हा बरोबर बरोबर, तोच. त्यांना आलेले अनुभव ना ते कधी कधी आमच्याशी असे शेअर करतात, छान गप्पा मारतात, म्हणून आम्हाला काही गोष्टी कळतात.
2: अच्छा.
1: आणि मग पॉलिसी घेताना टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घेतल्या ना की मग काही अडचण येत नाही. आता पुष्पा आजीला बघ ना, ते तिचं सागर संगीत आराम झालंच ना चांगला.
0: अरे राहुल, पण तुझं बरंय बाबा, आता तुझा आरोग्य विमा काढताना तू अगदी विचारपूर्वक काढशील हो ना रे?
1: मला काही गरज आहे त्याची ग? पण मी तर रोज सूर्यनमस्कार करतो, चालतो, व्यायाम करतो, एकदम रिया सारखा असं काही मी चमचमीत तेलकट समोसे कचोरी असं कुठं काय खातो तेव्हा ना मी.
2: कधी कधी आठवड्यातून
1: तेवढं चालतं का? पण मी फिट आहे बुवा, म्हणजे असं.
2: आणि मित्रांसोबत वाढदिवसाला पार्टी करताना बाकी नाही खात.
0: आता बाहेर काय करतो आपल्याला
1: चालतंय का? आता ते कसं आहे की सर्वच गोष्टी नाही बंद करते येत ना. तेवढं कसं आहे की राग नको नाही यायला कोणाला. पार्टीला गेल्यावर थोडंसं खाणं तर. पण मी फिट आहे आणि मी माझ्या आरोग्याची पण चांगली काळजी घेतो.
2: बर.
1: आणि मी जर आजारीच पडत नसेल तर हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज आहे ना मला? मग मी कशाला काढायचं उगाच तो विमा?
0: बघा, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. अरे राहुल, आजारपण दुखणं काही सांगून येतं काय तुला? भले आम्हाला या सगळ्याची माहिती देत होतास तू की विमा घेताना काय करावं, कशी काळजी घ्यावी, आणि स्वतःसाठी म्हंटल तर गरज नाही, असं का म्हणतोस रे?
1: राजी, तू म्हणतेस ते ठीक आहे, पण अजून माझ वयच काय आहे ना, म्हणजे 40 नंतर दुखणे सुरू होतात ग, तेव्हाच तेव्हा बघू.
2: हो, 40 नंतर इन्शुरन्स कंपन्यांना कळणारच आहे की आता राहुलच दुखतय आणि येतील त्याला विमा द्यायला. अरे दुखतय, माझा पण पाय खूप दुखतोय.
1: मग बघ, पहिलं तुझं दुखणं बघ, माझं राहू दे.
2: अरे गमतीचा भाग सोडा, खरंच काय 40 नंतर त्या विमा कंपन्या तुला पॉलिसी द्यायला येणार नाहीयेत. पण तुम्हाला आठवत का रे, मागे तुमचे बाबा म्हणाले होते की त्यांच्या ऑफिस मधला तो प्रमोद आहे ना, तो फिरायला गेला होता आणि ऍक्सिडेंट झाला बघा त्याचा, तेव्हा त्याला जो खर्च आला तो पूर्ण विमा कंपनीने केला, त्याचा ते विमा होता ना, त्याचं वैतरी काय होतं बरं सांगा बरं.
1: आठवते आठवते. हा
0: पण मी काय म्हणते राहुल,
1: काय
0: कुठली गोष्ट काय सांगून होत नसते रे.
1: ते पण आहे म्हणा.
0: आता या रियाचंच बघ, तिला जर आधीच कळलं असतं की ती पडणार आहे तर ती गेली असती का बरं गच्चीवर पाणी टाकायला?
2: नाही,
0: ते काम तिने तुझ्यासाठी ठेवलं असतं.
1: मी रोज करतच होतो ना.
0: किंवा तो प्रमोद, त्याला माहिती असतं ऍक्सिडेंट होणार आहे, तो फिरायला गेला असता का? नाही
1: गेला असतो. अगं आजी, त्यात त्यांना कुठे काही खर्च करावा लागला का? पण सगळा खर्च तर विमा कंपनीच केला ना.
2: तेच म्हणतीये मी, त्याचं दुखणं तर त्याला सहन करावं लागलं,
1: ते
2: काही कुणी वाटून घेऊ शकलं का? पण खर्चाचा ताण तर कमी झाला ना त्याचा.
0: बरोबर. राहुल, एकदा तुझा बाबा घरी आला ना की तुझ्या त्या राजूच्या बाबांना बोलावून घे घरी भेटायला, त्याला आपल्याला ते योग्य सल्ला देतील आणि बाबा ठरवतील मग नेमकं काय करायचं ते. हो की नाही?
1: विम्याचं का?
2: हा. आणि आई तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे बरं का, हिरवी वाढदिवस पार्ट्या यामध्ये ही मुलं किती पैसा खर्च करतात, त्यापेक्षा तोच पैसा आपल्या पुढच्या गरजांसाठी वाचवून ठेवला तर वेळेला कुणाकडे हात पसरायची गरज नाही ना.
0: पटलं रश्मी, तुझं अगदी पटलं बघ मला.
1: बरोबर आहे, तुम्ही सर्व म्हणताय ते, पण आगाई त्यासाठी मला आधी नोकरीला तर लागू दे ना.
2: हो, मित्रांसोबत पार्ट्या करताना एखाद्या कंपनीचा मॅनेजरच असतो जणू.
0: हो ना, तेव्हा काय नोकरीच्या पैशाची वाट बघतोस का पार्ट्यांसाठी?
1: ए रिया शांत बस.
2: ए दादुड्या, आई ग किती जोराने चापट मारली माझ्या पायावर.
0: ए राहुल,
2: किती दुखतोय माझा पाय बघ बर, भविष्याच्या दुखण्याची चिंता काय करताय, माझ्या पायाच्या दुखण्यावर उपाय करा काहीतरी, आधी दुखतोय खूप.
0: अगं हो हो, लावते ना तुला औषध, लावते ना, थांब तू हलू नको बर.
2: अगं
0: रश्मी, तिच्या काय

0: आगी लागलीस जा आंबे हळद आण गरम करून आणि गरम गरम लेप लाव तिला म्हणजे पटकन सूज उतरेल तिच्या पायावरची.
1: हो चालेल चालेल. आई आंबे हळद कोणत्या डब्यात?
0: पिवळी डबी आहे बघ घे त्याच्यातनं पटकन.
2: तरी तुम्ही व्यवस्थित डबे ठेवता म्हणून सापडतं बरं पटकन ऐनवेळी.
0: म्हणूनच सवय असावी.
3: ए आजी आधीच एवढी गर्मी आहे आणि त्यात गरम लेप लावणार?
4: अगरिया कसे मिळती का लोहे को काटता है लोहा.
0: अग मग तुला बरं नाही व्हायचं का लवकर म्हणून लावते घरी या.
4: हो हो आजी चांगला गरमच लेप लावर की एकदम असं गरम गरम चांगले चटके बसू दे बघीला.
1: हो तिच्या चटक्यातून फायदाच होणार आहे बर का राहुल. हा तिचा पाय लवकर बरा होईल. पण मला काय वाटतं की तुलाही चटक्यांची गरज आहे.
4: आता मला कशासाठी चटके बरं मी काय केलं तेव्हा?
0: अरे तुला परिस्थितीच कळत नाही. बाहेर राहून बघ जरा म्हणजे घरच्यांची घरच्या अन्नाची आणि प्रत्येकच गोष्टीची किंमत कळेल तुला राहुल. आणि त्यातूनच तुझं भविष्य सुरक्षित करायला तू शिकशील की नाही.
1: खरंय आई. मग वेळ आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळेच्या आधीच नियोजन केलेलं केव्हाही चांगलं. आता नाही का तुम्ही आंबे हळद व्यवस्थित ठेवली होती म्हणून मला पटकन सापडली ती.
0: मग
4: म्हणजे आई आणि आजी तुम्हा दोघींना असं म्हणायचंय का की कल करे सो आज कर,
1: आज करे सो अब, पल में परले होएगी
5: फिर करेगा कब.
4: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते कराव तितक, नको मनावर ओझ इतक.
4: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक. हलक फुलक, हलक फुलक.
6: मैत्रिणींनो आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10 ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, तर सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर, नयन पवार, संकल्पना आणि सादर करते नयन पवार.

0: भजनीनं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं। मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची। मैत्रिणींनो, सध्या आपण कडक उन्हाळ्याला सामोरं जातोय, या दिवसांमध्ये तशी भूकही थोडी मंदावलेली असते, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, काहीतरी हलकं पण पोटभरीचा पौष्टिक आहार आपल्याला हवा असतो। तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ती म्हणजे मूग स्प्राउट्स चाट। याचं साहित्य आहे मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू। यामध्ये आपण मूग कच्चेही घेऊ शकतो किंवा हलकस वाफवूनही घेऊ शकतो। मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून वरती कोथिंबीर, लिंबू आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व्ह करायचं। आणि बरं का मैत्रिणींनो, यात प्रथिन म्हणजे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात। मैत्रिणींनो, आता ऐकूया समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद। नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि त्यातून उभं राहण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका अनिता बोर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी। अनिताताई, तुम्ही वनिता मंडळ कार्यक्रमात आलात, याच्यासाठी मी तुमचं स्वागत करते। नमस्कार।
1: नमस्कार ताई।
0: अनिताताई, आपण जवळजवळ 16-17 वर्षापासून या कामामध्ये व्यस्त आहात आणि हे काम तुम्ही करतात, तुमच्या सगळ्या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, पण तत्पूर्वी आम्हाला हे सांगा की तुमची ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली?
1: मला महिलांसोबत काम करायला सुरुवातीपासून आवडतं आणि ही आवडच मला ह्या कामामध्ये घेऊन आली आहे की महिलांना जाणून घेणं, आपण एक समाजाचं देणं म्हणून लागतो। मी ह्याच परिस्थितीत मी गरिबीमधनच मी पण वरती आली आहे, त्यामुळे मला महिलांना जाणून घ्यायला, महिलांची मदत करायला, त्यांना रोजगारामध्ये आणायला पहिल्यापासूनच आवडतं।
0: किती छान। अनिताताई, महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी आणि कोणाकडून मिळाली?
1: महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या ताईकडनं मिळाली ताई, कारण मी आई आणि ताईंना खूप जवळून पाहिले परिस्थितीशी झगडताना आणि परिस्थितीशी सोबत झगडून त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहिलं, तर त्यामुळे माझी आई आणि माझी ताई ह्या दोघी माझ्या या कामाच्या प्रेरणास्थान आहेत। म्हणजे कसं असतं, माझी आई निरक्षर होती ताई, आई माझी अडाणी होती, पण माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्व होतं, आईनंतर ताईला पण, आणि माझ्या ताईंनी मला खरं ह्या शिक्षण म्हणजे डिग्री किती गरजेची असते किंवा शिक्षण किती महत्वाचं असतं, आणि नेहमी असं म्हणतात ना, बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। म्हणजे लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी मी MSW केलं।
0: अच्छा।
1: आणि 8 वर्षाच्या नंतर मग मी शिक्षणाच्या ओघामध्ये पुन्हा आले, त्यानंतर मी काउन्सिलिंग केलं, त्यानंतर मी वुमन स्टडीमध्ये MA सुद्धा केलं, आणि मला महिलांसोबत आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये जे टिकून आई आणि ते सगळं शिकत गेल्यामुळे पण मला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळत गेली।
0: वा, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही ते इतकं छान करतायत, खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं। आणि तर ताई, आम्हाला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की नेमक्या कुठल्या प्रकारच्या महिलांसोबत तुम्ही हे काम करतात, तुमचं काम आहे?
1: तर मी जे काम करते, जे दुर्बल घटकात म्हणजे स्लम एरिया जे आहेत, झोपडपट्टी एरियामधल्या ज्या महिला आहेत किंवा खूप म्हणतो ना आपण मनाने थकलेल्या, ज्यांना वाटतं की आपल्यासमोर आता कोणताच पर्याय राहिलेला नाही आणि ज्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असते किंवा हिंमत कसलेल्या ज्या महिला असतात, या महिलांसोबतच मी माझं काम सुरुवातीपासून उभं केलं आहे। म्हणजे जे स्लम एरिया असतील, या स्लम एरियामध्ये जाऊन कुटुंबासोबत संपर्क करून त्या महिलांना मी एकत्र करत असते।
0: आणि तर ताई, तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून या कार्यामध्ये आहात, तुम्ही समाजसेवा करतायत, तर आज महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत, तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय हे जास्त स्वरूपात दिसून येतात?
1: आता समाजामध्ये वाढलेल्या ज्या

0: घटनांचं प्रमाण मॅडम आपण पाहतो की जे म्हणजे बलात्कार वगैरे जे आहेत महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती बिलकुलच म्हणजे सुरक्षित नाही. म्हणजे ग्रामीण भागात मध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा बघतो की जोपर्यंत गावामध्ये शिक्षण आहे तोपर्यंत पालक त्यांना शिकवायला तयार आहेत. परंतु आता ह्या ज्या वाढत्या घटनांचं प्रमाण आहे तर या प्रमाणांचा इतका प्रभाव मन की असर मन महिलांच्या मनावर झालाय की त्यांना मुलींना शिक्षणात आणताना सुद्धा भीती वाटते. तर ग्रामीण भागात जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप गावांमध्ये जाते तेव्हा पाहते की सातवी पर्यंत शिक्षण आहे आणि सातवीच्या नंतर बाहेर टाकायचं तर मग आपण विचारतो की ताई मुलीच्या पुढच्या शिक्षणाचं काय. तर त्या म्हणतात ताई बाहेर टाकणं किती म्हणजे आता आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे. तर त्या खरोखर मनातून घाबरतात पण मुलगी शिकली पाहिजे याचं पण महत्व त्यांना आहे की जे आईने भोगलं ते मुलीच्या नशिबी येऊ नये म्हणून तिला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे जे माझ्या वाट्याला आलं तिच्या वाट्याला येऊ नये. पण ह्या समाजातील आत्ता आपण ज्या पाहतोय जे वाढलेलं अत्याचाराचं प्रमाण आहे याला सगळेच घाबरतात.
1: अगदी अगदी. आणि तर ताई घरगुती हिंसाचारच्या या घटना आहेत त्या कितपत गंभीर आहेत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य कसं त्याचं जाणवतं?
0: घरगुती हिंसाचारामध्ये कसं होतं ताई की महिलांना आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि आपण त्यावर बोलू शकतो किंवा आपल्याला जे त्रास होतोय तो आपण कुठेतरी मांडू शकतो याची खरी भीती वाटते आणि त्या सांगत नाहीत. म्हणजे कसं म्हणजे जुनी मन आहे ना की घरातली गोष्ट घरातच ठेवायची म्हणजे बुमऱ्याच्या बाहेर गेलं तर ते वाढत जातं किंवा लोक नाव ठेवतील या भीतीमुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु त्याच्यावर आवाज म्हणजे महिला बोलत नाहीत असं दिलखुलासपणे आपण म्हणतो की नाही एखादी जसं आपण एखादी चर्चा करताना बोलतो तसं ह्या महिला बोलताना दिसत नाही. मग हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा हे बाहेर निघत.
1: जेव्हा अतिप्रमाणामध्ये
0: त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने होणार नाही त्यावेळेस त्या कुठेतरी चर्चा करतात कुणाजवळ तरी बोलतात. म्हणजे आता आपण असं म्हणतो की महिला खूप शिकल्यात सवरल्यात आणि त्या आता स्वतःसाठी लढतायत स्वतः त्या सहन म्हणजे पाहिजे तितकं नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती झाली असं आपण ऐकतो. पण खरं आजही ते हे करायला पाहिजे की ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा खरंच महिला इतक्या स्पष्टपणे बोलतात का आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात?
1: अगदी अगदी बरोबर. मग आणि ते मानसिक छळ आणि शारीरिक छळ या दोन्ही छळांना महिलांना सामोरं जावं लागतं तर त्यापैकी म्हणजे अधिक त्रास या दोन्ही छळांपैकी सगळ्यात जास्त त्रास महिलांना कुठल्या छळाचा होतो?
0: मानसिक त्रासाचा. कारण मानसिक त्रास कसा आहे मॅडम ती सहन करते पण ती दिसत नाही. तिचा निर्णय जो आहे की मी तुम्हाला महिला म्हटलं की निर्णयामध्ये तिचं स्थान किती महत्वाचं. माहेरी जायचं जरी असेल तरी तिचा स्वतःचा निर्णय नसतो. तिच्या घरी तिच्या आई वडिलांनी तिला भेटायला यावं आणि तिने तिच्या घरी माहेरचे लोक आल्यानंतर तिने त्यांचं थोडंसं जर काही खाणं पिणं केलं किंवा घरामध्ये त्यांचं थोडंसं पाहुणचार केला तर तो सुद्धा त्या घरच्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ती असं स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिवस रात्र ती जरी त्या घरासाठी झटत असेल काम करत असेल म्हणजे ती घरचं करून बाहेर मोलमजुरी करून जरी कुटुंब चालवत असेल तरी त्या मोलमजुरीतून येणारा जो पैसा आहे त्या पैशावर सुद्धा तिचा अधिकार नाही. म्हणजे जर तिने आठवड्याला 1000 रुपये कमवले तर तिला 1000 रुपयाच्या 1000 रुपये तिच्या घरच्यांच्या हातात द्यावं लागतात. कारण म्हणजे ती कमवतीये कष्ट तिचे शारीरिक श्रम तिचे पण तिचा त्या संपत्तीवर मन किंवा त्या पैशावर मन अधिकार राहत नाही. तिला स्वतःसाठी जरी एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तिला विचारावं लागतं आणि त्यातनंही तिला मोजून दिलं जातं. जर तिने 100 रुपये मागितले तर त्याच्यात मोठ्या मुश्किलीने तिच्या हातामध्ये 50 रुपये येतील अशी आपण अपेक्षा ठेवायची. आणि हीच परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. जरी तिला वाटत असेल आता आपण बघतो की नाही आता परिस्थिती बदलली आहे महिला आता स्वतःसाठी सगळं करतायत त्यांना इतकं म्हणजे पारंपरिक जे बंधन होते त्यातनं ती बाहेर पडली आहे ती आता इतकं सगळं सहन करू शकत नाही. पण आजही महिला जरी तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याकडे त्यांच्या खर्चापुरते पैसे आले असतात तर त्याचा विचार करा की ते पैसे त्यांच्याकडे कसे आलेत. त्या जर शेतात कामाला जर गेल्या तर त्या अधिकची जी मजुरी करतात ती मजुरी स्वतःसाठी लावून ठेवतात की कधी मला माहेर जायची गरज पडली मला स्वतःसाठी काही घ्यायचं गरज पडलं तर माझ्या पदराला माझ्या हक्काचे पैसे असावात. जे मला माझ्या घरच्यांकडनं मागितले तर मी मागितले तेवढे मला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं म्हणून त्यांनी जे साचवलेले मागे टाकलेले पैसे असतात ना त्या पैशाचा ते वापर करतात. म्हणजे संपत्तीमध्ये म्हण किंवा त्यांच्या मजुरीच्या पैशामध्ये म्हण किंवा त्यांचं कोणतंही आर्थिक उलाढाल असेल तर ते अजूनही तितक्या स्वतंत्र आणि स्वावलंबी नाहीत. हा एक मानसिक त्रासाचाच भाग आहे की म्हणजे का ती नाही कारण रक्त तर ती तिचं जाळतीये. जर

0: 10 वाजता शेतामध्ये कामाला जाते, 6 वाजेपर्यंत काम करते, तर तिने तिच्या रक्ताचंच पाणी केलं, तर त्या पैशावर तिचा हक्क असायला पाहिजे.
1: बरोबर.
0: नाही मिळत तसं तिच्या कुटुंबामध्ये. आणि घरामध्ये आल्या नंतर पण सगळे काम तिच्यावर करणं, तिला हातभार न लावणं. तू आहे तर तूच कर, मुलांचं तूच कर, घरचं तूच कर, दारचं तूच कर, तर तिची घुसमट होती. आणि ही घुसमट ती सांगू शकत नाही. आणि न सांगितल्यामुळे हा जो तिचा मानसिक जो हे असतं धक्का असतो मन की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर मन मग ते काय ते चुकीचं आपण म्हणतो की नाही, घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं, पण त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्त ही काही काही ठिकाणी मारहाणही होते त्या स्त्रीला, तिला वाईट बोललं जात, अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
0: हो, याचं प्रमाण पण आहेच की मॅडम. आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणाऱ्या पण बायका कमी नाहीयेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसनाधीनचं त्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्या घरामध्ये, तर

0: मानसिक जो ह्या धक्का असतो म्हण की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हण मग ते काहीतरी चुकीचं आपण म्हणतो की नाही घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं पण त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्त ही काही काही ठिकाणी मारहाणही होते त्या स्त्रीला तिला वाईट बोललं जात. अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
0: हो याचं प्रमाण पण आहेच की मॅडम आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणाऱ्या पण बायका कमी नाहीयेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसनाधीनचं त्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्या घरामध्ये तर खूप अवघड परिस्थिती म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन करणं म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं पण त्याचंही म्हणजे संसार चालवणं ही तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते
1: तिला सगळं
0: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं की तिचं आपण शब्दात पण नाही सांगू शकत कारण तिचं जगणं इतकं वाईट असतं मॅडम. खूप म्हणजे ती कधी कधी चर्चा करताना जाणवतात तर असे आहेत ना माणसांचं फक्त व्यसन होतं पण तिचं जगणं टांगणीला लागतं मॅडम
1: कठीण होऊन जात. आणि ते ताई जसं आता तुम्ही या सगळ्या घटना सांगितल्यात की मानसिक त्रासातून तिला जास्त सामोरं जावं लागतं मानसिक छळातून तर अशा पीडित महिलांना समाजाकडून अपेक्षित असा आधार मिळतो का हो जसं आता तुम्ही इतक्या वर्षापासून बघतायत या सगळ्यामध्ये काम करतायत तुम्ही.
0: आपण म्हणतो ना मॅडम की समाजाकडनं आधार मिळतो का तर समाजामध्ये सगळेच लोक वाईट आहेत असं पण नाही आणि सगळेच लोक चांगले आहेत असे पण नाही. त्याच्यामुळे कधी आपल्या ह्या विचारावर आधारित असतं कधी कधी यांना समजून घेणारे पण मिळतात आणि कधी कधी यांना आणखी म्हणतो ना की धक्का देऊन खोलात कसे जातील यांचं खच्चीकरण कसं होईल यांचं जगणं आणखी कसं म्हणजे हे होऊन जाईल तसं तसेही प्रयत्न करणारे खूप लोक असतात. तिचं जगणं म्हणजे अवघड केलं जातं तिला कुटुंब म्हणजे समाजात कसं राहायचं बाहेर पडल्यानंतर तिला त्रास घरात राहिल्यानंतर मुलांचं म्हणजे टोचून बोलणं असेल बाहेर पडल्यानंतर लोकांचं टॉट मारणं मग ती घाबरते ना या सगळ्या परिस्थितीला सामना करणं अवघड असतं तिच्यासाठी.
1: अगदी अगदी. मग अशा ज्या पीडित महिला असतात ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळातून त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींपासून तर मग अशा महिला ज्या आहेत तर त्या तक्रार करण्यास घाबरतात का त्यांचं प्रमाण कसं आहे आणि किती आहे
0: त्याचं प्रमाण कमी आहे मॅडम. म्हणजे याचं प्रमाण कसं आहे की याच्यामध्ये कसं होतं की महिलांना आपल्या कुटुंबाची जे आपण म्हणतो का ना इज्जत खूप प्यारी असते किंवा आपल्या लोकांचा सन्मान करणं आपली घरातली गोष्ट बाहेर न जाऊ देणं या भीतीपोटी पण त्याच होणारा अन्य शांतपणे सहन करतात आणि तक्रार करायला घाबरतात. त्यांना असं म्हणते जुनी म्हणेन की कोर्टाची पायरी आपण चढायची नसते त्याच्यामुळे ह्या शक्यतो कोर्टापर्यंत म्हण पोलीस स्टेशनची पायरी म्हण ह्या चढायला घाबरतात की त्या माहितीचा त्यांना अभाव असतो तिथे गेल्यावर लोक आपलं ऐकतील का किंवा आपल्याला लोकांनी जर तिथे जायला पाहिलं तर ही कशासाठी गेलती कुणाची कंप्लेंट करायला गेलती किंवा मी जर तक्रार केली त्याच्यानंतर मला कुटुंबातल्या लोकांचा किती त्रास होईल पुन्हा यांना माहीत झाल्यानंतर मग माझं काय ह्या भीतीपोटी पण महिला तक्रार करत नाही सहन करतात.
1: मग आणि तिथे ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या शहरी भागातल्या महिलांपेक्षा अशा वेगळ्या वाटतात का तुम्हाला तुम्ही दोन्हीकडे काम करतात तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण काम करतायत आणि शहरी भागातही काम करतायत दोन्ही भागातल्या महिलांना तुम्ही जवळून बघितले आहेत त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा.
0: ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या महिला समस्या महिलांच्या सारख्याच असतात मॅडम फक्त ग्रामीण भागामध्ये कसं की महिला समाजाचा जो आहे की नाही त्या खूप म्हणजे घरातून बाहेर पडताना पण खूप विचार करतात खूप विचार करतात की जसं आता तिला वाटलं की मला माझ्या मनातली गोष्ट तू म्हणजे मैत्रिणीला सांगायची जसं आज मी तुम आपण चर्चा करतो तर तिला जर वाटलं की सांगायचं तर ती त्याचा विचार 100 वेळेस करते की सांगू की नको मी जर सांगितलं तर गावात चर्चा होईल का मग त्याच्यामुळे ती शक्यतो ते टाळते. शहरी भागामध्ये पण तसंच आहे की शहरामध्ये कसं आपलं घर बंद केलं की बाजूच्या घरात काय चाललं आपल्याला कळत नाही त्यामुळे तिची तिथं पण घुसमटच असते ती तिथं पण कुणाला असं मोकळेपणाने बोलू शकत नाही म्हणजे तिला इथे सहन करावं लागतं आणि शहरीमध्ये सहनच करावं लागतं आणि ज्या समस्वतासाठी लढायची तयारी ठेवतात मग त्यांना समाज म्हणून समाज पण नाव ठेवतो. आता ग्रामीणमध्ये तर मी एकल महिलांसोबत काम करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जिथं जिथं मला एकल महिला दिसतात मला वाटतं की त्यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे त्यांना जाणून घेतलं पाहिजे पण त्यावेळेस त्यांना परपुरुषाशी बोललं किंवा संपर्क जरी आला तरी नाव ठेवलं जात मग त्या नाव ठेवण्याला इतकं घाबरतात की त्यांना असं वाटतं नको जग नाव ठेवलं ना म्हणजे त्यांच्या शेतात जरी एखादा आता समज घरचे गेल्यानंतर शेतीची कामं करावंच लागतं.

0: शेतकरी असेल तर फवारणी करणे, नांगरट करणे, समज हे जे जड काम आहेत, हे जड काम महिला तर काही करू शकत नाही. हे जड कामासाठी जर त्यांनी कुणाला बोलवलं तर त्यांना तिथं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे ती जर पर म्हणजे एखाद्या माणसाशी बोलली तर नाही तिचं त्याचं काहीतरी त्याच्यामुळे महिला
1: लांछन लावलं,
0: हा लांछन लावलं जातं की हे असं का. मग त्याच्यामुळे ती म्हणते नको मॅडम याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. घाबरतात शेतीसाठी सुद्धा त्यांना अशा अडचण येतात मॅडम.
1: आणि ते ताई जसं आता तुम्ही एवढं सगळं बघतायत महिलांसोबत काम करताय तर आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम नसल्यामुळे महिलांना आणखीन अडचणींना सामोरं जावं लागतं असं काही तुम्हाला अनुभव आहे का?
0: आहे मॅडम. म्हणजे आपण जसं सक्षमीकरणावर बोलतोय की नाही सगळेजण जिकडे बघा तिकडे म्हणतो काय काम करतो महिला सक्षमीकरणाचं काम करतोय, पण महिला खरोखर सक्षम तेव्हाच होईल जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील.
1: अगदी
0: जोपर्यंत दुसऱ्यांवर डिपेंड आहे म्हणजे तिचा म्हणजे ती नवऱ्यावर असू दे मुलावर असू दे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकरित्या जोपर्यंत अवलंबून आहे तोपर्यंत ती सक्षम होऊ शकत नाही. कारण पाहिलंय की माहेरी जाताना 100 रुपये सुद्धा तिला नवऱ्याला मागावं लागतात. आपण जर आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की नेहमी माहेरच्या पोरांसाठी माहेरच्या म्हणजे चार पैशाचं जर काही खायला घेऊन जायचं तर तिच्याकडे तो एक्स्ट्राचा पैसा सुद्धा नसतो. तडजोड जी म्हणतो की नाही आपण ती तिला संसारात पण करावं लागते आणि अशा अशा वेळी पण करावं लागते. तर त्याच्यामुळे ती जेव्हा तिच्या हक्काचे पैसे तिच्या पदाला राहतील तेव्हा ती खरोखर निर्णयाने पण स्वतंत्र होईल आणि खरी सक्षम झाला असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी अगदी. मग अनिताताई तुम्ही एवढं सगळं करतायत महिलांच्या समस्या वगैरे जाणून घेतायत तर मग अशा महिलांना जर गरज पडलीस तर मग त्यांना कायदेशीर मदत म्हणा किंवा त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीची?
0: ते जेव्हा म्हणजे माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांच्या महिलांना माहितीचा अभाव आहे. तर अशा वेळेस आपण जर त्यांना सांगितलं की ताई तू ह्या पद्धतीने जा तर ती जाते. आणि तिला समजून जर सांगितलं की कसं कसं असतं म्हणजे महिलांना कायद्याची भीती आहे किंवा तिथे गेल्यावर मला खरोखर तशा पद्धतीने सपोर्ट मिळेल का, माझं कोणी ऐकून घेतील का, तर हे जेव्हा तिला वाटतं ना ती स्वतः स्वतः विचार करते होऊ शकतं का. त्याच्यामुळे ती विचार करून एक तर बाहेर पडत नाही आणि बाहेर पडली तर तिला माहितीच्या म्हणजे अभाव नडतो. तर अशा महिलांसाठी मी काय करते की जिला वाटतं की ताई मला ह्या परिस्थितीनं बाहेर निघायचं आहे, आता मुलांचं शिक्षण असेल किंवा आता मी जसं म्हटलं तुम्हाला की एकल महिला आहेत, एकल महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत, बऱ्याच महिलांच्या घरचे फाशी घेऊन एक्सपायर झालेत, कोणाच्या अपघाती निधन आहेत, तर ह्या सगळ्या महिलांनी काय केलं की त्यांचा संपत्तीतला हिस्सा असेल किंवा त्यांना कुटुंबातलं त्यांचं मदत असेल किंवा कुटुंबाचा जो आधार असो तो मिळत नाही वेळेवर, अशा महिलांनी काय करायचं. कारण त्यांची तर खूप परवड होऊन जाते ना मॅडम, धावपळ होते ना, मुलगा म्हणजे घरातून एकतर बाहेर पडता येत नाही, मुलं लहान लहान असतात. तर अशा वेळेस मी त्यांना कायद्याची माहिती देते, वकिलांशी त्यांचा संपर्क करून देते.
1: महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन आहेत ज्या शासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे राबवले जातात आणि ते महिलांसाठीच आहेत. अशा हेल्पलाईन आणि शासकीय योजना जर आपल्या मैत्रिणींना सांगता आल्यात तर
0: याच्यामध्ये मॅडम जसं तुम्ही म्हटलं की ज्या योजना आहेत जसं 112 झालं, दामिनी पथक झालं, महिलांना कसं बाहेर निघायची भीती वाटते, त्यांना वाटतं मी हे बाहेर नेऊ शकत नाही. पण त्यांना हे जर समजून सांगितलं ना की तुम्ही बाहेर न जाता तुम्ही जर मदत यांना मागितली, 112 जर फोन लावला तर 10 मिनिटात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. दामिनी पथकची जर तुमच्याकडे पुरेपूर माहिती असेल आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला दामिनी पथक पर्यंत जायची गरज नाही, दामिनी पथक स्वतः तुमच्यापर्यंत येतं.
1: अगदी.
0: तर अशी माहिती त्यांच्यापर्यंत मी अशा सत्र जेव्हा कार्यक्रम वगैरे अरेंज करते तेव्हा पोहोचवतच असते. आणि ज्यांना गरज पडली, ज्यांचा मला कॉल आला किंवा माहिती लागली तर त्यांना मी ही देते.
1: कुठलीही किंतु परंतु न बाळगता कधीही 24 तास ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत, त्यांची मदत आपण मिळवू शकतो. आणि त्यातही तुम्ही अनेक महिलांसोबत काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्वाची आहे तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये?
0: म्हणजे महिलेच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. कारण कसं असतं कुटुंब म्हणून आपण जेव्हा तिच्या पाठीमागे उभा असतो तेव्हा ती प्रत्येक संकट सहजपणे पार करू शकते. पण जेव्हा कुटुंब म्हणून आपण जर तिला मागे ओढत असेल तर तिला बाकी लोकांनी किती सपोर्ट केला तर ती पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबानेच तिला मदत करायला पाहिजे.

0: कारण तिच्यावर कसं कधी शिक्षण म्हण, तिचा रोजगार म्हण किंवा तिचा मानसिक आधार म्हण, ह्या सगळ्या वेळी तिच्या माठीमागे तिचं कुटुंब असायला हवं.
1: अगदी अगदी.
0: कारण मुलं ही तिची जबाबदारी असते. एकतर आपण आता समज घरचे असताना तिला तेवढी गरज जर बाहेर पडली नाही तर ती मुलं सांभाळते, मुलांचं पालन पोषण करते, त्यांचं शिक्षण करते, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकते. पण जेव्हा तिला आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची असते तर त्यावेळेस ती तिची जीव ओढताना होते ते खूप अवघड असते. तर अशा वेळेस जर कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं, कुटुंबाने जर तिच्या मुलांची जरी जबाबदारी स्वीकारली तर ती बाहेरचं काम
1: सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी सांभाळली,
0: हा तिच्या मुलांचं सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी घेतली तर ती बाहेरचं काम करून घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं, पुन्हा घराची जबाबदारी घेणं हे सगळं सहजपणे करते,
1: अगदी
0: आनंदाने करते. पण जर तिचं मुलगा जर आता समज ती बाहेर कामाला गेली, घरी मूल सोडून गेली, तर मुलांना त्यांचंच खाणंपिणं, त्यांच्याकडे तिचं अर्ध लक्ष लागलेलं असतं, ती पूर्ण नाही करू शकत अशा वेळेस, आणि मग तिची मानसिक खच्चीकरण खूप जास्त होतं.
1: अगदी अगदी. आणि तर ताई तुमचा इतका मोठा समाजसेवेचा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या सामाजिक समस्यातून सोडवलेलं आहे, पण इतकं काम करत असताना तुम्हाला अनुभव तो खूप आहेत, पण एखादा हृदयस्पर्शी अनुभव जो तुमच्या अजूनही असं म्हणजे काळजाला भिडलेला असा अनुभव, एखाद्या महिलेसोबत घडलेली घटना.
0: नक्की ताई, हे काम करताना कसं होतं की गावातील प्रत्येक घरासोबत संबंध आहे. कारण आपण जोपर्यंत गावात काम करताना त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आपले वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम उभं करू शकणार नाही. त्यामुळे माझा संपर्क सगळ्यांसोबत असतो. पण मला भावलेली आणि माझ्या मनाला लागलेली जी तुम्ही म्हटले की नाही एखादी हे सांगा, एक किस्सा सांगेल तुम्हाला की जे आपण म्हणतो ना हुशार मुली गेल्यात कुठं, बरोबर ना, पण ह्या हुशार मुली खरोखर कुठं जातात की ज्या ग्रामीण भागातले आई वडील शिक्षण म्हणू नको किंवा परिस्थिती म्हणा अशा अभावी मुलींचं लग्न करतात, आणि हे लग्न केल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की मुलगी आपली जबाबदारी संपल्याने ती तिच्या घरी खूप सुखात राहते. अशीच एक ताई मला भेटलेली आहे आणि सुख तिच्यापासून मला वाटतं कसं दूर होत. आणि तिने लग्न केल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती खूप वाईट, म्हणजे लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांनी तिच्या घरी तिला भेटायला येणं हे सुद्धा तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं होतं. तिने पण माहेरी यायचं नाही आणि माहेरच्यांनी पण सासरी यायचं नाही.
1: बापरे.
0: आणि सासरी गेल्यानंतर तिच्या घरी हॉटेल होतं आणि हॉटेलवरती ती म्हणतो ना आपण बिनपगार आणि फुला अधिकारी अशी गोष्ट होती तिची, म्हणजे न पैसे देता भेटलेली मोलकरीन अशी तिची अवस्था. सकाळी 4 कामाला लागायचं, संध्याकाळी 12:30 सगळं आवरूपर्यंत सगळ्यांचं करायचं आणि एवढं सगळं करूनही समाधान कोणाचंच व्हायचं नाही. आणि त्याच्यामध्ये पण तिला घरच्यांचा त्रास सहन करत करत हे सगळं करायचं, तिचं कवळं वय, त्याच्यामुळं कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळायचं कसं ही पण तिच्यासाठी मोठी तारेवरची कसं होतो. तिने हे सगळं करत करत गेली, पण जेव्हा तिला तिच्या म्हणजे आपण म्हणतो ना का कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक अत्याचार ही चार भिंतीच्या आत आपल्याला बाहेरच्या दिसत नाही, तिच्या घरच्यांनी ताई तिला एकदा मारलं. आणि हॉटेल होतं ना, हॉटेलमध्ये तो जो आपला झारा असतो त्या झाऱ्याने तिला मारलं होतं.
1: बापरे.
0: आणि झाऱ्याने मारलं आणि तेवढ्या वेळामध्ये तिच्या डोक्यात मारलं, तिच्या डोक्यामधली जी म्हणजे डोळ्याची नस असते त्या नसेला कुठं माहित नाही मार लागला, पण तिच्या डोळ्यात एकदम तिरळेपणा आला आणि ती बेशुद्ध पडली. तर ती बेशुद्ध पडल्यानंतर ती जेव्हा तिला थोड्या वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की मी आता जर राहिले तर मी नाही ठेवणार, हे लोक मला आणखी मारतील किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. म्हणून तिने त्या भिंतीवर उडी घेऊन पळ काढला आणि पळ काढून ती म्हणजे माहेरच्या रस्त्याने कसं जाता येईल यासाठी गेली. बसमध्ये बसताना पण सीटच्या खाली बसली लपून, कारण पैसे वगैरे काही नाही, पायात चप्पल नाही, आहे त्या परिस्थितीत पळाली घरातनं. सगळ्याच जिवंत मनाची माणसं पण या जगामध्ये आहेत. कंडक्टरने जेव्हा तिला तिकीट विचारलं तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं, पण बाजूच्या जे काका होते त्यांनी तिचं तिकीट भरलं, तिला ज्या स्टेशन पर्यंत जायचं तिथपर्यंत आणून सोडलं. तेव्हा ती सांगते की ताई मला तिथून घरी जावं वाटत नव्हतं, कारण मला वाटायचं की मी घरी जाऊन हे काहीच होणार नाही, माझ्या आईला लोक नाव ठेवतील की मुलगी आणली नाही, मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर पण तिने बरेच दिवस घरातनं बाहेरच पडली नाही. पण ती अशी एका कार्यक्रमात मला जेव्हा भेटली आणि जेव्हा भेटल्यानंतर मलाही वाटलं की मुलीचे तर डोळे समज तिरळे झाले आहेत, हे काय करू शकते. पण सगळ्यात चुनचुनीत आणि सगळ्यात हुशार मुलगी ती निघाली मॅडम, म्हणजे इतकी मेहनती, इतकी जिद्दी आणि इतकी धडपडी आणि सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांचं एखादं आवडतं होऊन राहणं अशी ती आहे. आणि आज तिने एवढं सहन केल्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय.
1: अरे वा.
0: आणि ती

0: सारखे तिला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
1: किती छान. आणि हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं, आणि ज्यांना मिळतं त्याचं खरंच पुन्हा आयुष्य फळफळतं हे मात्र नक्की आहे. तर अनिता ताई, तुम्ही काय सांगाल की या एखाद्या महिलेने या संघर्षातून मिळवलेले यश हे तुम्हाला कशी प्रेरणा देऊन जात?
0: पण मला तर माझ्यासाठी प्रेरणा आता तीच आहे, कारण ती स्वतः ज्या परिस्थितीतनं बाहेर आली आणि बाहेर येऊन जेव्हा ती उभी राहिली तेव्हा ती जेव्हा घडवती ना, इतकं छान लिहिती ती, आणि लिहिताना पण बिनधास्त लिहिती की जे तिने भोगलं तर ते जर कोणापर्यंत पोहोचलं आणि तिला जर ते वाटलं की नाही बाबा इथं माझं साम्य आहे माझ्या परिस्थितीत आणि हिच्या परिस्थितीमध्ये, आणि ती जर त्यातनं बाहेर निघू शकली तर ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे मॅडम की आपण एकीला घडवा आणि एकीने बाकीच्यांपर्यंत
1: वा
0: हात देऊन त्यांना बाहेर काढा.
1: किती छान, किती छान. तर अनिता ताई, हे वर्ष काम करतात या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं?
0: लीना ताई, तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्वाचा आहे. तर महिलांसोबत काम करताना मला सगळ्यात मोठं आव्हान हे वाटतं की महिलांना घरातनं बाहेर काढणं. कारण काय असतं की तिने इतक्या वर्षापासनं इतक्या म्हणजे परंपरा ज्या आहेत की नाही त्या तिच्यावर इतक्या ठामपणे तिने आपल्या मनामध्ये मजबूत केलेल्या आहेत की ती बाहेर निघू शकत नाही. आपण तिला किती चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कामासाठी बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तरी ती तितक्या सहजासहजी निघत नाही. कारण तिचं असं असतं की घरच्यांना विचारते, घरचे हो म्हटले तर करते, त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील, नाही ताई मी त्यांनाच विचारते. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा विचारून ती बाहेर पडते तोपर्यंतचा जो प्रवास असतो ते खरंच आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. आणि एकदा जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तिला वाटतं की नाही अरे मी तर हे करू शकत होते, त्याला खूप वेळ गेला.
1: आणि तर ताई, तुमच्या अनुभवाची इतकी छान शिदोरी आहे, इतके अनुभव आहेत तुमच्या जवळ, तर या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय नेमकं गरजेचं वाटतं तुम्हाला की महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन कसा असावा?
0: कारण आपण पाहतो की आजची बाई जी महिला आहे ती सगळ्या याच्यामध्ये प्रगती करू शकते, फक्त महिलेला संधी मिळण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण तिला फक्त तिच्या तिच्या अंगी असलेल्या उपलब्ध कलागुण ज्या असतील किंवा तिच्या ज्या काही क्षमता असतील ह्या क्षमतांना वाव देण्यासाठी जर आपण तिला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केला तर खरंच आपण समाज म्हणून तिच्या पाठीमागे उभं राहिलो याचा आनंद आपल्यालाही होईल.
1: अगदी. आणि ताई, जाता जाता तुम्ही काय सांगाल की पीडित महिलांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश तुम्ही काय द्याल?
0: आपण जेव्हा पीडित म्हणतो ना ताई तेव्हा तिच्यासोबत घडलेली एखादी घटना असेल तर ती त्यातून बाहेर निघताना आपण समाज म्हणून पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि त्यातनं बाहेर येण्याची जी मनाची इच्छा असते की नाही ती तिची स्वतःची असायला पाहिजे. कारण कसं असतं आपण सगळ्या अपेक्षा जर बाहेरच्याकडनं केल्या की कोणीतरी येऊन मला यातनं बाहेर काढेल तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं समाजाचा विचार तितकाच करायचा जितकं आपल्याला त्यातनं बाहेर निघून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकच वेळेस जर समाजाचा विचार करत बसलो तिचं सोपं नाही होणार जगणं. त्याच्यामुळे तिने स्वतःसाठी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींना लढायला पाहिजे. आपण सारखं समाज जर म्हणत गेलो तर समाज दुसरा कोणीच नसतो, तुम्ही आणि आम्ही समाज असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे तिने स्वतःसाठी बाहेर निघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे की मी कसं निघू शकते याच्यातनं. आता तुम्ही जसं म्हटलं की सरकारी योजना आहेत, किती सगळे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या यांचा लाभ तिने घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासारख्या महिलांसोबत म्हण किंवा जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळेल किंवा जिथं खरोखर मला योग्य सपोर्ट मिळेल तर ते माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असा विचार तिचा असायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण नेहमीच असं नाही होत की आता बघा इतक्या सगळ्या घटना घडतात आपण माणूस म्हणून कुठपर्यंत कुठं पोहोचणार आहे. पण जेव्हा तिला वाटतं की जेव्हा ती पाहते कुठंतरी का नाही ही तुम्ही जाऊन गेले तर माझी मदत होईल तर तिने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.
1: अगदी अगदी. स्वतःची शिल्पकार तिने
0: स्वतःची शिल्पकार तिने म्हणून.
1: अगदी अगदी. खूप छान. अनिता ताई, महिलांसाठी तुम्ही हे जे काम करत आहात ते खरोखरच प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक महिलेला प्रोत्साहन मिळेल असंच आहे. तर आज तुम्ही दिलेली माहिती अनेकांसाठी ही उपयोगी ठरणार आहे. आणि या कार्यक्रमात तुम्ही आलात, वनिता मंडळमध्ये आलात, इतकी छान भरभरून आमच्याशी गप्पा मारल्यात

चर्चा केली, जाणून घेता आला आम्हाला तुमच्या कार्याविषयी, यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे, धन्यवाद. मैत्रिणींनो, समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं, तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान। ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली। या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला। तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली। दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं। त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली। यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं। सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे। सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं। आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत। निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली। या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहिली।

संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBI गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्त वसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ईडीनं म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भूज नवी दिल्ली रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. H. जयशंकर यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. CBSE माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020च्या दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं

तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीप राष्ट्रात

हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीप राष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गमबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

एक जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सी व्ही षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल, पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल, डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. यासंदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आता ही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या 3rd वर्षाचा अर्थात 6th सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह

0: उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब बिहार छत्तीसगड झारखंड ओदिशा राजस्थान तामिळनाडू पुद्दुचेरी कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातला सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तयार करती है ना
2: जी दीदी.
1: ये जो आप ब्यूटी पार्लर का काम कर रही हैं, पार्लर चला रही हैं, तो कितने साल हो गए इसको चलाते हुए?
2: दीदी ये मम्मी करती थी, अब हम भी करने लगे हैं दीदी. इसे 10-12 साल से भी ज्यादा हो गए.
1: क्या बात है, बहुत अच्छी सी बात है. और आपके शहर में क्या चीज सबसे ज्यादा प्रसिद्ध है?
2: दीदी हमारे शहर में तो मतलब जो रामपुर की जो मशहूर चीज है वो है चाकू.
1: अच्छा अच्छा.
2: कहना चाहती हूँ जो लाइना आपके लिए, हम वो नहीं जो मतलब तैयार किया करते हैं, हम वो नहीं जो रिश्तों से तैयार किया करते हैं. दीदी आपका पैगाम आए ना, हम आपको दिल से याद किया करते हैं दीदी.
1: बहुत बहुत धन्यवाद, आपने इतनी अच्छी प्यारी सी लाइन कही और हम भी आप सभी को दिल से याद करते हैं. तो अब आप बताइए कि कौन सा गाना आप सुनना चाहती हैं?
2: दीदी फिल्म का नाम रहेगा जान और गाने के बोल हैं. तेरे सीने में मेरा दिल धड़की, मेरे सीने में तेरा दिल जान ओ मेरी जान.
1: लीजिए शबनम जी आपकी पसंद का ये प्यारा सा गाना.

हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा दिवस हा खास आहे, कारण आज जगभरात साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, म्हणजेच इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे. निसर्गानं आपल्याला दिलेली झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, नद्या, जंगल हीच आपल्या पृथ्वीची खरी श्रीमंती आहे. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध सजीवांचं अस्तित्व आणि त्यांचं परस्परांशी असलेलं नातं. यावर्षीची अर्थात 2026 या दिवसाची थीम आहे हार्मोनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच निसर्गाशी सुसंवाद साधत विकास करणं.

मित्रांनो, आपल्या निसर्गात जसे विविध रंग आहेत तशाच आपल्या भारतीय संगीत विश्वातही अनेक सुरांचे रंग आहेत आणि त्या रंगांना आपल्या आवाजानं खुलवणाऱ्या एका महान गायिकेचा प्रवास आज आपण आपल्या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत. तर आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सुरांची राणी म्हणल्या जाणाऱ्या आशा भोसले यांच्या अफलातून संगीत प्रवासाबद्दल. चला तर मग सुरेल आठवणींच्या या सफरीला सुरुवात करूयात.

काय भन्नाट एनर्जी आहे ना या गाण्यात. आशाताईंनी आपल्या आवाजानं हिंदी चित्रपट संगीताला एक वेगळीच ओळख दिली आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातल्या सांगली या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते प्रसिद्ध अभिनेते आणि गायक दीनानाथ मंगेशकर. घरातूनच त्यांना संगीताचं वातावरण असल्यामुळे अगदी लहानपणापासून संगीताशी त्यांचं नातं जुळलं. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खूप लहान वयात त्यांच्या खांद्यावर आली आणि तिथून सुरू झाला संघर्ष. पण हा संघर्षच पुढे एका दैदिप्यमान कारकिर्दीचा पाया ठरला आणि 1948 मध्ये त्यांनी त्यांचं पहिलं हिंदी गाणं गायलं, सावन आया. त्या काळी लता मंगेशकर यांचं मोठं वर्चस्व होतं, पण आशाताईंनी देखील स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. कॅबरे, गझल, रोमॅन्टिक, पॉप, लोकसंगीत, कोणताही प्रकार असो, आशाताईंचा आवाज अगदी फिट. याचबरोबर ऐकूयात त्यांचं आणखी एक अजरामर गाणं.

मित्रांनो, आत्ता ऐकलेलं गाणं म्हणजे तरुणाईचं एक वेगळंच प्रतीक बनलं होतं. आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन यांची जोडी तर हिंदी संगीत विश्वातील सर्वात

मित्रांनो, आत्ता ऐकलेलं गाणं म्हणजे तरुणाईचं एक वेगळंच प्रतीक बनलं होतं. आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन यांची जोडी तर हिंदी संगीत विश्वातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक मानली जाते. आर डी बर्मन यांच्या प्रयोगशील संगीताला आशाताईंच्या आवाजाची भन्नाट अशी साथ मिळाली आणि मग काय, तयार झाली असंख्य सुपरहिट गाणी. ओ हसीना जुल्फोवाली, ये मेरा दिल, महबूबा महबूबा, चुरा लिया है तुमने, अशा कितीतरी गाणी आजही आपल्या प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये आहेत, हो की नाही? आणि विशेष म्हणजे आशाताईंनी केवळ हिंदीच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजातील ऊर्जा, खट्याळपणा आणि भावनांची खोली हे सगळंच त्यांना वेगळं बनवतं. आता ऐकूयात प्रेमाच्या भावना अलगद व्यक्त करणारं हे एक सुंदर असं गाणं.

किती सुंदर शब्द आणि त्याहून सुंदर आशाताईंचा हा आवाज. मित्रांनो, आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय सन्मान देखील मिळाले आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे. पण एवढ्या यशानंतरही त्यांचा स्वभाव अतिशय साधा आणि नम्र राहिला. गायनासोबतच त्यांना स्वयंपाकाचीही खूप आवड होती. दुबई आणि कुवैतमध्ये त्यांच्या नावाची रेस्टॉरंट्स देखील आहेत. आशाताईंच्या कारकिर्दीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काळानुसार स्वतःला बदलतं ठेवलं. 90s त्यांनी AR रेहमान सोबत देखील काम केलं आणि पुन्हा एकदा तरुणाईची फेवरेट गायिका बनल्या. याबरोबरच कार्यक्रमात ऐकूयात त्यांचं एक रोमॅन्टिक आणि सदाबहार असं गाणं.

वा, गझल असो किंवा कॅबरे, प्रत्येक शैलीमध्ये आशाताईंनी स्वतःचा ठसा उमटवलाय हे यावरून लक्षात येत आहे. उमराव जान या चित्रपटातील त्यांच्या गायकीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटातल्या प्रत्येक गाण्यात एक नजाकत, एक शालीनता जाणवते. मित्रांनो, कलाकार मोठा असतो तो फक्त त्याच्या यशामुळे नाही, तर त्याच्या मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे. आशा भोसले यांचा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. आणि याबरोबरच आता कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आपण वळत आहोत. तर जाता जाता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं हे एक धम्माल असं गाणं.

काय जबरदस्त स्टाईल होती ना आशाताईंच्या आवाजात. कोणतंही गाणं ऐकलं की आपण अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटतं, आणि ते गाणं ऐकल्या ऐकल्या त्याचे बोल आपल्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया. जसे संगीतामध्ये वेगवेगळे सूर मिळून सुंदर मैफिल तयार होते, तसंच पृथ्वीवरील वेगवेगळे सजीव मिळून आपलं हे जग सुंदर बनवत असतात. म्हणूनच निसर्ग जपा, पर्यावरण जपा, आणि आपल्या संस्कृतीसोबत आपल्या पृथ्वीचीही काळजी घ्या. आजच्या या युववाणी कार्यक्रमात आपण अनुभवला आशा भोसले यांच्या सुरेल प्रवासाचा एक छोटासा भाग. याचबरोबर आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल, आणि आजची गाणी ऐकल्याबरोबर तुम्हाला देखील फ्रेश वाटलं असेल आणि तुमचा मूड छान झाला असेल. पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका छानशा कार्यक्रमात वेगवेगळ्या गाण्यांबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत. श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण किन्नरांच्या आरोग्य विषयक तक्रारी आणि निवारण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर.

0: नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार नमस्कार
0: डॉक्टर. किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत. तर सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना सांगाल की किन्नर कोण असतात.
1: किन्नर म्हणजे काय? तर साधारणतः असं असतं, एक हा संस्कृत शब्द आहे. किन्नर म्हणजे नरपेक्षा ज्याच्यामध्ये थोडीफार गोष्ट कमी आहे अशा शब्दाला किन्नर असं म्हटलं जाते. एखादा व्यक्ती असतो, तो जन्मता पुरुष किंवा स्त्री असा असतो आणि त्याला त्या आपल्या याचं आकर्षण पण असते. एखादा व्यक्ती पुरुष असतो आणि त्याला पुरुषी सत्वांचं पुरुषी गुणधर्माचं आकर्षण असते आणि एखादा व्यक्ती स्त्री असतो आणि त्याला स्त्री गुणधर्माचं आकर्षण असते. तर ह्या गोष्टी नैसर्गिक असतात. तसंच एक नैसर्गिक गोष्ट आढळणारी असते की एखादा व्यक्ती हा पुरुष म्हणून जन्माला येतो, त्याचे बाह्य लिंग हे पुरुषासारखे असतं, पण त्याला असं आतून वाटते, मनातून वाटते की तो पुरुष नसता स्त्री असतो. त्याच्यामुळे त्याला असं स्त्रियासारखं वेश करणं, स्त्रियासारखं राहणं, कपडे घालणं, केस वाढवणं, त्यांच्या काही हालचाली आणि वागण्याची पद्धत जी असते ती काय स्त्रीसारखी असते, कारण ती त्यांना मनात न आवडते. परंतु तो प्रकृतीचा एक भाग आहे हे समजून त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे. आणि अशा व्यक्तीला किन्नर किंवा किन्नर म्हटलं जाते. वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांना वेगवेगळे शब्द असतात. मेडिकल भाषेमध्ये त्यांना आपण ट्रान्सजेंडर असं म्हणतो किंवा ट्रान्समेन्स आणि ट्रान्सफिमेन असं त्याचं डिस्क्रिप्शन होते, त्यालाच आपण ट्रान्सजेंडर किंवा किन्नर असं म्हणतो. वैद्यकीयदृष्ट्या जर असं बघायचं झालं तर आपण त्यांचं एक वैद्यकीय तपासणी करतो. साधारणतः हे दोन टप्प्यामध्ये तीन टप्प्यामध्ये होते. त्यांची एक काउन्सिलिंग होते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. गरज वाटली तर त्यांच्या शरीरामधले हार्मोन जे असतात, म्हणजे पुरुषांच्या शरीरातलं टेस्टोस्टेरॉन, स्त्रीच्या शरीरामधलं इस्ट्रोजन, यांच्यामध्ये काही गडबड आहे का, कमी जास्त आहे का, हे बघून घेतो आणि नेमकं त्यांना असं का होते आणि हे बघण्याचा प्रयत्न करतो. मेडिकल भाषेमध्ये त्याला जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर किंवा जेंडर आयडेंटिटी डिस्फोरिया असं म्हणतात. जर त्याच्यामध्ये काही गडबड असेल आणि ती दुरुस्त करतात असेल करेक्टेबल, तर जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर जी करेक्ट करता येते. पण कधी कधी असं असतं की त्यांच्यासाठी नैसर्गिक असते, त्याला जेंडर आयडेंटिटी डिस्फोरिया किंवा जेंडर डिस्फोरिया असं म्हणतात. म्हणजेच हा फिजिओलॉजिकली किंवा शरीर रचना आणि शरीर क्रियेमध्ये एक नैसर्गिक घटक आहे असं तपासलं जाते. साधारणतः हे केव्हा घडून येतं, तर जेव्हा आपण वयामध्ये येतो, टीनेज ज्याला असं म्हणतो, कुमार अवस्था, या कुमार अवस्थेमध्ये ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणून येतात. कदाचित त्याच्या पहिलेही काही लोकांमध्ये हे लक्षणं असतात, पण तेवढी प्रामुख्याने आढळत नाही किंवा व्यक्त होत नाही. परंतु कुमार अवस्थेमध्ये जेव्हा वयामध्ये येतो आणि ज्याला आपण म्हणतो की टीनेज, त्या काळामध्ये ते लक्षात येते.
0: डॉक्टर, आपण म्हणालात की टीनेजमध्ये ते लक्षात येत असतं, पण बरेचदा असं होतं का की जन्मतः लक्षणं दिसून येत असतात?
1: नाही, साधारणतः जन्मतः लक्षणं दिसून येत नाही. जन्मतः जी बाह्य गुप्तांग असतात, म्हणजे आपण ज्याला म्हणतो पुरुषाचं आणि स्त्रीचं वेगवेगळं लिंग, त्याच्यामध्ये काही गडबड असेल तर ती लक्षात येते. पण असं जरुरी नाही की त्याच्यामुळेच त्यांना किन्नर आहे की नाही आहे असं ओळखता येईल. एखाद्या व्यक्तीमध्ये जननेंद्रियामध्ये काही गडबड असेल तर ते ऑप्शन करून दुरुस्त करता येऊ शकते. कदाचित ती करावी की नाही करावी याच्यावरती पण बरेच चर्चा होतात, बरेच मार्गदर्शक तत्व आहे. परंतु त्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे जे व्यक्ती असतो, जो रुग्ण असतो लहानपणीचा बाळ, त्याच्या कुटुंबाची परिस्थिती, त्यांचे पालक, त्यांचा काय निर्णय आहे. परंतु जसं जसं त्याची वाढ होते, त्याच्या हालचाली आणि बाह्यरूप कसं असते यानुसार ते आपल्याला लक्षात येते. गुप्तांग किंवा लैंगिक कसं असेल यापेक्षा ते व्यवहारिकदृष्ट्या कसे आहेत हे जास्त महत्वाचं असते.
0: डॉक्टर, काही लक्षणं दिसून येत असतात का यात?
1: नाही, साधारणतः अशी काही खूप लक्षणं देत नसतात. त्यांचं बिहेवियर म्हणजे वागणूक कशी आहे हेच महत्वाचं असते आणि त्याच्यावरूनच हे ठरवलं जाते. आणि जो व्यक्ती असतो त्याचं एक आंतरिक मन असते, ते नेहमी सांगत असते. एखादा पुरुष म्हणून जन्माला आला पण त्याला असं वाटते की तो स्त्रीच आहे, तर तो सगळं तसं वागतो. किंवा एखादी स्त्री असते, तिला मनात असं वाटते की मी पुरुष आहे आणि तो तसं असतो. आपल्याकडे अगदी इतिहासात पण असं वर्णन आहे. महाभारतामध्ये श्रीखंडीचं जे वर्णन असते, कदाचित हा त्यातला एक प्रकार असावा असं पण काही ठिकाणी वर्णन आहे.
0: डॉक्टर, मग यामागे काही कारण असतात का?
1: यामागचं काही कारण म्हणजे असं वैज्ञानिकदृष्ट्या तपासलं तर त्यांचे क्रोमोसोम वगैरे असू शकतात असा अंदाज आहे. कदाचित एक्स आणि वाय हे माणसामध्ये असतात, पुरुषांमध्ये असतात, आणि एक्स एक्स हे फिमेलमध्ये असतात. पण त्याच्यामध्ये काही बदल झाले, व्हेरिएशन झाले, तर असं प्रमाण होऊ शकते. आणि साधारणतः अशा तपासण्या कुठे केल्या जात नाही किंवा करत नाही. परंतु सर्वसाधारणतः क्लिनिकली ज्याला म्हणतो की त्यांचं वागणूक कशी आहे, व्यवहार कसा आहे आणि त्यांना स्वतःला काय वाटते यानुसार त्यांच्याशी चर्चा करून कुटुंबाचा सहवास, पालकांचा सहवास, अगदी इथे शाळेत जात असतील तर त्यांच्या जवळचे मित्र आणि ज्याला म्हणतो आपण शिक्षक, या सगळ्यांच्या चर्चेमधनं हा विषय सोडवता येतो.
0: डॉक्टर, यावर मग काही इलाज आहे?
1: हो, याच्यावरती इलाज आहे. म्हणजे त्याला पहिले स्वीकारायला पाहिजे, त्याच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे आणि साधारणतः त्याचं पहिले काउन्सिलिंग जे असते की एक त्याचं समुपदेशन करायला पाहिजे की ते नेमकं काय आहे, कसं आहे, हे लक्षणं काय आहे, त्यांना काही मानसिक त्रास आहे का, काही गडबड आहे का, काही त्यांच्यावर आघात झाला होता का, तो दुरुस्त करावा.

0: ते नसेल तर त्यांचे हॉर्मोन असेसमेंट ज्याला म्हणतात संप्रेरक टेस्टोस्टेरॉन इस्ट्रोजन हे मोजायला पाहिजे. ते बरोबर बनते नाही बनत आहे, त्यानंतर त्यांचे जे गुप्तांग असतात म्हणजे त्याची व्यवस्थित वाढ झाली आहे नाही आहे हे तपासायला पाहिजे. आणि अगर अगदी सगळं व्यवस्थित असेल तर त्यांना आपण हार्मोन थेरपीची ट्रायल देतो, म्हणजे साधारणतः एक वर्षापर्यंत त्यांना आपण हार्मोन थेरपी देऊन पाहतो. आणि एक वर्षाच्या हार्मोन थेरपीमध्ये जर त्यांना असं वाटत असेल की नाही ते पुरुष होते पण स्त्री म्हणून जास्त चांगले असतील, एखादी स्त्री असेल आणि ती पुरुष म्हणून चांगले असेल, तर मग त्याच्यानंतर त्यांना प्लॅस्टिक सर्जरी करून डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट जे म्हणतो पूर्ण याच्यामध्ये ती करता येते. जेव्हा हार्मोन थेरपीची पूर्ण जी गरज असते ती थांबते आणि अशा पद्धतीने त्यांचा इलाज केला जातो. असा ह्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आणि वेगवेगळ्या पद्धतीने इलाज करून त्याला एक चांगलं स्वरूप देता येते.
1: डॉक्टर, तीन टप्पे आपण सांगितले, पहिलं समुपदेशन, दुसरा हार्मोन थेरपी आणि तिसरं सर्जरी असते. समुपदेशन तर आमच्या श्रोत्यांना माहीत आहे, पण हार्मोन थेरपीमध्ये नेमकं काय करण्यात येतं?
0: हार्मोन थेरपीमध्ये साधारणतः असतं की एक व्यक्ती हा पुरुष आहे पण त्याला असं वाटतं की तो स्त्री आहे, तर त्याच्यामध्ये जे पुरुष तत्व असतात ज्याला इंग्लिशमध्ये टेस्टोस्टेरॉन म्हणतात, तर ते कमी करण्याचे त्याला इंजेक्शन किंवा गोळ्या देतो आपण. आणि स्त्रीतत्व वाढवण्याचं जे असते त्याच्यासाठी पण मेडिसिन्स म्हणजे इंजेक्शन किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये आपण देतो. मग त्याच्यामध्ये हळूहळू असं होते की पुरुष तत्व कमी झालं आणि स्त्रीतत्व वाढलं, आणि मग त्यांना आपण निरीक्षणा नोंदवतो की त्यांना ठीक वाटते आहे का, त्यांची जी इच्छा होती की स्त्री बनायची ती व्यवस्थित आहे का, त्याच्यामुळे त्यांना अजून काही फरक पडतो आहे का. आणि हे जर त्यांना व्यवस्थित सूट झालं म्हणजे त्यांनी तो बदल स्वीकारला आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंदी वाटायला लागलं, चांगलं वाटलं, शरीराला काही गडबड झाली नाही, मनाला काही गडबड झाली नाही, तर मग असा निर्णय येतो, निष्कर्ष येतो की नाही आता त्यांनी जर का डेफिनेट ट्रीटमेंट केली आणि ज्याला म्हणतो जेंडर रिफॉर्मेशन सर्जरी आणि लिंगबदल ही शस्त्रक्रिया जर करायची ठरली ते करता येते. कारण शस्त्रक्रिया ही एकदा केली की ती पूर्ण असते, परमनंट असते, म्हणजे ती वापस नाही होत आहेत. आणि असं जर झालं तर एवढं मोठं पाऊल उचलण्याच्या पहिले आपल्याला त्यांचं मानसिक समुपदेशन आणि हार्मोन थेरपी पूर्ण असावी. साधारणतः असं लक्षात येते की एक वर्षाचा जो पिरियड असतो या काळाखंडामध्ये एक वर्षामध्ये त्यांना पूर्ण रूपने बरं वाटते किंवा इम्प्रूव्हमेंट येते, काही छोटे छोटे बदल करायचे असेल तर ते करता येतात. आणि हे टप्प्याटप्प्याने आपण जर करत गेलं तर त्याचे जे निरीक्षण असतात ते नोंदवता येतात आणि असं लक्षात येते की नाही हा व्यक्ती जरी पुरुष म्हणून जन्माला आला तरी हा स्त्री म्हणून चांगलं जगू शकतो, याच्या मनातनं स्त्रीचं भाव आहे, स्त्रीचं तत्व आहे, तर याला स्त्री म्हणून मान्यता भेटावी. आणि मग आपण त्याला असं पुरुषातनं स्त्रीमध्ये बदलण्यासाठी जे ऑपरेशन्स असतात ते करतो आणि त्याला शासन दरबारी म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये लिगली तसं त्यांचं आधार कार्ड आणि सगळे डॉक्युमेंटेशनवरती पण अर्ज करून कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचं लिंग बदल करता येते. हीच परिस्थिती उलट्या बाबतीमध्ये पण असते, एखादी महिला असेल पण तिला असं वाटत असेल की ती पुरुष म्हणून चांगली असेल तर तिला त्या प्रकारचं औषध त्या प्रकारचे हार्मोन देऊन इलाज केला जातो. दोन्ही ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया सारख्या असतात, सर्जरी मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.

0: डॉक्टर, याचा कालावधी किती असतो हार्मोन थेरपीचा?
1: साधारणतः एक वर्षपर्यंत देतो टप्प्याटप्प्याने. ते सुरुवातीला कमी प्रमाणात सुरू होते, मग हळूहळू वाढवतात, त्याचे निरीक्षण नोंदवले जातात. आणि एक वर्षपर्यंत जर असं वाटत असेल की या हॉर्मोन थेरपीने त्यांना ती व्यवस्थित सूट झाली, त्यांनी ते सगळं व्यवस्थित बदल स्वीकार केलेला आहे आणि काही त्याच्यापासून अपाय नाही झाले, किंवा हे जर असेल आणि आता हे लक्षात आलं निष्कर्षाने की ही हॉर्मोन थेरपी त्यांना व्यवस्थित वाटते, म्हणजे त्यांचं जे लिंग बदल करण्याची इच्छा आहे ती संयुक्तिक आहे आणि प्रामाणिक आहे, तर ते जेव्हा जस्टिफाय होते त्याच्यानंतर एक वर्षाचा साधारणतः पिरियड असतो.
0: डॉक्टर, आपण सर्जरी बद्दल म्हणालात, सर्जरी कुठल्या कुठल्या प्रकारची असते?
1: साधारणतः पुरुषाला जेव्हा स्त्रीमध्ये बदल करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन केले जातात. एक असते की स्तन वृद्धी करण्यासाठी, ब्रेस्ट ऑगमेंटेशनसाठी, तर त्याच्यामध्ये ब्रेस्ट इम्प्लांट किंवा पोटाचं मांस काढून छाती बनवणे, स्तन बनवणं, हे कॉमनली करण्यात येणारी प्रक्रिया असते. दुसरी असते लिंग बदल, म्हणजे त्याच्यात पुरुषाचं लिंग आणि अंडाशय हे काढले जातात आणि त्या ठिकाणी त्यांना एक स्त्रीसारखं बाह्य लिंग बनवलं जाते, ज्याच्यामध्ये ते बसून लघवी करू शकतील आणि दिसण्यासाठी एक स्त्रीसारखं असेल. काही लोकांना याच्यानंतरही असं वाटतं की त्यांच्या शरीरामध्ये बदल आहे, तर ते त्याच्या पुढचेही ऑपरेशन, म्हणजे हनुवटी ठीक करणं, अगदी त्यांचा जो गळा असतो, त्याचा जो कंठ पुढ्याला असतो ना, तो कमी करून स्त्रीसारखा करणं, कधी कधी जे कंठ असतो म्हणजे वोकल कॉर्ड ज्याच्यातनं आवाज येतो, तर तो आवाज पुरुषांचा एक वेगळा असतो, स्त्रीचा एक वेगळा असतो, तर त्या वोकल कॉर्डची टाइटनिंग करतात, त्याच्यामध्ये फॅट ग्राफ्टिंग करतात, त्याच्यामुळे त्यांचा त्याच्यातला पुरुषी स्वर कमी होऊन स्त्रीसारखा होतो. अगदी आता नवीन याच्यामध्ये तर लोक हेअर ट्रान्सप्लांट, म्हणजे केस प्रत्यारोपण करणं,

0: भुव्याचा आकार कमी जास्त करणं असे पण प्रकार करतात. पण हे सगळे एक एक पद्धतीमध्ये केले जाते. सर्वसाधारणपणे ज्या दोन पद्धती केल्या जातात त्या म्हणजे स्तनाचा आकार वाढवणे आणि बाह्यलिंग कमी करणे. ह्या दोन गोष्टी सर्वसामान्य पद्धतीने केल्या जातात.
1: डॉक्टर, आपण उपचार पद्धतीमध्ये सर्जरी ही एक उपचार पद्धती सांगितली, तर सर्जरी नंतर किंवा त्याआधी काही काळजी घ्यायची असते का?
0: हो, म्हणजे सर्जरी साधारणतः एक तज्ज्ञ प्लॅस्टिक सर्जन किंवा तत्सम डॉक्टर हे ऑपरेशन करतात. सर्वसाधारणपणे सगळी सरकार

0: त्या वोकल कॉलची टाईटनिंग करतात, त्याच्यामध्ये फॅट ग्रॅफ्टिंग करतात, त्याच्यामुळे त्यांचा त्याच्यातला पुरुषी स्वर कमी होऊन स्त्रीसारखा होतो. अगदी आता नवीन याच्यामध्ये तर लोक हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केसं प्रत्यारोपण करणं, भुव्याचा आकार कमी जास्त करणं असे पण प्रकार करतात. पण हे सगळे एक एक पद्धतीमध्ये केल्या जाते. सर्वसाधारणपणे ज्या दोन पद्धती केल्या जातात त्या म्हणजे स्तनाचा आकार वाढवणे आणि बाह्य लिंग कमी करणे, ह्या दोन गोष्टी सर्वसामान्य पद्धतीने केल्या जातात.
1: डॉक्टर, आपण उपचार पद्धतीमध्ये सर्जरी ही एक उपचार पद्धती सांगितली, तर सर्जरी नंतर किंवा त्याआधी काही काळजी घ्यायची असते का?
0: हो, म्हणजे सर्जरी साधारणतः एक तज्ज्ञ प्लॅस्टिक सर्जन किंवा तत्सम डॉक्टर हे ऑपरेशन करतात. सर्वसाधारणपणे सगळी सरकारी दवाखान्यामध्ये पण जिथे जिथे हे डिपार्टमेंट आहे तिथे उपलब्ध असतात. सर्जरी करण्यापुढे त्याची कायदेशीर प्रक्रिया असते की हा व्यक्ती आहे, त्याचं समुपदेशन झालेलं आहे, त्याला व्यवस्थित हॉर्मोन थेरपी ठराविक काळापुरती साधारणतः एक वर्षापर्यंत दिले गेलेले आहे आणि त्याच्यानंतर आता त्याला ऑपरेशनची किंवा सर्जरीची गरज आहे. सर्जरी ही कशी असते की एकदा केली की ती पुन्हा वापस नाही करतात, म्हणजे इरिव्हर्सिबल ज्याला म्हणतो, परमनंट अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्जरी करताना काळजीपूर्वक असावी, कारण एखाद्यामध्ये शरीरामध्ये जे बदल होतात ते वापस ऑपरेशननी पूर्ववत करणं कठीण असते किंवा शक्य नसते. त्याच्यामुळे ती काळजीशीर टप्प्याटप्प्याने आणि व्यवस्थित काळजी घेऊनच करावी. पण त्याच्या पहिले ह्या दोन गोष्टी आवश्यक आहेत, त्याचे कायदेशीर पूर्णता आणि त्याचं हॉर्मोन थेरपी आणि समुपदेशन झालं असावं. त्यानंतर एक रिटर्न कन्सेंटमध्ये सगळं झाल्यानंतर ऑपरेशन केला जातो. ऑपरेशनच्या पहिले त्यांना बाकी काही आजार आहेत का हे तपासले जातात. हार्मोन थेरपी एक प्रकारचे स्टेरॉइड्स असतात, त्याच्यामुळे ऑपरेशनच्या दरम्यान जी अॅनास्थेशियाची किंवा सुंगणीची धोका असतो किंवा रिस्क असते ती आपण व्यवस्थित कंट्रोल करतो, त्याला एक लिमिटमध्ये ठेवतो आणि व्यवस्थित शांततेत हे ऑपरेशन केले जाते. ऑपरेशन नंतर पेशंटच्या जीवनामध्ये जो काही बदल असतो तो एक सकारात्मक असतो, कारण आपण त्याला हॉर्मोन नंतर बघितलेलं असतं. मग त्यांची हॉर्मोनवरची जी डिपेंडन्सी असते आणि हे असते ती कमी होते आणि मग त्यांना व्यवस्थित सगळं करता येते. साधारणतः काही ऑपरेशन सोबत केल्या जातात किंवा त्याच्यामध्ये एक 3 ते 4 महिन्याचे अंतर ठेवून पण करता येते.
1: मग ऑपरेशन नंतर काही काळजी घ्यावी लागते?
0: ऑपरेशन नंतर साधारणतः काळजी म्हणजे काही त्यांना हॉर्मोन थेरपी बंद झालेली असते आणि बाकी व्यवस्थित टाके वगैरे भरून येणं, घाव लवकर ठीक होणं याच्यासाठी जे प्रिकॉशन असतात 8-15 दिवसाच्या त्या घ्याव लागतात. साधारणतः त्यांच्यानंतर त्यांना काही खूप फॉलोअप किंवा पथ्य पाळण्याची गरज नसते.
1: डॉक्टर, आपण उपचार पद्धतीमध्ये दोन मुख्य गोष्टी सांगितल्या, एक तर लिंगाची सर्जरी करण्यात येते आणि दुसरं म्हणजे स्तन लावण्यात येतात. मग या दोन्ही केसेसमध्ये फॉलोअप घ्यावा लागतो का डॉक्टरांचा?
0: हो, साधारणतः लिंग परिवर्तन झाल्यानंतर खूप असं आवश्यक नसते, कारण तो शरीरातनं काही भाग निघालेला असतो. पण तो जिथे इम्प्लांट टाकलेले असतात त्याच्यामध्ये कधी कधी इम्प्लांट हे सिलिकॉनचं बनलेलं असतं, तर बाह्य आतावरण असते. अगदी दुर्मिळदृष्ट्या अगदी रिअरली क्वचितच ते इम्प्लांटमध्ये काही रिॲक्शन झाली किंवा ते फुटलं किंवा त्याच्यामध्ये काही झालं तर असं होऊ शकते. त्याच्यामुळे साधारणतः आम्ही त्यांना म्हणतो की दर 6 महिन्यातनं किंवा वर्षभरातनं एकदा आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावं.
1: या दोन्ही गोष्टी केल्यानंतर काही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते?
0: नाही, या दोन्ही गोष्टी केल्यानंतर साधारणतः विशेष काळजीची आवश्यकता नसते, एक सामान्य आयुष्य जगू शकतात.
1: डॉक्टर, सर्जरी जी करण्यात येते त्यामध्ये काही वयाचं बंधन असतं का की इतक्या वर्षांचा व्यक्ती असेल तरच सर्जरी होईल असं काही?
0: वयाचं बंधन म्हणून असं नसते, पण साधारणतः त्यांची पूर्ण वाढ झालेली आहे, त्यांना व्यवस्थित हॉर्मोन थेरपी भेटलेली आहे आणि ते एक ज्याला आपण म्हणतो की प्रौढ आहेत, म्हणजे मोर दॅन 18-20 इयर्स अशा लोकांचं ऑपरेशन केलं जाते. साधारणतः त्याच्या पहिले ऑपरेशन नाही केलं जात, तोपर्यंत आपण त्यांना असेसमेंट करतो आणि समुपदेशन आणि हॉर्मोनल थेरपी देतो.
1: डॉक्टर, या विषयावर आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया.

0: सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो असतो तो एक प्रकारचा भेद असतो, बुद्धिभेद ज्याला म्हणता येईल किंवा मनभेद. त्यांचं शरीर काहीतरी वेगळं असते आणि त्यांचं मन काहीतरी वेगळं असते, आणि आपल्या मनाला शरीर अनुरूप नाही असं त्यांना नेहमी वाटत असते. त्याच्यामुळे ते थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. साधारणतः एका वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये एखादा मुलगा असतो, पण त्याला असं नेहमी वाटते की तो मुलगी आहे. मग त्याला असं मुलीसारख्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे फ्रॉक घालणं, नाचणं, साधारणतः एक मुलगी जसं करते तसं करायचं आवडते, पण त्याचं बाकीचं त्याला एक व्यत्यय येतो की नाही करायचं नाही करायचं. तर हा सगळ्यात महत्वाचा त्यांचा एक प्रश्न असतो जडणघडणीमधला, कारण त्यांचा मेंदू आणि त्यांचे विचार त्यांना सांगत असतात की नाही, तू अतून एक स्त्री आहे किंवा तू आता एक पुरुष नाही आहे. आणि समाज किंवा बाकी पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे जो असतो तो त्याला एक पुरुष म्हणून असतो. कदाचित त्याच्या घरच्यांना, पालकांना, मित्रांना, शाळेमध्ये शिक्षकांना, ज्यांचा परिसर असतो त्यांना पण असंच वाटते की हे असं काहीतरी वेगळं होत आहे. बाकी समस्या ज्या असतात सर्वसाधारण लोकांना ज्या असतात, सर्दी, खोकला, ताप वगैरे किंवा अन्य बिमारी, अपघातापर्यंत, ते सगळं सामान्य असू शकतात. पण त्यांच्या मन आणि शरीरामधला असलेला जो एक द्वंद्व असतो हा मात्र त्यांचा खूप वेगळा असतो. हा समजून घेणं आणि त्याच्यासाठी काहीतरी करणं, यासाठी सगळ्यांना समजदारपणा असणं आणि असं असू शकते हे स्वीकार करणं हे खूप आवश्यक असते. हाच त्यांचा एक महत्त्वाचा आरोग्यविषयक समस्या ज्याला म्हणता येईल आपण अशी असते. आणि मग त्याच्यासाठी काय काय लागते ते आपण बघितलंय.
1: डॉक्टर, म्हणजे मानसिकरित्या आजार उत्पन्न होऊ शकतात असं आपल्याला म्हणावं लागेल.
0: हो हो, त्यांच्या मनामध्ये जे द्वंद्व असतात मानसिकता, हाच त्याच्या मागचा सगळ्यात मोठा गोष्ट असतो. आणि सगळ्या स्तरावरती, सामाजिक स्तरावरती, अगदी कौटुंबिक स्तरावरती, मित्रपरिवार, ते जिथे असतात त्या शाळा परिसरामध्ये, त्यांना कोणी समजून घेत नाही. आणि मग त्याच्यामुळे त्याची एक चिडचिड असते, त्यांच्यामध्ये एक वैफल्य असते, एक नैराश्य असते, त्यांना जीवनामध्ये काही नाही असं वाटत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग त्यांच्या अभ्यासामध्ये, घरगुती कामामध्ये, कलाक्षेत्र, शिक्षण क्षेत्र जेतात कुठे ते असतात, त्या सगळ्यामध्ये दिसून येते. त्याच्यामुळे हा जो विषय असतो हा अतिशय संवेदनशील आणि समजण्याचा असतो. कदाचित त्यांना कोणत्याही प्रकारची एखादी गोष्ट जबरदस्ती न करता समजून घेणं खूप महत्वाचं असतं. त्यांच्या भावना समजल्या, त्याचं मागचं कारण समजण्याचा प्रयत्न केला तर ते ठीक होते.
1: डॉक्टर, या समस्यांचं किंवा तक्रारींचं निवारण आपण कसं काय करू शकतो?
0: त्याच्यासाठी त्यांच्याशी एक संवाद करावा लागतो, त्यांना समजून घ्यावा लागतो. आणि आपली पण एक वैचारिकता असावं की असं असू शकते असं आपल्याकडे बरंच वर्णन असते, तर आपण वाचायला पाहिजे, त्याच्याबद्दल समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना योग्य त्या डॉक्टरांकडे समुपदेशासाठी किंवा पुढच्या इलाजासाठी न्यायला पाहिजे. त्यांचं दुर्लक्ष न करता त्यांना स्वीकार करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते.

0: डॉक्टर, आपण सगळं जाणून घेतलं की किन्नर आपण कोणाला म्हणतो, ते जन्मतः असतात की नंतर लक्षण दिसून येतात, त्यामागे इलाज काय असतो, त्याचे वेगवेगळे टप्पे कुठले असतात, याबाबतीत आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर, आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की किन्नरांच्या नेमक्या आरोग्यविषयक तक्रारी कुठल्या कुठल्या असतात?
1: सर्वसाधारणतः त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जे काय सामान्य व्यक्तीला ज्या असतात तशाच असतात, परंतु त्यांचा

0: डॉक्टर, यामध्ये नेमकी समाजाची भूमिका काय असायला हवी, काय वाटतं आपल्याला?
1: मला सर्वसाधारणतः असं वाटतं की समाजामध्ये किन्नर ह्या विषयावरती एक असं असतं की त्यांना आपण नेहमी एक विनोदाचं स्थान केलेलं असतं किंवा निम्न लिखलेलं असतं, पण असं नाहीये. समाजात अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की ज्या उच्च शिक्षित आहेत, आज सगळ्या क्षेत्रामध्ये ते पुढे येत आहेत, त्यांना स्वीकारायला पाहिजे, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायला पाहिजे. शिक्षणाच्या व्यवस्था असो किंवा बाकी पण असो, त्यांच्यामध्ये त्यांना एक समान संधी भेटली पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या न्यूनगंड नसावा आणि समाजाने तो बाळगू नये किंवा त्यांना असं हिनवू नये. दुसरी गोष्ट अशी असते की त्यांना एक टॉयलेटचा प्रश्न असतो, सार्वजनिक ठिकाणी त्यांनी कोणते टॉयलेट वापरावे. तर काही ठिकाणी असे टॉयलेट बनवण्यात येत आहे ट्रान्सजेंडर लोकांसाठी, ते आपल्याला माहिती पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आता असं आहे की कायदेशीर मान्यतेनुसार आधार कार्डवर देखील ट्रान्सजेंडर हा नवीन शब्दप्रयोग यायला लागला आहे, त्याबद्दल कायदेशीर माहिती असणं आवश्यक आहे, अवेअरनेस व्हायला पाहिजे. आणि समाजामध्ये असे जे काही असतात त्यांना शाळा स्तरावरती, पालक स्तरावरती कसं कसं आपण मदत करू शकतो की लवकर पुढे आणू शकतो, ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे.
0: डॉक्टर, या सर्व गोष्टींमध्ये कुटुंबाची भूमिका नेमकी काय असायला हवी?
1: सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुटुंबाचीच असते, कारण असे लोक जेव्हा कुटुंबामध्ये असतात तर कुटुंबाने त्यांना जर का मदत केली, समजून घेतलं, सहकार्य भेटलं, तर त्यांचं एक व्यवस्थित संगोपन चांगलं होईल, त्यांना एक व्यवस्थित इलाज करता येईल आणि त्यांच्या ज्या भावना आहेत ते समजून त्यांना जर आवश्यक वाटलं तर ते करता येईल. परंतु बऱ्याचदा असं होतं की समाजामध्ये एक मुलगा आहे आणि तो असं स्त्रीसारखं काहीतरी करतो, तर बऱ्याचदा त्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा वेगळा असतो आणि मग त्यातूनच ते घर सोडून जाण्याचे प्रकार होणे, टोळ्यामध्ये फिरणे, कुठेतरी उघड्यावरती किंवा आपण जे बघतो की रस्त्यावरती ते असतात आणि पैसे मागतात, प्रवासात दिसणं, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या कुठेतरी त्यांना एक जवळपणा किंवा आपलेपणा नसतो आणि म्हणूनच ते आपल्या परिवारापासून दूर जातात आणि असं होते. तर परिवाराने त्यांना समजून घेणं, त्यांच्या मागचं त्यांचा दृष्टिकोन समजणं आणि त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोनातनं बघून स्वीकार करणं,

0: व्यवस्थित इलाज करणं जे की सहज शक्य आहे ते करायला पाहिजे.
1: डॉक्टर सरते शेवटी, जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल?
0: सरते शेवटी मी सांगू शकतो की समाजामध्ये असे जर लोक असतील तर त्यांना आपल्या मायेचा हक प्रेम आवश्यक असते. त्यांचं चांगलं आपण समुपदेशन केलं, त्यांना समजून घेतलं तर ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील. त्यांचा जो द्वंद्व असतो तो दूर होईल आणि किन्नर म्हणून त्यांना एक विनोदाचं स्थान न देता आपण माध्यमांमधनं किंवा सामान्य जीवनामधनं त्यांच्याबद्दल असलेली जी एक पॉझिटिव्ह स्टोरी आहे, बरेच चांगल्या प्रवाहात येऊन चांगलं काम करतात आहे अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये, तर ते पुढे आणणं, त्याला प्रसिद्धी देणं आणि त्यांच्याबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलणं हे आवश्यक आहे.
1: डॉक्टर प्रणाम सदावर्ते, आपण इथे आलात आणि किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं

0: द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेला मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते CV षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमी

च्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी PV कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ते 20 मे या कालावधीत संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी आर्थिक, संरक्षण उद्योग, ऊर्जा, सागरी दळणवळण यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार केले. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा, त्यातील करार, या देशांशी असलेली जवळीक आणि त्याचा भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी तर नेदरलँडमध्ये सेमीकंडक्टर तर स्वीडन बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वेमध्ये नील अर्थव्यवस्था, इटलीमध्ये शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार

0: केले. या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो 5 देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईच्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि युएई दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल. 2015 पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा युएईचा 8वा दौरा आहे, तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दृढ आहेत याची त्यावरनं कल्पना येईल. मोदींच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी करणारा युएई हा पहिला देश होता. 2022 दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला सीईपीए म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला आणि या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली. आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत युएई धोरणात्मक संरक्षण भागीदारी झाल्याचा विस्तार. या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली. त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्यता म्हणजे प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे. युएई कडून भारताला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीच्या पुरवठ्याबाबतही करार झालाय. युएई हा भारतासाठी खनिज तेल आणि एलपीजीचा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळं हा करार अत्यंत महत्वाचा आहे. युएईनं 2027 फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाईपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनलमधून थेट कच्चं तेल आणि एलपीजी भरणं सोपं होईल. त्याच्याशिवाय युएईची तेल कंपनी ॲडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा तब्बल 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे, तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल. त्याच्याशिवाय गुजरातच्या वडिनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय. भारताच्या अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय. गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स हा जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्यादृष्टीनं हा करार भारताच्या भविष्याची पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स ही भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. त्यामुळे भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्या जैव आधारित प्रक्रिया, कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झालाय. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये रूपांतरित झालेत असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचं आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 20 अब्ज युरोपर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष दोन्ही देशांनी ठेवले. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सहविकास, को डेव्हलपमेंट आणि सह उत्पादन, को मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एक संरक्षण आराखड्यावर किंवा त्याला रोडमॅप म्हणतात त्याच्यावर देखील स्वाक्षरी केली. तेव्हा हे सगळे करार किंवा ऊर्जा संक्रमण आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली आवश्यक क्रिटिकल मिनरल्स आहेत या संदर्भात पण इटली आणि भारत यांच्यात सामंजस्य करार झालाय. शेती आणि कृषी संशोधनासाठी विशेष करार झालाय. तेव्हा ह्या सगळे करार हे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
0: श्रोते हो, या दौऱ्यादरम्यान अनेक देशांनी भारतातील गुंतवणुकीतही स्वारस्य दाखवले. त्याद्वारे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यामध्ये काही उत्पादनांबाबत करार झाले. जगातील सर्वात मोठ्या डच कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर करार झाला. त्यातून गुजरातमध्ये सेमीकंडक्टर

0: फॅब्रिकेशन प्लांट उभारला जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या ओस्लो इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषदही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पांचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
1: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती, पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. UAE भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. UAE जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते, बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं हे जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमीकंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहेत. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर तज्ज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केला आहे तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झाले त्याच्यामध्ये भारतीय कापड, चामडं, दागिने, ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमीकंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फार मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे MSME ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरिटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे, ग्रीन हायड्रोजन, त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं, देखभाल असतं, याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झाले त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि IT प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. MSME आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म याच्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादनं आणि सेमीकंडक्टर निर्मिती ही भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि UAE अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनीती आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला $5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
0: श्रोते हो, कोणत्याही 2 देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल गोखले यांनी सांगितलं,
1: या दृष्टीने 2 बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राजकीय किंवा आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते याचं उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी आपल्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली.

0: त्या धरणाचं नाव अफलासउट डाईक, थोडंसं उच्चारायला अवघड असं नाव येते, पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी या धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरातमधले जो खंभातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्पाची लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणं आहे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफलासउट डाईक या धोरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी याच्यात जो नेदरलँड्सकडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा हा दौरा केवळ हा तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्ष ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळे भारतानं एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमी कंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो, याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं एक विश्वासार्ह सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा पंतप्रधानांचा हा जो 5 राष्ट्रांचा दौरा होता तो एका अर्थानं केवळ तात्कालिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

0: FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. वेळ झाली आहे कृषीविषयक कार्यक्रमाची. ऐकूया कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: मंडळी, माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी जयश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते. आज कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत गीत संवाद. सुरुवातीला ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर यांच्याकडून आलेला हवामानाचा अंदाज.

0: आज हा अंदाज आपल्याला देत आहेत डॉक्टर मयूर सुतार.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 22, 23 व 24 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 मे पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 87%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 59 ते 70%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 22, 23 व 24 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 24 मे पर्यंत कमाल तापमान 39 ते 41 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 55 ते 63%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 22, 23 व 24 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 20, 21 व 22 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 24 मे पर्यंत कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान, तसेच किमान तापमान 23 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 59 ते 63%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 43 ते 54%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
0: डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. हा अंदाज आपल्याला प्राप्त झाला होता ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर यांच्याकडून. मंडळी, आता ऐकूया गीत संवाद. गीत संवाद या कार्यक्रमामध्ये सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. ऊस हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख नगदी पीक असून ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी ते अत्यंत महत्वपूर्ण ठरलेलं आहे. ऊसापासून केवळ साखरच नाही तर उच्च दर्जाच्या गुळाचंही उत्पादन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं केलं जातं. गुळ निर्मितीचा यावर्षीचा हंगाम तसा जवळजवळ संपलेलाच आहे, पण गुऱ्हाळ घरांमध्ये कोणत्या प्रकारची सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी आपण घ्यायला पाहिजे याविषयी आजच्या गीत संवाद या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. पण कार्यक्रमाची सुरुवात करूया या मस्त गाण्यानं.

मंडळी गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुऱ्हाळ घरांमध्ये कोणत्या प्रकारची सुरक्षितता आपण बाळगायला पाहिजे आणि स्वच्छतेची काळजी कशी घ्यायला पाहिजे याविषयी आपण माहिती आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. मंडळी, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत गुळ हा प्रामुख्यानं पारंपरिक पद्धतीनं बनवला जातो. पारंपरिक पद्धतीनं गुळ निर्मिती करताना अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. यात प्रामुख्यानं स्वच्छतेचा अभाव, अस्वच्छ साठवणूक व्यवस्था आणि प्रक्रियेमध्ये अचूकतेचा अभाव या गोष्टींचा समावेश करता येईल. यामुळे गुळाची गुणवत्ता देखील खालावते. गुळाचा रंग, पोत, चव आणि कडकपणा यामध्ये चुकीच्या प्रकारचे बदल आपल्याला दिसून येतात. गुळ निर्मिती दरम्यान गुळाचं सेवन करणाऱ्यांच्या आरोग्यास सुद्धा तो हानिकारक ठरणार नाही याची काळजी घेणं गुळ उत्पादन करत असताना महत्वाचं आहे. गुळ उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर रसाच्या निर्मितीपासून ते गुळ साठवणुकीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि स्वच्छता यांची काळजी घेणं आवश्यक आहे. योग्य काळजी घेतली तर गुळाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा राखणं शक्य होतं. त्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या मर्यादा ओलांडून नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणं आवश्यक ठरतं. मंडळी, गुळ उत्पादनाच्या वेळी गुणवत्ता खालावण्यासाठी काही घटक हे कारणीभूत ठरत असतात. त्यामध्ये जैविक घटकांचा समावेश असतो. या जैविक घटकांमध्ये स्वच्छतेचा अभाव हे महत्वाचं कारण आहे. कामगारांनी गुळ तयार करत असताना हात न धुणं, योग्य ती स्वच्छता न पाळणं यामुळे गुळाची गुणवत्ता खालावते. त्याचबरोबर कच्च्या मालामध्ये जीवाणू, बुरशी आणि विषाणूंचा प्रवेश यामुळे सुद्धा समस्या जाणवू शकतात. कच्चा गुळ किंवा गुळाच्या उत्पादनामध्ये मुंग्या, वेगवेगळे कीटक, उंदीर यांचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. गुळ बनवण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर केल्यानं सुद्धा गुळाची गुणवत्ता खालावते. कच्च्या मालामध्ये गाळणीत किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये चुकून आलेल्या वस्तू गुळामध्ये येऊ शकतात. यंत्रसामग्रीमधून धातूचे तुकडे किंवा अन्य बाह्य वस्तू गुळामध्ये येऊ शकतात. त्यामुळे उत्पादनाची सुरक्षितता धोक्यात येते. यंत्रसामग्रीमध्ये अचानक काही बिघाड झाला तर गुळ उत्पादन प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो. परिणामी गुळाची गुणवत्ता खालावू शकते. त्यासाठी गुराळ घरातील यंत्रसामग्रींची वेळोवेळी तपासणी करणं आवश्यक असतं. कच्च्या गाळणीतून किंवा धुण्यासाठी वापरलेल्या रासायनिक पदार्थांचा अवशेष गुळामध्ये राहू शकतो. गुळ तयार करत असताना तापमान नियंत्रणाच्या अभावामुळे हानिकारक रसायन

तयार होऊ शकतात किंवा गुळ जळण्याचा सुद्धा धोका असतो. गुळाची चव वाढवण्यासाठी किंवा टिकाऊपणा वाढवण्यासाठी हानिकारक रासायनिक पदार्थांचा वापर केला तर आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. गुळामध्ये स्निग्धतेसाठी वापरलं जाणारं रसायन हे हानिकारक ठरू शकतं. त्याचबरोबर कच्च्या काळणीमध्ये वापरलेल्या कीटकनाशकांचे अवशेष गुळामध्ये राहू शकतात, त्यामुळे उत्पादित गुळाची गुणवत्ता खालवण्याची शक्यता असते. तापमानातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे हानिकारक रासायनिक क्रियांचा धोका सुद्धा वाढू शकतो. तर मंडळी, गुळ उत्पादनाच्या वेळी अशा अनेक कारणांमुळे गुळाची गुणवत्ता खालावण्याचा धोका असतो. गुळ उत्पादन करत असताना कोणत्या प्रकारची काळजी आपण गुऱ्हाळ घरांमध्ये घेऊ शकतो याविषयी आपण पुढे कार्यक्रमात जाणून घेऊया. पण आता इथे ऐकूया एक मस्त गाणं.

ऊस सुद्धा स्वच्छ आणि ताजा असावा. ऊसासोबत पाचट किंवा अन्य हानिकारक पदार्थ येऊ नयेत याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. ऊसावर माती, चिखल किंवा इतर अवशेष चिकटलेले नसावेत. गूळ बनवण्यासाठी योग्यता वाणाची निवड करून आपण लागवड करायला पाहिजे. ऊसापासून रस काढण्याकरता वापरण्यात येणारे चक्र, ग्राइंडर आणि इतर उपकरणं ही अस्वच्छ असतात. मशीन स्वच्छ न ठेवल्यामुळे रोगकारक जीवाणूंची त्यामध्ये वाढ होऊ शकते. रस साठवण्यासाठी प्लास्टिक टाकीचा वापर केला जातो, त्याचबरोबर काही ठिकाणी सिमेंटच्या टाकीचा सुद्धा वापर केला जातो. त्यामुळे रस काढताना मशीन स्वच्छ ठेवायला पाहिजे, त्याचबरोबर ते नियमितपणे धुवायला पाहिजे. रस साठवण्यासाठी टाकी ही स्टेनलेस स्टील पासून बनवलेली असावी. त्यातून रस कढईपर्यंत जाण्यासाठी योग्य ती व्यवस्था असायला पाहिजे. रस नायलॉनच्या गाळणीतून गाळावा किंवा संशोधन केंद्रानं विकसित केलेल्या द्विस्तरीय गाळण यंत्राचा वापर आपण करायला पाहिजे. टाकी तिरक्या, अर्धदंड गोलाकृती किंवा शंखाकृती आकारात बनवायला पाहिजे. त्यामुळे रसातील अशुद्ध कण तळाशी साठून राहतात. रसाचं शुद्धीकरण करत असताना उघड्या जागेत काम केलं तर धूळ, कीटक किंवा इतर प्रदूषक रसामध्ये प्रवेश करू शकतात. कोणत्याही धातूपासून बनवलेली कढई ही वापरली जाते. उपकरणं किंवा भांडी स्वच्छ करण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर कढईच्या आसपास स्वच्छतेचा सुद्धा अभाव दिसून येतो. त्यामुळे गुळाचं उत्पादन करत असताना कढई स्वच्छ धुतलेली असावी. कढई स्वच्छ नसेल तर त्यातील जंतू गुळात जाण्याची शक्यता असते. रस उकळण्यासाठी वापरण्यात येणारी कढई स्टेनलेस स्टीलची असायला पाहिजे. त्यामुळे पृष्ठभागावर गंज चढत नाही आणि जीवाणूंची सुद्धा वाढ होत नाही. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान पाचट किंवा लाकूड जाळताना धूर किंवा धूळ आतमध्ये येणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. पारंपरिक पद्धतीने गुळ तयार करत असताना रस हा योग्य तापमानावर उकळला जात नाही. गुळाला गडद पिवळा रंग येण्यासाठी हायड्रोस, वाफा पावडर, भेंडी पावडर यासारख्या रासायनिक पदार्थांचा अतिवापर केला जातो. या पदार्थांचं प्रमाण कमी जास्त झालं तर गुळाच्या चवीमध्ये आणि गुणवत्तेमध्ये फरक पडू शकतो. याची काळजी घेत असताना रसाचं तापमान पाहण्यासाठी थर्मोमीटरचा वापर अवश्य आपण करायला पाहिजे. शिब्याच्या सहाय्यानं मळी काळजीपूर्वक काढून टाकायला पाहिजे. हानिकारक रसायनांचा वापर पूर्णतः टाळायला पाहिजे. त्याचबरोबर शेंगदाण्याचं तेल वापरलं तर पाक करपण्याचा धोका सुद्धा टाळला जातो. मंडळी, अशा पद्धतीनं गुळ उत्पादन करत असताना आपण छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. याबाबतीत कार्यक्रमात पुढे आणखी माहिती जाणून घेऊया, पण आता इथं ऐकूया एक छानसं गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये गुऱ्हाळ घरामधील सुरक्षितता आणि स्वच्छतेची काळजी कशा पद्धतीनं घ्यावी याविषयी आपण माहिती घेत आहोत. गुळ उत्पादन करत असताना कच्च्या मालाची निवड करताना ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची स्वच्छता राखली गेलेली आहे की नाही याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. गुळ प्रक्रियेसाठी आणलेला ऊस हा धुतला जात नाही, त्यामुळं ऊसाच्या रसामध्ये माती किंवा ऊसावर फवारलेली रासायनिक औषधं सुद्धा मिसळली जाऊ शकतात. म्हणूनच ऊस तोडणीसाठी वापरली जाणारी उपकरणं ही स्वच्छ असायला पाहिजे.

मंडळी, आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये गुळ उत्पादन करत असताना गुराळ घरात कोणत्या प्रकारची स्वच्छतेची काळजी घ्यावी याविषयी आपण माहिती घेत आहोत. मंडळी, गुळ बनवण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य हे स्टेनलेस स्टीलपासून बनलेलं असावं, ते भारतीय मानक संस्थेनं अर्थात ISI मार्कनं प्रमाणित केलेलं असावं याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. गुळ निर्मितीसाठी वापरण्यात येणारं साहित्य त्याचबरोबर उपकरणांचं नियमितपणे निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. जसं की पातेलं, चाळणी आणि इतर उपकरणं ही स्वच्छ असायला पाहिजेत. गुऱ्हाळ घरात काम करणाऱ्या व्यक्तींनी नियमित हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे. गुऱ्हाळ घरातील कामगारांनी तोंडावर मास्क, डोक्याला टोपी, हातमोजे आणि स्वच्छ कपडे परिधान करायला पाहिजेत. गुऱ्हाळ घरातील कामगारांची नियमित वैद्यकीय तपासणी सुद्धा व्हायला पाहिजे. गुळ बनवण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी हे शुद्ध आणि ताजं असावं. गुऱ्हाळ घरात

0: काम करत असताना तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन, धूम्रपान, थुंकणं यांना कटाक्षानं बंधन घालायला पाहिजे. गूळ तयार झाल्यानंतर त्याची स्वच्छता राखणं आवश्यक आहे. गूळ थंड झाल्यावर हवाबंद पेटीमध्ये ठेवायला पाहिजे, जेणेकरून तो ओलसर होणार नाही आणि त्याची चव सुद्धा टिकून राहील. गूळ उत्पादन करण्याच्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकं वापरू नयेत. आग आणि अन्य अपघात टाळण्यासाठी अग्निशमन यंत्रणा आणि सुरक्षा उपकरणांची सुविधा प्रत्येक गुऱ्हाळघरामध्ये असायला पाहिजे, असे नियम FSSAI मानकानुसार तयार करण्यात आलेले आहेत. तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये गुऱ्हाळघरामध्ये स्वच्छतेची कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण माहिती जाणून घेतली. आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: गीत संवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात निरोप घेत असताना एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये आपण ऐकू शकाल समतोल आहार व्यवस्थापनातून दुग्ध उत्पादनात वाढ याविषयी माहिती, आणि संध्याकाळी 7:30 किसानवाणी याअंतर्गत रामराम पाहुणं हा शेतकरी बांधवांच्या पत्रोत्तरांवर आधारित कार्यक्रम. मंडळी, कार्यक्रमात आता जयश्री पाटीलला निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30. तोपर्यंत नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: रंजना शिंदे आणि सहकार्यांनी गायलेलं आत्ताचं गाणं होतं प्रकाश पवार यांचं, संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. आणि याबरोबरच श्रोते भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबवून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
2: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट

0: इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं।
1: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं। मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं। द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं। ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं। माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत। तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे। याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत। या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे। देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी S चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला। 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे। 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल। 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील। 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील। गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील। बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील। 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील। अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल। राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल। विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोकलिंगम म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत। हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे। गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सीमा भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं। ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे असं शाह म्हणाले। ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात असंही त्यांनी सांगितलं। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी CBI आज पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक केली। मनीषा

संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखीन दोन डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखीन काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वनअधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 196 धावा झाल्या होत्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला, तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

संतोष तिवासकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं श्रोते हो आपण ऐकलीत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता 8:30 वाजलेले आहेत रात्रीचे. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया छाया वानखेडे यांना.

शुभदा देशपांडे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या, त्यानंतर ठीक 9 वाजता न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आणि भेटूया रात्री 10 वाजता नादब्रह्म कार्यक्रम ऐकण्यासाठी. आजचा नादब्रह्म ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे आणि पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकता येणार आहे. तेव्हा भेटूया 10 वाजता, पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

0: decarbonization. So all said and done, we are pursuing a very comprehensive energy policy.
1: Thank you so much, Prabhu Dayalji, for giving us an understanding of what India's long-term energy strategy is and how India is expanding renewables and reducing their dependence on fossil fuels. Prabhu Dayalji, once again, thank you for being with us on Akashvani.
0: Thank you so much.
1: Listeners, you can also listen to this program on our mobile app, News on AIR, and our YouTube channel, News on AIR Official.
2: Current Affairs.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं शक्ति सिंह।
4: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10 वाजलेले आहेत। आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म। आज पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकत आहोत। व्हायोलिन वादनात राग मालकंस, मध्यलयगत रूपक तालात आहे, द्रुतगत तीन तालात निपत्त आहे, त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी केलेली आहे। ऐकूया पंडित शिरीष भालेराव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मालकंस।

0: पंडित शिरीष भालेराव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मालकंश ते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी. संघर्षों

नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन, राग मिश्र खमाज, त्यांना तबलासाद मदन मिश्रा यांची. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. रात्रीचे 11:15 आणि 15 सेकंद होत आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया पहिल्या सभेत उद्या सकाळी 5:50. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण रात्रभर अखंडितपणे ऐकू शकाल. तेव्हा शुभरात्री. जय हिंद.